सुप्रभात. FM बँड 102.7 MHz वर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 9 भाद्रपद शके 1948 अर्थात 31 ऑगस्ट 2026. सकाळचे 5:57 झाली आहेत. श्रोतेहो नमस्कार. आमच्या आजच्या प्रसारणाला आता सुरुवात झाली आहे.

अमृतधारा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता अजित कडकडे यांच्या आवाजात संत शिवदास यांची ही भक्तिरचना.

श्रोतो, अमृतधारा या कार्यक्रमामध्ये आता स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची ही देशभक्तीपर रचना लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. श्रोते हो, आता ऐकूया आमच्या आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे 6:40 कृषी वार्ता, यामध्ये पावसाळ्यात पॉली हाऊसचं व्यवस्थापन याविषयीची माहिती. 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये पोटविकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत. 6:50 परिसर या कार्यक्रमामध्ये पर्यावरणपूरक सण कसे साजरे करावेत याविषयी प्रिया मोहिते यांच्याशी ऐश्वर्या बेहरे यांनी केलेली बातचीत. 7:00 साहित्यविषयक कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके, यात हर्षदा मराठे यांचा ललितबंध कृष्ण मंजिरी आज आपण ऐकू शकणार आहात. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. 7:40 भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकणार आहात. दरम्यान 7:45 प्रायोजित कार्यक्रम ज्युपिटर लाईफलाईन हॉस्पिटल आम्ही प्रसारित करू. 8:15 ताज्या घडामोडींवर आधारित कार्यक्रम कोल्हापूर दर्पण. 8:40 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी. 9:00 गीतबहार हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 9:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 10:00 श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित कार्यक्रम स्नेहांकित. 10:30 माझे जीवन गाणे, यामध्ये महेश टोपले यांची अमृता खानोलकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकणार आहात. 11:00 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. दुपारी 12:00 मैत्रिणींसाठी कार्यक्रम वनिता मंडळ. 1:00 विविध भारतीचे कार्यक्रम आपण ऐकू शकणार आहात. 5:30 युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी. 6:35 साहित्य सौरभ हा कार्यक्रम आपण ऐकू शकणार आहात. 7:30 माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमामध्ये रामराम पाहुणं हा कार्यक्रम आपण ऐकू शकणार आहात. याशिवाय नेहमीच्याच वेळेत बातम्या आम्ही सहक्षेपित करू. तर श्रोते हो, ही होती आमच्या आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. 6:40:30 झालेले आहेत. ऐकूया कार्यक्रम कृषी वार्ता.
1: कृषी वार्ता आज या कार्यक्रमात ऐकूया पावसाळ्यात पॉलीहाऊसचं व्यवस्थापन याविषयी माहिती. आज या माहितीचा भाग 2 आणि शेवटचा.

0: मंडळी, पावसाळा हा बुरशीजन्य आणि जीवाणूजन्य रोगांसाठी अत्यंत अनुकूल काळ असतो. रोग येण्याची वाट न पाहता दर 7 ते 10 दिवसांनी प्रतिबंधात्मक बुरशीनाशक फवारणी आपण करायला हवी. रोगट किंवा सडलेली पानं, फुलं आणि फळं झाडावर न ठेवता त्वरित काढून घ्यावीत आणि ग्रीनहाऊसच्या बाहेर नेऊन नष्ट करावेत. मंडळी, रोग व्यवस्थापनात नियमित निरीक्षण महत्वाचं आहे. रोगग्रस्त पानं आणि फळं त्वरित काढून नष्ट करावीत. शिफारशीनुसार बुरशीनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी आणि स्वच्छता राखावी. पावसाळ्यात प्रामुख्यानं पांढरी माशी, मावा, लाल कोळी किडींचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो. पिवळे आणि निळे चिकट सापळे यासाठी लावायला हवेत. जैविक नियंत्रणाचा वापर करायला हवा. आर्थिक नुकसान पातळी जर ओलांडली तर शिफारशीनुसार कीटकनाशकांचा वापर करायला हवा. ढगाळ हवामानामुळे प्रकाश कमी मिळत असतो. पिकांची अनावश्यक गर्दी यावेळी टाळायला हवी. छाटणी करून झाडांमध्ये प्रकाश आणि हवेचा प्रवेश वाढवायला हवा. जुनी पिवळी आणि रोगट पानं काढून टाकावीत. अतिरिक्त फुटवे वेळेवर काढावेत. टोमॅटो, ढोबळी मिरची यांसारख्या पिकांमध्ये सकाळी हलक्या कंपनानं किंवा योग्य साधनांच्या मदतीनं परागीकरणाला मदत करायला हवी. मधमाशी पेट्या वापरात असतील तर त्यांचं योग्य व्यवस्थापन आपण करायला हवं. पॉलीहाऊसच्या बाहेर पावसाचं पाणी साचू देऊ नये. पाण्याचा निचरा व्यवस्थित होईल यासाठी ड्रेनेज चॅनल स्वच्छ ठेवायला हवेत. पॉलीहाऊसमध्ये पाणी शिरणार नाही याचीही काळजी घ्यायला हवी. पॉलीहाऊसच्या बाहेरच्या बाजूला पाण्याचा निचरा होण्यासाठी खोल चर काढावी. बाहेर पाणी साचलं असेल तर ते जमिनीखालून ग्रीनहाऊसच्या बेडमध्ये झिरपू शकतं. पॉलीहाऊसच्या प्रवेशद्वारावर पादत्राणे निर्जंतुक करण्यासाठी पोटॅशियम परमॅग्नेट द्रावण ठेवावं, जेणेकरून बाहेरून येणाऱ्या व्यक्तीच्या पायांद्वारे जीवाणू आत प्रवेश करणार नाहीत. पॉलीफिल्म, इन्सेक्ट नेट, शेडनेट, दरवाजे आणि व्हेंट यांची नियमित तपासणी आपण करायला हवी. गळती किंवा फाटलेले भाग त्वरित दुरुस्त करावेत. जीआय स्ट्रक्चरवर गंज किंवा सैल झालेले बोल्ट तपासायला हवेत. मंडळी, दररोज तापमान आणि आर्द्रतेची नोंद ठेवायला हवी. ईसी, सामू नियमित तपासायला हवेत. रोग किडींचं आठवड्यातून किमान 2 वेळा नियमित निरीक्षण करायला हवं. प्रत्येक व्यवस्थापनाची नोंद वहीत करून ठेवायला हवी. मंडळी, पावसाळ्यामध्ये पॉलीफिल्म कुठं फाटली आहे का किंवा जॉईंट्स सैल झाले आहेत का हे तपासा. गळती असेल तर पॉली रिपेअर टेपनं ती त्वरित बंद करा, कारण पिकांवर थेट पाणी पडलं तर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. पॉलीहाऊसच्या छतावरच्या पाण्याचा निचरा करणाऱ्या गटरमध्ये पालापाचोळा किंवा कचरा साचणार नाही याचीही काळजी घ्या. गटर ब्लॉक झालं तर पाणी ओव्हरफ्लो होऊन पॉलीहाऊसमध्ये शिरू शकतं. पाऊस आणि वेगवान वारा सुरू असताना साईड पडदे पूर्णपणे बंद ठेवा. पाऊस थांबल्यानंतर आणि हवेत दमटपणा वाढल्यावर हवा आत बाहेर जाण्यासाठी पडदे थोडे वर करणं आवश्यक आहे.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात आताच आपण पावसाळ्यात पॉलीहाऊसचं व्यवस्थापन याविषयी माहिती ऐकलीत. हा होता या माहितीचा भाग 2 आणि शेवटचा. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
2: कृषी वार्ता हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. श्रोतेहो, अवश्य ऐका आमचे आजचे प्रायोजित कार्यक्रम. 7:25 दिलखुलास, 7:45 ज्युपिटर लाईफलाईन हॉस्पिटल, 8:40 चिंतन हाच चिंतामणी. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 6:45 झालेले आहेत. ऐकूया आरोग्यविषयक कार्यक्रम.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत.
1: सर, मागच्या भागात आपण अन्नपचन व्यवस्थित होऊन पोट साफ होण्याबद्दल किंवा अन्न चावून खाण्याबद्दल माहिती सांगत होतात.
2: व्यवस्थितरित्या चर्वण

0: करून जर फायबर खाल्लं तर ते फायबर पाणी शोषून घेतात आणि ते पाणी शोषून घेतल्यामुळं ते थोडेसे फुगल्यासारखे होतात आणि मग आपल्या ज्या मलाचा जो एकंदरीत भाग आहे तो मग व्यवस्थित फॉर्म होतो आणि त्याचबरोबर व्यवस्थित भरपूर पाणी पिणं पण गरजेचं आहे. ते जर व्यवस्थित आपण साधारणतः जे ॲडल्ट म्हणतो आपण त्यांनी एक साधारण 3 लिटर पाणी असं गणलं जातं ते दिवसभरामध्ये व्यवस्थित घेतलं पाहिजे टाइम टू टाइम, हेही महत्त्वाचं आहे. आणि त्याच्याबरोबर मग बाकी लाईफस्टाईल हे तर आहेच, कारण पचन व्यवस्थित असेल तर मल व्यवस्थित होतो. पचन व्यवस्थित झालं तर मलाचं फॉर्मेशन म्हणजे त्याचं जे बनणं आहे ते व्यवस्थित होतं आणि त्याचबरोबर तुमचे सर्व स्ट्रेस कमी असतील तर आपले सर्व पाचकरस व्यवस्थित पाझरतात आणि ते व्यवस्थित पाझरले तरच व्यवस्थित पचन होतं. पाणी व्यवस्थित असेल तर त्याला जो लुब्रिकेशन म्हणतो आपण तर ते लुब्रिकेशनही व्यवस्थित होतं. फायबर व्यवस्थित असतील तर मल व्यवस्थित फॉर्म होतो. मनाचं स्वास्थ्यही चांगलं असेल, व्यवस्थित तुम्हाला व्यायाम असेल आणि रेस्ट विश्रांती व्यवस्थित या सर्वांचा त्याच्यामध्ये अंतर्भूत होतो आणि मग आपला हा संडास होतो. पेशंटचं बऱ्याच वेळेला कसं होतं की साप होण्यासाठी तेवढी गोळी द्या, साप होण्यासाठी तेवढं औषध द्या, तर हे असं आहे की फक्त मला या मुलांना उद्या परीक्षा आहे पास होण्यासाठी काय सांगा अशातला प्रकार आहे. तर तो असा चुटकीसारशी आणि नुसती एक गोळी घेऊन प्रश्न तेवढ्यापुरता कसा तरी सुटल्यासारखा वाटेल पण तसा तो पूर्णपणे सुटलेला नसतो.
1: बरोबर आहे. मल निस्सारण व्यवस्थित न होणं आणि मूळव्याधणी फिशर वगैरे हे जे प्रकार आहेत ते होणं, तर यांचा कसा संबंध असतो?
0: हल्ली ते खूपच प्रमाण वाढलेलं आहे. तर ज्या वेळेला आत्ताच मी सांगितलं की या खाण्यापिण्याच्या गोष्टी याच्यामध्ये थोडासा बिघाड होतो, थोडंसं पाणी कमी असेल, फायबर कमी असेल तर मग संडास, पाणी कमी असेल तर घट्ट होण्याची शक्यता असते, त्याचा व्हॉल्यूम कमी असतो, व्हॉल्यूम कमी घट्ट संडास मग तो पास होत नाही, मग आपण खूपच स्ट्रेन करतो म्हणजे कुतलं जातं आणि कुतल्यानंतर बऱ्याच वेळा खालच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत कुतल्यामुळे त्याच्यावर प्रेशर येतं आणि त्या थोड्या थोड्या फुगायला लागतात आणि त्या फुगून काही वेळेला त्याच्यावर प्रेशर येऊन ते संडास मग ते दररोज जरा जरा जरा फुगून त्यांचा मग असा बंच तयार होतो आणि फुगलेल्या रक्तवाहिन्यांचा बंच म्हणजेच खरं तर आपण त्याला मूळव्याध म्हणतो. आणि मग हे मूळव्याध संडास रोज स्ट्रेनिंग होऊन मूळव्याध होतं. काही वेळेला ब्लड वेसलचं एखाद्याना नाही म्हणलं तरी जिनेटिक पण एखाद्याचा जे बरीच कारणं आहेत मूळव्याधासाठी पण त्यातलं हे एक प्रमुख कारण आहे. मी सांगितलं हे जेनेटिक कारण हे जरा थोडंसं खूप कमी आहे पण ते काही जणांना होऊ शकतं. म्हणजे जसं की जे वेसल्स आहेत त्या वॉलमधला जो टोन असतो तो एखाद्याचा कमी असतो, त्या पेशंटमध्ये स्ट्रेनिंग फार नसेल तरी पण एखाद्याला होऊ शकतं नाही असं नाही. आणि दुसरा भाग तुम्ही सांगितला तो म्हणजे फिशर. फिशर याचे मूळ कारण असे आहेत की संडास घट्ट असेल, खूप स्ट्रेन केलं, ते संडास घासून गेला, स्ट्रेनिंगमध्ये काही वेळेला तिथल्या रक्त सप्लाय एखाद्या आर्टरीचा कमी होतो आणि तिथल्या भागाला जरा रक्त सप्लाय कमी पडलं की नकळत बारीक जखम तयार होते. या संडास घासून गेला तर जखम तयार होते आणि ती जखम म्हणजेच त्याला फिशर म्हटलं जातं.

0: पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
1: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6:50 झालेली आहेत. ऐकूया कार्यक्रम परिसर.
2: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमामध्ये आज ऐकूया पर्यावरण पूरक सण कसे साजरे करावेत याविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती. सध्या सणांचे दिवस आहेत, तर हे सण आपण पर्यावरण पूरक पद्धतीनं कशा प्रकारे साजरे करू शकतो याविषयी सांगा.
3: मुळात आपले जे सण जे साजरे केले जातो आपण भारतीय म्हणून, ते सगळे पर्यावरणाशी निगडीत आहेत. आता जो बैलपोळा झाला तो का झाला, तर आता मेहनतीची कामं झालीत, त्यांना थोडी विश्रांती, त्यांच्या प्रती आपण

0: धन्यवाद म्हणून तो त्यांचा उत्सव साजरा करतो. मग त्यावेळेस काही वेळा आपण घर सजवतो, तर त्या घर सजवण्यासाठी आपण आंब्याच्या पानाची तोरणं, झेंडूची फुलं, आणि एक तो आनंद पण असतो की बाबा मी आज माझ्या हाताने गजरा केला किंवा माझ्या हाताने तोरण केलं. तो आपला आनंद आपण पण घेतला पाहिजे आणि आपल्या मुलांना पण ते शिकवलं पाहिजे. आणि त्याच्यातून बाहेरचा जो प्लास्टिक किंवा नको असलेले पेपर, नको असलेल्या गोष्टी की ज्याचा पुन्हा रिसायकलला जाईल की नाही ही जी शंका येते त्या होणार नाहीत. पिंपळाच्या पानांचं तोरण दिसताना पण सुंदर दिसतं आणि पुन्हा त्याचं काम झालं की ते कंपोस्टिंग मध्ये जाऊ शकतं. 15 ऑगस्टला आपण जिलेबी आणायला जातो तर जाताना स्टीलचा डबा घेऊन जायचा, एक छानशी पिशवी घेऊन जायची, तिथलं प्लास्टिक वाचलं आपलं. मग अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बदल केला. गणपतीच्या वेळेस आपण केळीचे खुंट वापरून सजावट करू शकतो, कर्दळी असते. मौसम असा असतो की ह्या दरम्यान हळूहळू पाऊस कमी होतो, त्यामुळे झाडांची वाढ छान, फुलांची वाढ छान होत असते, त्यामुळे बऱ्याच गोष्टी सहज मिळत असतात. पत्री व्हायला जातात, त्या पत्री स्वतःच्या हाताने जर खुडल्या तर त्याच्यातून जो रस बाहेर येतो पण तो आपल्या शरीरासाठी आवश्यक असतो. ह्याला पर्यावरणाचे जोड आहे ह्या ज्या आपल्या सणवारांना आहे. गौरी बसवतो आपण, गौरीच्या वेळेस तुम्ही गौरीचे बी पेरले, त्याचं झाड झालं तर ते तसंच कुंडीसह जपू शकता. तिचं विसर्जन करायची गरज नाहीये, ती तुमच्याजवळच राहणार आहे. काय म्हणतात भावना म्हणून तुम्ही थोडस तिला बाजूला करून एक पूजा करू शकता आणि बाहेर पूर्ण ती दारात आहेस तुमच्या, छान फुलं देत उभी राहते. साधा चिरमुऱ्याचा पेपर मिळायचा जो विरघळला जातो सहज, तो लावायचा, त्याच्या पुढे गौरींची सजावट असायची. त्या सजावटींना शेतात जो त्यावेळेस उगवलेला मका, ज्वारीची कणस, सूर्यफुल, मूग, ह्याची सगळ्याची की फांद्या तोडून आणून त्याची सजावट केली जायची, काकडी वगैरे ह्याच्यापासून गौरींची सजावट केली जायची. तर ते इतकं पर्यावरण पूरक आणि इतकं ते मनाला प्रसन्न करणार असायचं आणि त्याच्यात आणखीन तुम्ही कलात्मकता दाखवू शकता. तयार फुलं किंवा पानं आणायचं आणि ते चिकटवायची किंवा लाइटिंग चिकटवायचं, ह्याच्यापेक्षा ह्याच्यामध्ये इतकी क्रिएटिव्हिटी छान आहे. किंवा मुलांना पण तुम्ही छान छान पेपरपासून फुलं बनवायला शिकवू शकता. वनस्पती आणि फुलांपासून जे सजावट करू त्याची ती समस्या येत नाही. अगदी संक्रांतीचं पण मला सांगायचंय की संक्रांतीला पण वाण वाटताना आपण ज्याचा उपयोग होईल, पुनर्वापर होईल अशा गोष्टी देऊया. तो वापरात येणाऱ्या पिशव्या, छोटी रोपं देऊ शकतो, गुळ देऊ शकतो, साखर देऊ शकतो, प्लास्टिकचे डबे किंवा प्लास्टिकचे चमचे की ज्याच्यामध्ये आपण उष्ण पदार्थ घातले तर ते पुन्हा त्या प्लास्टिकमधले काही केमिकल घटक आपल्या त्या अन्न पदार्थात मिसळतात, तर ते नको. तसं पर्याय काढायला गेलं तर खूप आहे, थोडस विचार केला पाहिजे, यूज अँड थ्रो पासून थोडस बाजूला आलं पाहिजे. पण हे लोकांना कळायला पाहिजे की हा तात्पुरता पर्याय यूज अँड थ्रो. पूर्वी पण कार्यक्रम होत होते घरात, नवं ते जरी हवं असलं तरी जुन्यांपासून काही गोष्टी आपण शिकून त्याच्यात मिसळावं असं मला वाटतं. तर आता बऱ्याच संस्थांनी स्टील बँक वगैरे सुरू केलेल्या आहेत की ज्याच्यामुळे तुमच्या घरात जर कार्यक्रम असेल तर तुमच्या कार्यक्रमासाठी 50-100 जे काही लोक असतील त्यांच्यासाठी लागणारे स्टीलचे पेले, ताटं, वाटे हे मिळू शकतं. बऱ्याच ठिकाणी वनस्पतींपासून पत्रावळ तयार करायला लागले,
1: बरोबर,
0: तर त्या सहज बाजारात मिळतात. तर हे जर डोळेसपणे जर आपण मार्केटमध्ये गेलो तर दिसतात, मिळतात, स्वस्त मिळतंय किंवा दिसलं म्हणून घेतलं असं नको. आपण सुजाण नागरिक जर व्हायचं असेल, सुशिक्षित स्वतःला जर म्हणवून घ्यायचं असेल तर ह्या गोष्टींचा थोडा विचार व्हायला पाहिजे.
1: परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण पर्यावरणपूरक सण कसे साजरे करावेत याविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर, ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती. परिसर
2: परिसर हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत.
3: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
4: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
3: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
4: संगीत, व्हिडिओ, ईबुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
3: श्रवण दोष तपासणी, मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री, विक्री पश्चात सेवा यासाठी
4: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
3: फोन 940-440-8000.
5: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
6: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
7: शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.

आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. श्रोतेहो, आज 31 ऑगस्ट. आजचे काही दिनविशेष. आज ज्येष्ठ गायक जयवंत कुलकर्णी यांचा जन्मदिन, तेव्हा त्यांची काही गाणी आजच्या प्रसारणामध्ये आपण ऐकू शकणार आहात. श्रोतेहो, आज ढोलकी वादक कृष्णा मुसळे यांचा वाढदिवस. आज 31 ऑगस्ट. आज कवयित्री अमृता प्रीतम यांचा जन्मदिन. श्रोतेहो, आज दिग्दर्शक ऋतुपर्णो घोष यांचाही जन्मदिन. मंडळी, आज मृत्युंजय या पहिल्याच कादंबरीमुळे सिद्धहस्त लेखक आणि मृत्युंजयकार ही उपाधी मिळवलेल्या शिवाजी सावंत यांचा जन्मदिन. आज संतूरवादक पंडित उल्हास बापट यांचाही जन्मदिन. आजचे काही दिनविशेष आताच आपण ऐकलेत. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत, FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

श्रद्धेय सुमन कल्याणपुरी यांच्या आवाजात ही भक्तिरचना आताच आपण ऐकलीत. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे ठीक 7 वाजले आहेत. ऐकूया साहित्यविषयक कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके. यामध्ये हर्षदा मराठे यांचा ललितबंध कृष्ण मंजिरी आता प्रसारित करत आहोत.

आज सकाळी बागेत फिरताना एका वेगळ्याच दृष्टीने सगळ्या बागेतल्या झाडांना बघत होते. सुरेख लाल गुलाब फुलला होता. लगेच आपला गणपती बाप्पा डोळ्यापुढे आला. नंतर बेलाच्या झाडाजवळ गेले तर शंकर शंभो याची देवळातली सुरेख पिंड डोळ्यासमोर आली. दुर्वा लाल जास्वंदी तोडताना पुन्हा गणपती बाप्पा डोळ्यासमोर आले. मग कृष्णकमळ तोडताना श्री कृष्ण श्री विष्णू डोळ्यापुढे आले. हळूहळू सोनचाफा लालचाफा गोकर्ण ही फुलं तोडताना अंबाबाई अन्नपूर्णा दिसू लागल्या. आज काय मनाचे डोळे अजबच दाखवू लागले. मग आले मी कृष्ण तुळस आणि हरित तुळस घ्यायला. तर काय त्या दोन्हीच्या मंजिऱ्या बघून मला त्यातून श्रीकृष्णच दिसू लागले. थोड्या थोड्या दोन्हीच्या तुळशी आणि मंजिऱ्या गोळा केल्या. मला एक सवय आहे,

तुळशीची रोपं मी अजिबात कुठेही आली तरी ती काढत नाही. थोडं जंगल होतं पण मला खूप आवडते तुळस. कृष्ण तुळस ज्याच्या दारी आरोग्य तेथे वास करी असं म्हणतात. मग मी देवघरात आले. श्रीकृष्णाला मनापासून प्रार्थना केली. तुळस मंजिरीतून श्रीकृष्ण साकारायचेत. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विष्णु रूप मुकुंद विष्णु भगवान नमोस्तुते अशी प्रार्थना करून पांढऱ्या कापडावर रचना सुरू केली. मग काय, आज मंजिऱ्या आणि तुळशीचा श्रीकृष्ण साकारता आला. त्याच्या चरणी मग मी सुंदर फुललेलं कृष्णकमळ अर्पण केलं. एक खूप अनामिक आनंद मनाला झाला. आपल्याला निसर्गात अशा अनेक गोष्टी दिसतात आणि खूप आनंदही देऊन जातात. तो आनंद अगदी शब्दातीत असतो. आजचा मंजिरी श्रीकृष्ण तुम्हा सर्वांसाठी आहे बरं का. दुसऱ्या दिवशी पुन्हा उठले ते जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल म्हणतच एखाद्या गोष्टीचा आपण ध्यास घेतला की तीच गोष्ट आपल्या डोळ्यासमोर येते. आज बागेत पुन्हा सगळी फुलं गोळा केल्यावर कृष्ण तुळस आणि हरित तुळस घ्यायला गेले तर मनी वसे ते स्वप्नी दिसे म्हणतात ना, त्याऐवजी मनी वसे ते कधी साकारते असं झालं मला. लगेचच मी आत आले. पंढरी रायांना मनापासून नमस्कार केला. विठोबा माऊली म्हणजे विटेवरी उभा, कटीवर हात, कानात कुंडल आणि गळ्यात तुळशीची माळ. सगळं विठ्ठलाचं रूप डोळ्यापुढे उभं ठाकलं. देव माझा विठू सावळा, कानडाओ विठ्ठलू कर्नाटकू, पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी. अशी वेगवेगळी विठ्ठलाची गाणी गुणगुणत आजचे हे बघा आपले श्री विठू माऊली साकारले की. पुन्हा एक वार तुळस मंजिरीतून काहीतरी नवीन गवसल्याचा आनंद माझ्या मनात आणि डोळ्यात दिसायला लागा. बघा आजचे हे श्री विठ्ठल माऊली तुम्हा सर्वांसाठी.

0: साहित्य विषय कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके यामध्ये आज हर्षदा मराठे यांचा ललितबंध कृष्ण मंजिरी आताच आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
1: त्यांच्या मागणीप्रमाणे कणीस आणि हत्ती दिलाय.
2: कणीस आणि हत्ती?
3: भक्कम जनावर आणि सकस दुधासाठी कणीस आणि हत्ती छाप गहू भुसा वापरा.
4: मंडळी, शेतकरी बंधू भगिनींनी पाठवलेल्या पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम अर्थात आपण सर्वांचा आवडता रामराम पाहुणे हा कार्यक्रम सादर होतोय नव्या वेळेत. दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात, तेव्हा जरूर ऐका रामराम पाहुणे दर सोमवारी 7:30 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आणि न्यूज ऑन AIR या आपल्या ऑफिशियल ॲपवरून.

कधी सुरात कधी शब्दात फुलणारी साद प्रतिसादाची लोभस गाणी, तुमची आमची सर्वांची जिव्हाळ्याची कोल्हापूर आकाशवाणी।

FM बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या. तत्पूर्वी काही जाहिराती आणि संदेशांसाठी जाऊया आकाशवाणीच्या पुणे केंद्राकडे.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।

0: मैत्रिणींनो आणि श्रोत्यांनो, काही व्यक्तिमत्व आपल्याला कायमच भुरळ घालणारी आणि त्यांच्याबद्दल कुतूहल निर्माण करणारी असतात. कधी त्यांच्या कविता वाचनातून, तर कधी त्यांच्या पत्रांमधून, तर कधी त्यांनी लिहिलेल्या पुस्तकातून. त्या व्यक्तीबद्दल आपलं आकर्षण आणि औत्सुक्य वाढत राहतं. साहित्य क्षेत्रातील असंच एक करारी व्यक्तिमत्व सुनीताबाई देशपांडे. बुधवारी 2 सप्टेंबरला वनिता मंडळ कार्यक्रमात ऐकूया सुनीता देशपांडे यांचं व्यक्तिमत्व उलगडणारं रूपक, सुनीताबाई लाख मोलाचं जगणं. लेखन आणि निवेदन डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी यांचं, सहभाग गौरी लागू आणि प्रसाद कुलकर्णी यांचा. जरूर ऐका 2 सप्टेंबरचा वनिता मंडळ हा कार्यक्रम दुपारी 12 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. हाच कार्यक्रम 3 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता पुणे विविध भारती केंद्रावरून आपण पुन्हा ऐकू शकाल.
1: वंचित भगिनींच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करणारे पुण्यातील जिव्हाळा फाउंडेशन, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत जिव्हाळा फाउंडेशनच्या सर्वे सर्वा ऍडव्होकेट शर्वरी मुठे यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
2: गुरुवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
3: प्रादेशिक बातम्या. आकाशवाणी पुणे, पूजा दीक्षित प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नशामुक्त युवा मोहीम हा देशातल्या युवा पिढीच्या उज्ज्वल भविष्याचा एकत्रित निर्धार असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. भावी पिढ्यांसाठी सुरक्षित पर्यावरणाचा वारसा जोपासणं ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांचं प्रतिपादन. गणेशोत्सवाच्या काळात प्लाझ्मा साऊंड आणि प्रखर लेझर प्रकाश ज्योतांच्या वापरावर पुणे ग्रामीण पोलिसांची बंदी. आणि महिलांच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत थायलंडचा पराभव करत भारताची विजयी सलामी. आता सविस्तर बातम्या. विकसित भारतासाठी नशामुक्त युवा ही मोहीम म्हणजे देशातल्या युवा पिढीच्या आरोग्य, आनंद आणि उज्ज्वल भविष्याचा एकत्रित निर्धार आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. ते काल आकाशवाणीवरच्या मन की बात कार्यक्रमात बोलत होते. जास्तीत जास्त संख्येनं युवक युवती यामध्ये सहभागी होत आहेत याचं आपल्याला समाधान आहे, असं मोदी म्हणाले. पीएम स्वनिधी योजनेचा लाभ घेऊन लाखो महिला आपला व्यवसाय वाढवत आहेत, असं पंतप्रधान म्हणाले. देशातल्या मुलींची स्वप्न आता उंच अवकाशात भरारी घेत आहेत. भारतानं मिशन शक्ती स्टॅट अंतर्गत देशातल्याच नव्हे तर जगातल्या हजारो मुलींच्या अशा स्वप्नांना बळ देण्याचं कार्य सुरू केलं असल्याचं सांगताना मोदी म्हणाले.
4: आज हमारी बेटियों के

0: सपनों की उड़ान धरती से निकलकर अंतरिक्ष तक पहुंच रही है और आपको यह जानकर गर्व होगा कि भारत ऐसे सपने देखने वाली दुनिया की हजारों बेटियों को एक साथ जोड़ रहा है। इस प्रयास का नाम है मिशन शक्ति सेट। इसके माध्यम से 108 देशों की 12,000 छात्राओं को सैटेलाइट टेक्नोलॉजी सीखने और इनोवेशन के क्षेत्र में आगे बढ़ने का अवसर मिल रहा है।
1: मुंबईच्या कृष्णा शेषाद्री यांनी तयार केलेल्या भारत राज्य या संकेतस्थळाची पंतप्रधानांनी प्रशंसा केली। इतिहासातल्या एखाद्या वर्षात भारतातल्या कुठल्या प्रांतात कुठल्या राजाची राजवट होती हे शोधणं या संकेतस्थळाच्या मदतीनं शक्य झालं आहे अशी माहिती त्यांनी दिली। पंतप्रधानांनी या कामाची मन की बात मध्ये दखल घेतल्याबद्दल कृष्णा शेषाद्री यांनी आनंद व्यक्त केला।
2: मैंने वेबसाइट बनाना शुरू किया था, वो एक छोटा सा एक हॉबी जैसा प्रोजेक्ट की तरह से शुरू किया था। प्रधानमंत्री जी ने मुझे सिर्फ सवाल नहीं पूछे थे, उन्होंने मेरा वेबसाइट देखा और उसे एक्सपीरियंस किया, उसके अलग अलग फीचर देखे, उसको पूरी तरह से समझा, उसकी पूरी तरह से परखा, फिर उसके बारे में मेरे को पूछा। मेरा वेबसाइट अच्छा लगा, इससे ज्यादा वैलिडेशन मेरे को और कुछ नहीं हो सकता।
1: आगामी सणासुदीच्या काळात नागरिकांनी स्थानिक उत्पादनांच्या खरेदीला प्राधान्य द्यावं असं आवाहन पंतप्रधानांनी केलं। देशाच्या युवा शक्तीला योग्य दिशा देण्यासाठी योगाभ्यासाला शाळा महाविद्यालयांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवणं आवश्यक आहे असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं आहे। स्वामी कुवलियानंद यांच्या 143व्या जयंतीनिमित्त लोणावळ्यातल्या कैवल्यधाम योग संस्थेत काल झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते। योगाच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारताच्या उद्दिष्टांना चालना देता येईल असं राज्यपालांनी नमूद केलं। निसर्गाचं संवर्धन करणं हे प्रत्येक नागरिकाचं मूलभूत कर्तव्य असून येणाऱ्या पिढ्यांसाठी सुरक्षित पर्यावरणाचा वारसा सोपवणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं। भामला फाउंडेशन आणि पंचशील रियालिटी यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते काल पुण्यात बोलत होते। यावेळी ग्रीन क्रुसेडर्स आणि अचिव्हर्स पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं। फाउंडेशनच्या नाला सुशोभीकरण मोहिमेचं राज्यपालांनी कौतुक केलं। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते। राज्य सरकारनं मराठा समाजाला सरसगट कुणबी म्हणून घोषित करावं अशी मागणी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी काल अंतरवाली सराटी इथं वार्ताहरांशी बोलताना केली। ही मागणी पूर्ण झाली नाही तर मुंबईपर्यंत मोर्चा काढण्याचा आणि आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला। दरम्यान मराठा समाजाच्या प्रश्नांवर याआधीही मार्ग काढला होता, यातूनही मार्ग काढू असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपुरात वार्ताहरांशी बोलताना केलं। राज्यातला ऊसाचा 2026-27 या वर्षाचा गाळप हंगाम सुरू होत आहे। या पार्श्वभूमीवर वजन काट्यांची तपासणी करण्याबाबत राज्याचे साखर आयुक्त डॉ संजय कोलते यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलं आहे। ऊसाच्या वजन काट्यांची तपासणीसाठी आपापल्या जिल्ह्यात भरारी पथकांची स्थापना करावी अशी सूचना साखर आयुक्तांनी केली आहे। हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। पुण्यात होणारं 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि 99 नांदी साहित्य संमेलनांच्या निमित्तानं महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सांगली शाखेनं काल साहित्यप्रेमींचा स्नेह मेळावा आयोजित केला होता। महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी यामध्ये मार्गदर्शन केलं। डिसेंबर महिन्यात सांगलीत होणाऱ्या नांदी संमेलनाविषयी बोलताना ते म्हणाले,
3: आम्ही जे वेगळे वेगळे विषय दिलेले होते त्यानुसार 27 डिसेंबरला सांगलीमध्ये सांगली शाखा जे संमेलन घेणार आहे त्याच्यामध्ये त्यांचा विषय युवा संमेलन असा आहे। तर त्यांना सांगताना किंवा माझ्या ज्या काही महत्वाच्या सूचना आहेत की याच्यामध्ये 80% युवकांचा म्हणजे श्रोत्यांपासून ते व्यासपीठामध्ये स्वतःचे विचार मांडण्यासाठी स्वतःचं साहित्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मग कविता असतील, अभिवाचन असेल वेगवेगळ्या त्यांच्या लिखाणाचं, ललित लेखनाबद्दल असेल, इतकंच नाही तर ट्विटर आणि फेसबुकवरती सुद्धा जे लेख लिहिले जातात त्याच्याबद्दल सुद्धा त्याची सुद्धा दखल या तरुणाईची घेतली पाहिजे अशा पद्धतीचीच रचना आणि आयोजन हे युवा साहित्य संमेलनात व्हावं अशी माझी मनापासून इच्छा आहे।
1: तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त

0: त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. काल रात्री ब्रह्मगिरीच्या महाप्रदक्षिणेला प्रारंभ झाला. तिसऱ्या श्रावणी रविवारचं औचित्य साधून सोलापुरात ग्रामदैवत श्री सिद्ध रामेश्वरांनी पंचक्रोशीत स्थापन केलेल्या 68 मंदिरांमध्ये पदयात्रा काढण्यात आली. श्री मल्लिकार्जुन मंदिरातल्या आरती आणि पूजनानं याचा समारोप झाला. आगामी गणेशोत्सवाच्या काळात ध्वनिक्षेपक व्यवस्थेतील प्लाझ्मा साऊंड आणि प्रखर लेझर प्रकाश झोतांच्या वापरावर पुणे ग्रामीण पोलिसांनी बंदी घातली आहे. ध्वनी पातळीच्या मर्यादेचं उल्लंघन करणाऱ्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी दिला आहे. गणेशोत्सवाच्या नियोजनासाठी जिल्ह्यातल्या प्रमुख 150 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पुणे ग्रामीण पोलिसांनी आयोजित केली होती. या बैठकीत गणेशोत्सव शांततेत आणि नियमांचं पालन करून साजरा करण्याबाबत पोलिसांनी मंडळांना मार्गदर्शन केलं. दरम्यान गणेशोत्सवाच्या काळात होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाच्या विरोधात काल पुण्यात अनेक नागरिकांनी एकत्र येत मोर्चा काढला. उत्सव काळात डीजेच्या कर्णकर्कश आवाजावर बंदी घालावी अशी मागणी या नागरिकांनी केली. रत्नागिरी जिल्हा गुंतवणूक परिषदेत काल 2159 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. पंचतारांकित हॉटेल, जहाज बांधणी, सौर मत्स्य व्यवसाय, रसायन अशा विविध क्षेत्रातल्या उद्योगांमध्ये यावेळी गुंतवणूक करण्यात आली. या गुंतवणुकीतून जिल्ह्याच्या औद्योगिक आणि पर्यटन विकासाला नवी गती मिळेल असं जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यावेळी म्हणाले. धुळे इथल्या इतिहासाचार्य व्ही का राजवाडे संशोधन मंडळातर्फे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या कृतज्ञता सोहळ्याचं काल आयोजन करण्यात आलं होतं. विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दूरस्थ माध्यमातून या कार्यक्रमाला संबोधित करत इतिहास संशोधन संस्थांचं महत्व अधोरेखित केलं. नेपाळमधील महापुरात आतापर्यंत 794 नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत तर तिबेटमध्ये मृतांची संख्या 16 झाली असून 546 लोक बेपत्ता आहेत. नेपाळमधील बाधित 8 जिल्ह्यात पूरस्थितीमध्ये अडकलेल्यांची सुटका करण्यासाठी बचाव पथकं शर्थीचे प्रयत्न करत आहेत. दरम्यान पूरस्थितीमुळे नेपाळ, चीन अथवा तिबेटमध्ये अडकलेल्या राज्यातल्या नागरिकांच्या मदतीसाठी राज्य आपत्कालीन कार्य केंद्र काम करत आहे. 1070 या दूरध्वनी क्रमांकावर याबाबतची माहिती मिळू शकेल. पुरामुळे चीनमध्ये अडकलेले राज्यातले 69 नागरिक आज मुंबईत पोहोचतील. क्रिकेट. दुबईत सुरू असलेल्या महिलांच्या आशिया चषकाच्या 20 षटकांच्या क्रिकेट स्पर्धेत भारतानं थायलंडचा 94 धावांनी पराभव करत विजयी सलामी दिली. भारतानं प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 9 बाद 159 धावा केल्या. शेफाली वर्मानं 64 धावा केल्या. भारतीय महिला गोलंदाजांनी केलेल्या भेदक कामगिरीमुळे थायलंडचा डाव 17व्या षटकात 65 धावात आटोपला. शेफाली वर्मा हिला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. भारताचा पुढचा सामना येत्या 3 सप्टेंबर रोजी हाँगकाँग विरुद्ध होणार आहे. हवामान. राज्यात आज कोकण आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारतासाठी नशामुक्त युवा मोहीम हा देशातल्या युवा पिढीच्या उज्ज्वल भविष्याचा एकत्रित निर्धार असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. भावी पिढ्यांसाठी सुरक्षित पर्यावरणाचा वारसा सोपवणं ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांचं प्रतिपादन. गणेशोत्सव काळात प्लाझ्मा साऊंड आणि प्रखर लेझर प्रकाश झोतांच्या वापरावर पुणे ग्रामीण पोलिसांची बंदी. आणि महिलांच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत थायलंडचा पराभव करत भारताची विजयी सलामी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे.
2: कधी सुरात कधी शब्दात फुलणारी साद प्रतिसादाची लोभस गाणी, तुमची आमची सर्वांची जिव्हाळ्याची कोल्हापूर आकाशवाणी.
3: तुमच्या पैशांना सुरक्षितता, तुमच्या स्वप्नांना कर्जाची साथ आणि व्यवहारांना आधुनिक डिजिटल सुविधा,
4: हे सगळं एक

0: जेव्हा विश्वासाच्या नावात द कोल्हापूर अर्बन बँक 114 वर्षांची परंपरा आजही तुमच्या सेवेत.
1: द कोल्हापूर अर्बन बँक.
2: पारंपारिक कोल्हापुरी पद्धतीने चुलीवर तयार केलेली आणि डंगावर कुटलेली रुचिरा कांदा लसूण मसाला चटणी, उच्च दर्जा आणि योग्य दर म्हणजेच रुचिरा.
3: कुठल्या रागावर हे गाणं तयार करायचं, काय करायचं सांगितलं ना, ते चालीचं एक धून तयार करून दिलं होतं. ते आसर जयपूर आणि सुरेंद्र गाणी लिहायचे हो, म्हणजे काय त्यांच्यात ती मानसिकता तयार होती बघा, त्यावेळी काय देवाचं देणगी असं त्यांनी.
4: सदाबहार गीतांचा कार्यक्रम गाणं मनातलं अवश्य ऐका उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: मनात आनंदाची रुंजी घालणारी,
1: गतकाळाची स्मृती जपणारी,
0: तुमच्यासाठी तुमच्या घरी
1: रोज भेटणारी
0: आकाशवाणी एफ एम बँड 102.7 MHz
1: आणि न्यूज ऑन AIR ॲप वर।

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 होत आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास.

श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क विभाग निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी पूनम चांदोकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, पाणी ही जीवनाची मूलभूत गरज आहे. वाढती लोकसंख्या, शहरीकरण, औद्योगिकीकरण, बदलतं हवामान आणि पाण्याची मर्यादित उपलब्धता या पार्श्वभूमीवर उपलब्ध जलसंपत्तीचं योग्य नियोजन आणि व्यवस्थापन करणं

0: अत्यंत आवश्यक आहे. महाराष्ट्रातील जलसंपत्तीचा समन्वयी पारदर्शक आणि शाश्वत व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. या विशेष मालिकेत आपण महाराष्ट्रातील जलसंपत्तीचं नियमन, पाणी हकदारी, जलशुल्क, पाणी वाटप, जलगुणवत्ता, पाणी वापर संस्थांचा सहभाग आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जलव्यवस्थापन अधिक सक्षम करण्याच्या विविध पैलूंवर जाणून घेणार आहोत. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अध्यक्षा माननीय श्रीमती श्वेताली ठाकरे मॅडम. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार.
0: कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. आणि इतक्या व्यस्त शेड्यूल मधून तुम्ही आज इथे आला आहात आणि इतकी छान माहिती आम्हाला देणार आहात, सविस्तर चर्चा करणार आहात, त्यासाठी पुन्हा एकदा खरंच खूप आभार.
1: मी मनापासून आपलं धन्यवाद देते की आपण मला इथे बोलवलं आणि या मार्फत आम्ही अवेअरनेस सुद्धा पोहोचवू शकू, तर ही आम्हाला खूप सुंदर उपलब्धी मिळाली आहे, त्यासाठी सुद्धा माझे धन्यवाद आपल्या सर्वांना.
0: नक्कीच. खर तर पाण्याचा कोटा आणि पाण्याची हकदारी यात नेमका फरक काय असतो, किंवा पाणी वापर संस्थांची भूमिका नक्की काय आहे? जेव्हा एखाद्या पाण्यावर शुल्क आकारलं जातं त्याच्यासाठी कुठले निकष वापरले जातात आणि आपल्या तंत्रज्ञानाचा वापर करून आपण पाण्यासाठी सक्षम साठा कसा उपलब्ध करू शकतो, या सगळ्यांविषयी आज आपण मॅडमकडून जाणून घेणार आहोत. कार्यक्रमाला सुरुवात करूया. मॅडम, पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार, कारण आजचा जो विषय आहे आपण असं म्हणतो की अन्न, वस्त्र, निवारा ह्या आपल्या प्रमुख गरजा आहेत. पण कमीत कमी एक वेळ एका वस्त्रावर आपण काही दिवस काढू शकतो, निसर्गात राहू शकतो, पण जर आपल्याला पाणी, जल, जलसंपत्ती ही जे आपण म्हणतो ते नाही मिळालं तर कदाचित आपण जगू शकत नाही. आणि या महत्वाच्या विषयावर इतकं मोठं काम प्राधिकरण आहे, त्या सगळ्यांविषयी आपण जाणून घेऊया. पण महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या स्थापनेमागची मुळात भूमिका काय होती?
1: 21व्या शतकाच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणामध्ये बरेचसे चॅलेंजेस महाराष्ट्र सरकारला फेस करायला लागले. जर तुम्हाला ऑडिटचं एक प्रिन्सिपल माहिती असेल, आर्क म्हणजे अथॉरिटी, रेकॉर्ड किपिंग आणि कस्टडी, तर अथॉरिटी, रेकॉर्ड किपिंग आणि कस्टडी तिन्ही जलसंपदा विभागाकडे होती. मग त्या अंतर्गत जे पण त्यांना बदल करून आणायची होती आणि ज्या पण प्रस्तावित सुधारणा करायच्या होत्या त्याच्या अंतर्गत कुठल्याही प्रकारचं प्राधिकरण हे महाराष्ट्राकडे नव्हतं. दुसरा महत्वाचा भाग म्हणजे की पाणी किती आहे आपल्याकडे, तर 308 लाख हेक्टर एवढी एरिया महाराष्ट्र अंतर्गत येते, त्यातलं 225 लाख हेक्टर हे कल्टिवेबल आहे, कल्चरेबल आहे. त्यातनं 172 लाख हेक्टर सध्या क्रॉप पॅटर्न मध्ये येतं आणि ग्रॉस क्रॉप होते तुमचं 229 लाख हेक्टर. मग याचं नियोजन कसं करायचं? आपल्याकडे 132 बिलियन क्युबिक मीटर पाण्याचं आपल्याला जलव्यवस्थापन करायचं असतं. हे दोन महत्वाचे मुद्दे होते. महाराष्ट्र सरकारला वर्ल्ड बँकेकडनं फंड्स देखील अवेलेबल होणार होते आणि त्यांची एक होत होती की आम्हाला प्राधिकरण हवे आहेत म्हणून, आणि समन्यायिक इक्विटेबल वॉटर अवेलेबल करून देण्याकरिता ज्या पण काही प्रावधान होते त्याच्या अंतर्गत एक प्राधिकरणाची एक निकड मोठ्या प्रमाणामध्ये भासली आणि मग MWRRA म्हणजे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण हे 2005 साली याची स्थापना झाली.
0: अगदी खरं आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की या आता जसं तुम्ही सांगितलं की त्या कारणाने महाराष्ट्राला एका वेगळ्या प्राधिकरणाची गरज भासली आणि हा पल्ला किंवा हा प्रवास खूप मोठा होता. 21 वर्षांचा हा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने राज्याच्या जलक्षेत्रात कोणती महत्वाची अशी पायाभरणी केली आहे काय सांगू शकाल, आणि या सगळ्या प्रवासाकडे कसं बघाल?
1: सुरुवातीला बघायला गेलं तर आपल्याला थोडंसं महाराष्ट्राची जिओग्राफी बघायला लागेल पुन्हा, की वेस्ट साईडला जे आहे त्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत, तर 200 नद्या आहेत त्या, त्यातलं सगळं पाणी अरेबियन सीला जातं. नंतर आपल्याकडे 5 मुख्य खोरे आहेत, म्हणजे वरती नर्मदा आहे, त्याच्या खाली तापी, मग सगळ्यात मोठी गोदावरी आणि सगळ्यात खालती कृष्णा. याच्यामध्ये आपण काय करतो, ऍव्हरेजिंग करतो. ऍव्हरेजिंग करताना दिसतं की आपल्याला एक्स अमाऊंट ऑफ वॉटर मिळतं, पण त्याचं 50% पाणी जे देतं म्हणजे बेसिकली 45% जे पाणी आहे ते कोंकण रिजनमध्ये आहे, ते पश्चिम वाहिनी नद्यांनी ते जे आहे ते अरबी सागरामध्ये मुख्यतः ते 35-40% वाहून जातं. आता एक महत्वाकांक्षी जो आता प्रकल्प येतोय त्याच्यामध्ये हे पाणी आपण गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यामध्ये घेऊन जाण्याचं प्रयोजित केलेलं आहे. नंतर ह्या ज्या 4 आहेत ना, नर्मदाचं फक्त 6 म्हणजे 0.06% एवढंच पाणी आपल्याला मिळतं. तापी खोऱ्यामध्ये थोडंसं ते पण

0: तुटीचं खोरं पडतं आणि गोदावरीमध्ये 50% पाणी आपण तिथनं घेत असतो. तर साधारणपणे समजून घ्यायला की 45% पाणी हे मोस्टली त्यातलं वाहून जातं आणि 55% पाण्यावर महाराष्ट्र आधारित असतो. म्हणून आपण इक्विटेबल डिस्ट्रिब्युशन जे म्हणतोय ते करण्यासाठी एन्टायटलमेंट इश्यू करायला लागतात. तर एन्टायटलमेंटचे निकष जे आहेत ते सर्वप्रथम महाराष्ट्राने आणलेत 2007 साली. 2005 साली आपली स्थापना झाली आणि 2007 साली पहिल्यांदा एन्टायटलमेंट म्हणजे हक्कदारीचे निकष काढण्यात आले. सुरुवातीला हक्कदारी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणच इश्यू करत होते, पण तदनंतर लक्षात आलं की ही एक्झिक्युटिव्ह बॉडी नाही, हे नियमन प्राधिकरण आहे. तर मग IDC ला म्हणजे इरिगेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हे मग इश्यू करू लागले 2011 सालापासून. याच्यामध्ये अधिनियमामध्ये त्याच्यामध्ये अपडेट करण्यात आले. एन्टायटलमेंट इश्यू करणं फार महत्वाचं असतं, त्याच्यावर आपण एक विस्तृत चर्चा करू. पण आपला जो प्रश्न आहे की फर्स्ट म्हणजे एन्टायटलमेंट इश्यू करणं, नंतर हे पाणी जेव्हा आपण तुम्हाला पोहोचवतो त्याच्या पाठी एक खर्च येत असतो, तर दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे मग त्या खर्चाची पडताळणी कशी करणार आणि खर्चाचं कसं नियोजन करून त्याला आपण वसूल करायची की नाही, हा महत्वाचा मुद्दा सगळ्यांच्या डोक्यात येतो आणि त्याला उत्तर देतं ते आपलं राष्ट्रीय धोरण. तर राष्ट्रीय धोरणामध्ये लिहिलेलं आहे की जितका पण आपला रेव्हेन्यू कॉस्ट आहे ती रेव्हेन्यू कॉस्ट ऑपरेशन अँड मेंटेनन्स कॉस्ट जी असते ती तो जो खर्च आहे तो खर्च पाणी वापरकर्त्यांकडनं तो परावर्तित करून त्या रेटमध्ये आपण घ्यायला हवा. मग तो कसा घ्यायला हवा तो आपल्या ऍक्टमध्ये दिलेला आहे. तर तो महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणामध्ये त्याची एक क्लिष्ट पद्धती दिलेली आहे आणि ती पद्धत तुम्हाला पूर्ण करायला कमीत कमी 1 ते 6 वर्षाचा कालावधी लागतो. कारण पुन्हा सांगायचं मला अभिमान वाटतो की आपण म्हणतो की पार्टिसिपेटरी अप्रोचनी आपल्याला जायला लागतं आणि जेव्हा आपण पार्टिसिपेटरी अप्रोच म्हणतो त्यावेळेस लोकांकडनं लोकांशी सल्ला मसलत करणं त्यांच्याकडनं सूचना घ्यायच्या त्याचे विविध स्तर असतात तर त्याला देखील बऱ्यापैकी कालावधी लागत असतो. तर या सल्ला मसलत प्रक्रियेला आपण करून नॅशनल वॉटर पॉलिसी आणि कायद्यांच्या अंतर्गत आपण जे दर लावतो तर त्याचा सुद्धा निकष आपण काढलेला आहे. तर त्याला म्हणतात क्रायटेरिया फॉर टॅरिफ, त्याचं सुद्धा आपण नियमन केलेलं आहे. आपण महाराष्ट्रामध्ये जे पाण्याचे प्रकल्प येत असतात त्यांना अप्रुव्हल देत असतो आणि त्याचे सुद्धा आपण क्रायटेरिया 2015 आणि 2017 बनवलेले आहेत. त्याचे सुद्धा खूप मायक्रो डिटेल्स आहेत आणि ते फार महत्वाचे असते की प्रोजेक्टला का आपण कुठल्या कन्फर्मिटीमध्ये आणि कुठले कन्फर्मेशन झाल्यानंतर त्याला अप्रुव्हल देता येतात याचे सुद्धा निकष आम्ही बनवलेले आहेत. आम्ही चौथा महत्वाचा मुद्दा म्हणजे आमच्याकडे क्वाझे ज्युडिशियल बॉडी असल्यामुळे त्याला कशा प्रकारे निर्णय द्यायचे आणि त्याचे कुठले रूल्स आणि रेग्युलेशन आहेत ते सुद्धा नियमन प्राधिकरणाने बनवले आहेत. आणि आता नुकतंच म्हणजे वॉटर क्वालिटीला घेऊन बरेच संभ्रम जे निर्माण होतात आहे कारण आपल्याला दिसतं एक आणि आपल्याला डॉक्युमेंट्स जे दुसरे मिळतात तर त्यातून ही जी द्विधा मनस्थिती आमच्या IDC मधल्या कर्मचाऱ्यांची झालेली होती, जी आमची रेग्युलेटरी अथॉरिटी एज अ मॉनिटरिंग एजन्सी म्हणून झाली होती, त्याला बाहेर काढण्यासाठी आम्ही आता वॉटर क्वालिटी असेसमेंट ऑर्डर दिलेले आहेत. तर हे ऑर्डर्स आपण टाइम टू टाइम इश्यू केले आणि नंतर त्याला 3 वर्षांमध्ये 5 वर्षांमध्ये रिव्ह्यू करून त्याला अपडेट केल्या जातात. तर असे विविध नियमन प्राधिकरणाने मागल्या 21 वर्षांमध्ये पारित केले.
1: हा जो प्रवास जो म्हणजे आता ह्या वेळ कमी आपल्याकडे असतो पण हा इतका मोठा प्रवास जो तुम्ही सांगत आहात आणि नक्कीच ज्या पद्धतीने त्याची वर्गवारी केलेली आहे किंवा जशी जबाबदारी दिलेली आहे तर आव्हानं तर खूपच आलेली असतील.
2: श्रोते, आजच्या भागात आपण महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची स्थापना, त्यामागची भूमिका आणि राज्याच्या जलक्षेत्रातील प्राधिकरणाच्या जबाबदाऱ्यांविषयी महत्वाची माहिती जाणून घेतली. पाण्याचे योग्य नियोजन, समन्वयी वाटप आणि उपलब्ध जलसंपत्तीचा कार्यक्षम वापर यासाठी प्रभावी जलनियमन किती आवश्यक आहे हे आजच्या संवादातून स्पष्ट झालं. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमनाच्या या महत्वाच्या विषयावरील आपल्या संवादाचा पुढील भाग आपण लवकरच ऐकणार आहोत. त्यामध्ये आपण पाणी हकदारी आणि पाण्याचा कोटा यातील फरक तसेच पाणी वाटपाच्या नियमाबाबत जाणून घेणार आहोत. आजच्या भागासाठी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अध्यक्षा माननीय श्रीमती श्वेताली ठाकरे मॅडम यांचे मनपूर्वक आभार की त्यांनी इतकी सविस्तर आणि छान माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली. श्रोतेहू,

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे.

0: 102.7 FM कोल्हापूर।
1: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात। भावगीतांच्या कार्यक्रमामध्ये आता श्रीधर फडके यांच्या आवाजात ही गीतरचना ऐकूया।

0: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात.
1: अगं पोरी, शिक्षण जमीन दिसायला नंबर एक आहे तो, नको काय म्हणतेस?
2: तात्या, त्याचं दात लई बाद आहेत.
1: अगं माधव मिशन आहे की त्याचं दात बी नंबर एक करूया आणि ते बी फास्टात.
2: मग चालते की?
3: माधव मिशन देवल क्लब तळमजला.
4: शेतीची माहिती, आरोग्याची काळजी, तल्लीन करणारी अभंगवाणी,
5: विश्वासार्ह बातम्या, मखमली गाणी, रसिकांच्या मनात आकाशवाणी.

0: एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे 7:45 झालेले आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम ज्युपिटर लाईफलाईन हॉस्पिटल.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ॲड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार. ज्युपिटर हॉस्पिटल प्रस्तुत ऑलवेज पेशंट फर्स्ट या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. ज्युपिटर हॉस्पिटलचे ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर चंद्रशेखर दीक्षित सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
3: नमस्कार.
2: या क्षेत्रामध्ये सरांचा जवळपास 20 वर्षांचा अनुभव आहे आणि त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत नी रिप्लेसमेंट सर्जरी विषयी. आपण बघतो की पूर्वीच्या काळामध्ये जवळपास 70 नंतर किंवा 60 नंतर नी रिप्लेसमेंट लागत होती, पण ते वय आता ऑलमोस्ट 55 वर्ष किंवा 50 वर्ष असं आलेलं आहे. तर इतक्या कमी वयामध्ये आपल्याला नी रिप्लेसमेंटची गरज पडू शकते, तर हे आपण टाळू शकतो का आणि ते कशा प्रकारे?
3: गुडघे दुखी आणि गुडघ्याला होणारा संधिवात किंवा गुडघ्याची होणारी झीज ही नेमकी कशी टाळता येईल याचे भरपूर प्रश्न आम्हाला पेशंट जेव्हा येतो, पेशंटची जे रिलेटिव्ह असतात ते विचारत असतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं वाढतं जे वजन आहे ते आटोक्यात आणणं फार महत्वाचं आहे. त्याच्यानंतर गुडघ्याला होणारी इजा, जेवढी इजा जी होते ती जर आपण अवॉइड करू शकलो. आजकाल स्पोर्ट्स खेळणारे खूप लोक आहेत, 40-45 वर्षी ते स्पोर्ट्स चालू करतात जे अगोदर कधी स्पोर्ट्स खेळलेले नसतात. अशा लोकांना इजा जी होते त्याच्यामध्ये काही लिगामेंट इंजुरीज होतात, गादीला मार बसतो, काही मिनिस्कस किंवा कुर्चा फाटते, त्याची जर ट्रीटमेंट केली गेली नाही तर संधिवात किंवा गुडघ्याची होणारी झीज ही लवकर होऊ शकते किंवा त्याचा स्पीड हा लवकर होऊ शकतो. त्याच्यामुळे बऱ्याचशा पेशंटला 55 वर्ष किंवा इव्हन 52-53 वर्षी सुद्धा

0: गुडघा हा झीज झालेला आम्ही बघितलेला आहे, त्यामुळे गुडघ्याची झीज होऊ नये म्हणून सगळ्यात महत्वाचं आपलं वजन आटोक्यात आणणे, रेग्युलर व्यायाम करणे. बरं, हा व्यायाम 40व्या वर्षी चालू करून फायदा नाही, हा व्यायाम हा अगोदरच करायला पाहिजे. बरेचसे लोक योगा क्लासेस जॉईन करतात, 45व्या वर्षी 50व्या वर्षी योगा क्लासेस जॉईन करतात, ज्याच्यामध्ये ऑलरेडी गुडघ्याची झीज झालेली असते आणि त्याच्यामध्ये आपण नवीन योगा क्लास सुरू केला आणि नवीनच एकदम उत्साहाने पद्मासन वज्रासन असं करायला गेलो तर ते खुर्च्या फाटते. सो ही जी होणारी झीज आहे किंवा ही जी होणारी इजा आहे ती अवॉइड करणं सगळ्यात महत्वाचं, वजन आटोक्यात ठेवणं आणि रेग्युलर व्यायाम करणं आणि व्यवस्थित न्यूट्रिशन ठेवणं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट, जेणेकरून आपला गुडघा आणि त्याचा हेल्थ शाबूत राहील.
1: आता आपण म्हणतो की नी रिप्लेसमेंट ची वेळ आलेली आहे, तर ही कधी येते, म्हणजे त्याच्या काही स्टेजेस असतात का किंवा किती झीज झाल्यानंतर नी रिप्लेसमेंट करायला लागते?
0: बरोबर. सो नी रिप्लेसमेंट करण्यासाठी जेव्हा आपण म्हणतो की आम्ही जेव्हा एक्सरे करतो तेव्हा एक्सरे मध्ये ऑस्टिओआर्थरायटिस किंवा गुडघ्याची होणारी झीज याची आम्ही ग्रेडिंग्स करतो. त्याच्यामध्ये ग्रेड 0 ते ग्रेड 4 असे ग्रेड्स असतात. ग्रेड 0 म्हणजे अगदी मायनर चेंजेस असतात आणि ग्रेड 4 किंवा ज्याला आपण एंड स्टेज म्हणतो, ज्याला आपण बोन अन बोन म्हणतो, काय असतं की गादी खराब होते, एक्सरे मध्ये आपल्याला गादी दिसत नाही, एक्सरे मध्ये फक्त आपल्याला हाड दिसतं, त्यामुळे जेव्हा गादी नाहीशी होते तेव्हा हाडावरती हाड येतं आणि म्हणून सगळेजण म्हणतात की माझ्या याच्यामध्ये गॅप कमी झालाय, गॅप कमी झालाय, गॅप कमी झालाय. तो याच्यामुळे की गादी खराब होते, गादी छोटी होते, बारीक होते आणि हाड एकमेकांवरती आदळायला लागतं. दॅट इज ग्रेड 4. हे ढोबळ मनाने आम्ही याला म्हणतो की हा एंड स्टेज डिसीज आहे किंवा बोन ऑन बोन जेव्हा व्हायला लागतं तेव्हा गुडघ्याच्या एक्सरे वरून आपल्याला ते कळतं. पण त्याचबरोबर पेशंटला पेन किती आहे, पेशंटला रोजच्या जीवनामध्ये काय काय गोष्टी अवॉइड करायला लागतात, पेशंटला एक किंवा दर 2 दिवसांमध्ये दुखण्यासाठी काही औषधं घ्यायला लागतात, किंवा पेशंटच्या रोज आपण ज्याला ऍक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग म्हणतो की रोजच्या ज्या गोष्टी आहेत, बाजारात जाणे, देवळात जाणे, मित्रमैत्रिणींबरोबर सोसायटीमध्ये फिरणे, या गोष्टी जेव्हा होत नाही, हॅम्पर व्हायला लागतात, तेव्हा आम्ही पेशंटला म्हणतो की टू इन्क्रीज ऑर टू एलिव्हेट युअर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आपण हे ऑपरेशन करणं गरजेचं आहे.
1: ऑलवेज पेशंट फर्स्ट ही फिलॉसॉफी असलेले पेशंटसाठी बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर, बेस्ट टेक्नॉलॉजी आणि अत्याधुनिक उपचार देऊन पेशंटची काळजी घेणारे ज्युपिटर हॉस्पिटल बाणेर पुणे इथे संपर्क 0206637555, 0206637555 आणि 0207799997, 0207799997. श्रोते हो, ज्युपिटर हॉस्पिटलचे डॉक्टर चंद्रशेखर दीक्षित ऑर्थोपेडिक सर्जन सर आपल्या बरोबर आहेत आणि त्यांच्याशी आपण बोलतो आहोत. सर, जसं तुम्ही म्हणालात की ग्रेड्स असतात आणि त्या ग्रेड्स नुसार आपण बघतो की गुडघ्याची झीज किती झाली आणि मग ऑपरेशनचा सल्ला दिला जातो. जेव्हाही सर्जरी हा शब्द पेशंट ऐकतात त्यावेळेला ते खूप घाबरतात किंवा त्यांच्या मनात असं असतं की काहीही करून ही सर्जरी टाळावी, तर याबद्दल तुम्ही काय सांगाल की ही भीती कशी काढता येईल?
0: भीती वाटणं हे खूप साहजिक आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट पेशंटने घाबरून जाऊ नये. पेशंटनी त्यांच्या डॉक्टरांशी बोलणं किंवा डॉक्टर पेशंट रिलेशनशिप किंवा डॉक्टर पेशंटचा जे कन्व्हर्सेशन आहे ते होणं फार महत्वाचं आहे. आजकाल आधुनिक गोष्टी एवढ्या वाढल्या आहेत, इतक्या छान छान औषधं आहेत, टेक्नॉलॉजीज वाढल्या आहेत, ज्याच्यामध्ये रोबोटिक सर्जरी आली, ज्याच्यामध्ये नवनवीन पद्धतीचे इम्प्लांट्स आले, ह्याच्यामुळे ऑपरेशन करणं हे खूप सुसह्य झालंय, सोपं झालंय आणि त्याचा जो आफ्टर इफेक्ट किंवा त्याचं जे आउटकम आपण ज्याला म्हणूयात ते खूप छान आहे. त्यामुळे 20-25 वर्षांपूर्वी 30 वर्षांपूर्वीची गुडघेरोपण शस्त्रक्रिया वर्सेस आत्ताची शस्त्रक्रिया याच्यामध्ये खूप फरक आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं ऑपरेशनला न घाबरणे. त्याच्याबरोबर काही लोक एकमेकांच्या ज्या पियर ग्रुप्स असतात की माझं हे ऑपरेशन झालं, खराब झालं, तुम्ही प्लीज करू नका, तुम्ही जे चुकीच्या पद्धतीचा जो प्रोपोगंडा होतो तो अवॉइड करणं महत्वाचं आहे. त्यासाठी तुम्ही तुमच्या पॉझिटिव्ह असलेल्या मित्रमैत्रिणींबरोबर राहा, त्यांच्याशी बोला आणि तुमच्या डॉक्टरांवरती विश्वास ठेवा. ही खूप कुठलाही डॉक्टर त्यांचा गुडघा किंवा त्यांच्या पेशंटचा गुडघा खराब होईल याचा विचार तो करत नसतो. त्यांना ते किती चांगल्यातल्या चांगल्या पद्धतीने पूर्ववत आणता येईल याचाच डॉक्टर विचार करत असतो. त्यामुळे घाबरून जाण्यासारखं काही नाही, स्वतःच्या मनाची तयारी आणि पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट हे खूप महत्वाचं आहे.
1: ऑलवेज पेशंट फर्स्ट ही फिलॉसॉफी असलेले पेशंटसाठी बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर, बेस्ट टेक्नॉलॉजी आणि अत्याधुनिक उपचार देऊन पेशंटची काळजी घेणारे ज्युपिटर हॉस्पिटल बाणेर पुणे इथे. संपर्क 020

0: 66 37 55 55 0206 67 37 55 55 आणि 0207 97 27 99 0207 97 27 99 खरं तर टोटल नी रिप्लेसमेंट म्हणजेच गुडघारोपण शस्त्रक्रिया जर आपण केली तर त्याचे बरेच फायदे असतात. आणि आता जसं तुम्ही म्हणालात की आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे रोबोटिक्सद्वारे ही सर्जरी केली जाते, तर याद्वारे जर ही सर्जरी केली गेली तर फायदे कोणते कोणते आहेत याबद्दलही सांगा.
1: ऑपरेशन रोबोटिक्सने करूया किंवा कन्व्हेन्शनल पद्धतीने करूयात, आजकालच्या नवीन पद्धतीमुळे आणि नवीन इम्प्लांट्समुळे पेशंटचा पेन हा खूप लवकर जातो. सगळ्यात महत्वाचा फायदा जो पेशंटला वाटतो तो म्हणजे गुडघ्याचं दुखणं जाणं. दुखणं असल्यामुळे आणि बऱ्याचशा गोष्टी न करू शकल्यामुळे जेव्हा ऑपरेशन नंतर पेशंट स्वतः जेव्हा त्या गोष्टी करायला लागतो तर पेशंटचा सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे आत्मविश्वास वाढतो. गुडघे दुखीमुळे किंवा रिस्ट्रिक्शन ऑफ ऍक्टिव्हिटीजमुळे जे एकमेकांवरती किंवा आपल्या नातेवाईकांवरती किंवा केअरटेकरवरती अवलंबून जे राहायला लागत होतं ते न राहायला लागता पेशंट सगळ्या गोष्टी स्वतःच्या स्वतः करू शकतो. याला आम्ही क्वालिटी ऑफ लाईफ आपण ज्याला म्हणतो, क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह होते, पेशंटचा आत्मविश्वास वाढतो, पेन कमी होतो आणि पेशंटला जे रिस्ट्रिक्शन वाटत असतं की मी इथे जाऊ शकत नाही, मी लग्न अटेंड करू शकत नाही, मला 4 तास प्रवास करून जायचंय तिथे जाऊ शकत नाही, या सगळ्या गोष्टी पेशंट स्वतः करू शकतो. बरेचसे आमचे पेशंट हायकिंग करतात, सिंहगड चढून जातात, काही पेशंट आहेत जे गिरनार पर्वत चढून गेलेत जे अगोदर कधी नव्हते करत. दुसरी गोष्ट, बरेचसे पेशंट स्वतः मॉर्निंग वॉक करतात. काही पेशंट आमचे असे आहेत की ज्यांनी 20-20 वर्ष खूप लांब चालले नाहीत किंवा व्हीलचेअर वरती बाउंड होते, अशा पेशंटला जेव्हा आम्ही ऑपरेशन केलं काही वर्षांनी म्हणजे काही 6 ते 9 महिन्यानंतर पेशंटने स्वतः मला काही व्हिडिओ पाठवलेत की मी आता 2 किलोमीटर चालू शकते, 3 किलोमीटर चालू शकते, मी कोणावरती अवलंबून राहत नाही. सो आत्मविश्वास वाढणे, पेन कमी होणे, या सगळ्या गोष्टी पेशंटला फायदे समजतात.
0: अगदी खरंय. म्हणूनच श्रोते हो, नी रिप्लेसमेंट सर्जरी याला घाबरून न जाता जर वेळोवेळी आपण योग्य ट्रीटमेंट घेतली तर आपण सुद्धा आपली क्वालिटी ऑफ लाईफ सुधारू शकतो. आणि यासाठी ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये अत्यंत आधुनिक अशी रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी उपलब्ध आहे. त्याच्या अधिक माहितीसाठी तुम्ही सुद्धा व्हिजिट करू शकता ज्युपिटर हॉस्पिटलला बाणेर पुणे इथे. पुन्हा भेटूयात ज्युपिटर हॉस्पिटल प्रस्तुत ऑलवेज पेशंट फर्स्ट या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार,
1: धन्यवाद.
0: ऑलवेज पेशंट फर्स्ट ही फिलॉसॉफी असलेले पेशंटसाठी बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर, बेस्ट टेक्नॉलॉजी आणि अत्याधुनिक उपचार देऊन पेशंटची काळजी घेणारे ज्युपिटर हॉस्पिटल बाणेर पुणे इथे. संपर्क 0206637 55 55 0206637 55 55 आणि 0207 97 97 99 0207 97 97 99.
2: ज्युपिटर लाईफलाईन हॉस्पिटल हा प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत, FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍपवर. श्रोतेव, भावगीतांच्या कार्यक्रमामध्ये आता आशा भोसले यांच्या आवाजात नितीन आखवे यांची ही गीतरचना.

आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. ठीक 8 वाजता समाचार प्रभात हे बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित करण्यात येईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

कोल्हापूर दर्पण ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना नमस्कार. श्रोतेहो, श्रावण महिना, रक्षाबंधनाचा सण आणि त्याला जोडून आलेली शनिवार रविवारची सुट्टी अशा त्रिवेणी योगामुळे ऐतिहासिक करवीर नगरीत काल भाविक आणि पर्यटकांची मोठी हजेरी होती. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरासह शहरातील प्रमुख पर्यटन स्थळांवर दिवसभर पर्यटक आणि भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली.

कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. श्रोतेहो, गणरायाच्या स्वागताला आता अवघे 15 दिवस राहिल्यानं शहरातील बाजारपेठा सजू लागल्या आहेत. कार्यकर्त्यांचे शेकडो हात श्रींच्या स्वागताच्या तयारीत गुंतले आहेत. बाजारपेठांमध्ये 3D आणि डिजिटल मखरांना चांगलीच

0: आणि कुठल्या रागावर हे गाणं तयार करायचं, काय करायचं सांगितलं ना, ते चालीचे एक धून तयार करून दिलं होतं ते हसरत जयपूर आणि सुरेंद्र गाणी लिहायचे. म्हणजे काय त्यांच्या ती मानसिकता तयार होती बघा, त्यावेळी काय देवाचं देणगी असं त्यांनी.
1: सदाबहार गीतांचा कार्यक्रम गाणं मनातलं अवश्य ऐका उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून एफएम बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन EIR ॲपवर. श्रोतेहो, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमार्फत काळंबावाडी 33 KV सबस्टेशन इथं आयसोलेटर बसवण्याचं काम हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे येथील विद्युत पुरवठा बंद राहणार असल्यानं काळंबावाडी योजनेमधून शहराला पाणी पुरवठा होऊ शकणार नाही. पर्यायी व्यवस्था म्हणून शहरात शिंगणापूर, बालिंग आणि नागदेवाडी पंपिंग स्टेशनमधून पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे आज म्हणजेच सोमवारी आणि मंगळवारी शहरातील दैनंदिन पाणीपुरवठा कमी दाबानं होणार आहा.

मंडळी, श्रावणामुळे भाजीपाल्याच्या मागणीत वाढ होत असली तरी आवकही त्यापटीत असल्यानं फ्लावर वगळता इतर भाज्यांच्या दरात घसरण सुरू आहे. ओला वाटाणा वगळता इतर भाज्यांचे दर सरासरी 50 रुपये किलोपर्यंत आहेत. कडधान्य बाजार स्थिर असला तरी साखर आणि गुळाच्या दरात घसरण सुरू आहे. किरकोळ बाजारात साखर 65 रुपये किलो दर आहे. फळ बाजारात विविध फळांची रेलसेल दिसत आहा.

श्रोतेहो, गंगावेश इथं श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज यांचा 126वा दिव्य पुण्यस्मरण पालखी सोहळा 6 सप्टेंबरपर्यंत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यामध्ये रोज संध्याकाळी विविध कार्यक्रम होणार आहेत. यात आज संध्याकाळी 4:30 ते 6:30 या दरम्यान स्वरांजली महिला भजनी मंडळ यांचं भजन, तर संध्याकाळी 7 ते 9 या दरम्यान डॉ अजित कुलकर्णी आणि सौ स्वाती संदेश खेडेकर यांची भावगीत आणि भक्तिगीत गायन आपण ऐकू शकणार आहात.

आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र. सकाळचे 8:30 झाली आहेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आता प्रसारित करत आहोत. आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उझबेकिस्तानचा सर्वोच्च सन्मान प्रदान. 26व्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी किर्गिझस्तानमध्ये दाखल. भारताचा विकासदर पुढील आर्थिक वर्षात 7% अधिक राहील असा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा विश्वास. नेपाळमध्ये पूरबळींची संख्या 794 पुन्हा पूर येण्याचा इशारा. आणि महिलांच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत थायलंडचा पराभव करत भारताची विजयी सलामी. आता सविस्तर बातम्या. किर्गिझस्तानमध्ये होणाऱ्या 26व्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी किर्गिझस्तानच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर काल बिश्केक इथं पोहोचले. आज आणि उद्या किर्गिझस्तानमध्ये ही शिखर परिषद होत आहे. पंतप्रधान मोदी उद्या राष्ट्रप्रमुखांच्या सत्राला उपस्थित राहतील. किर्गिझस्तानमध्ये पोहोचल्यावर विमानतळावर त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. शांघाय शिखर परिषदेसाठी राष्ट्राध्यक्ष

अध्यक्ष सादिर झपारोव्ह यांच्या निमंत्रणावरून मोदी किर्गिजिस्तानच्या भेटीवर गेले आहेत. तत्पूर्वी भारत आणि उझबेकिस्तान दरम्यानचे संबंध सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचा निर्णय काल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष शावकत मिर्झियेव्ह यांच्या चर्चेनंतर घेण्यात आला. यावेळी पंतप्रधानांना उझबेकिस्तानचा सर्वोच्च राज्य सन्मान ऑर्डर ऑफ ओली दराजली दोस्तलिक प्रदान करण्यात आला. द्विपक्षीय संबंधांना बळकटी देण्यासाठी खनिज आणि युरेनियम तसंच विविध क्षेत्रातील व्यापार, संरक्षण, डिजिटल पेमेंट्स आणि शिक्षण अशा 11 करारांवर यावेळी स्वाक्षरी करण्यात आली. मध्य आशियाई देशात हिंदी भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी मोदींनी उझबेक विद्यार्थ्यांसाठी 100 लाल बहादूर शास्त्री शिष्यवृत्ती आणि ताशकंद स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ ओरिएंटल स्टडीजमध्ये संस्कृत मंचाची स्थापना करण्याची घोषणा यावेळी केली. विकसित भारतासाठी नशामुक्त युवा ही मोहीम म्हणजे देशातल्या युवा पिढीच्या आरोग्य, आनंद आणि उज्ज्वल भविष्याचा एकत्रित निर्धार आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. ते काल आकाशवाणीवरच्या मन की बात कार्यक्रमात बोलत होते. जास्तीत जास्त संख्येनं युवक युवती यामध्ये सहभागी होत आहेत याचं आपल्याला समाधान आहे असं मोदी म्हणाले. आगामी सणासुदीच्या काळात नागरिकांनी स्थानिक उत्पादनांच्या खरेदीला प्राधान्य द्यावं असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नवी दिल्ली इथं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या संयुक्त दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार आहेत. देशभरातील 18 NIFT संस्थेतील विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाणार आहे. याप्रसंगी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंग हे देखील उपस्थित असतील. 2026-27 या आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक विकास दर 7% किंवा त्याहून अधिक राहण्याची शक्यता आहे असा विश्वास अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला आहे. अमेरिकेच्या दौऱ्यावर शिकागो इथं भारतीय समुदायाला संबोधित करताना त्या बोलत होत्या. अमेरिका इराण संघर्ष आणि होर्मुझची सामुद्रधुनी बंद पडल्यामुळे निर्माण झालेली भूराजकीय अनिश्चितता तसंच पुरवठा साखळीतील व्यत्यय असूनही भारत आपली विकासाची गती कायम राखेल असंही त्या म्हणाल्या. दरम्यान G20 आणि संबंधित बैठकांमध्ये सहभागी होण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज दक्षिण कॅरोलिना इथं पोहोचले आहेत. आज आणि उद्या ऍशविले इथं ही बैठक होत आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणाऱ्या नीट PG या प्रवेश परीक्षेचा पेपर संबंधी जयपूरमध्ये परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा करणारा समाज माध्यमावरील संदेश दिशाभूल करणारा असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. कोणतीही प्रश्नपत्रिका फुटलेली नाही असंही परीक्षा विभागानं सांगितलं आहे. राजस्थानमधील जयपूर इथं सीतापुरा परीक्षा केंद्रावर अंतर्गत वीजपुरवठ्यातील समस्यांमुळे तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. या केंद्रावरील प्रभावित विद्यार्थ्यांसाठी परीक्षा पुढील महिन्याच्या 5 तारखेला घेतली जाईल असंही NBEML नमूद केलं आहे. देशभरातील इतर ठिकाणी ही परीक्षा यशस्वीपणे पार पडली. निपुण हे पाणबुडी सहाय्यक जहाज अर्थात डायव्हिंग सपोर्ट व्हेसल आज नौदलाच्या ताफ्यात सामील होणार आहे. निस्तार श्रेणीतील या जहाजाचं मुंबईतील नेव्हल डॉकयार्डमध्ये अनावरण करण्यात येणार आहे. या जहाजामुळे समुद्रातील आव्हानात्मक परिस्थितीत काम करणाऱ्या पाणबुड्यांना सातत्याने मदत मिळणं शक्य होणार असून पाणबुडी बचाव मोहिमांना सहाय्य करण्याच्या भारतीय नौदलाच्या क्षमतेतही या जहाजामुळे वाढ होणार आहे. छत्तीसगडमधील बेलपोचा गोंपड जंगल भागातून स्थानिक पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर स्फोटकांचा साठा जप्त केला आहे. नुकतंच आत्मसमर्पण केलेल्या एका नक्षलवादी गटाने दिलेल्या माहितीवरून विविध सुरक्षा दलांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेच्या लष्कराने होर्मुझच्या सामुद्रधुनीतील इराणच्या रॉकेट लॉन्चरवर हल्ला केल्याची माहिती एका अमेरिकन अधिकाऱ्याने आज दिली. गेल्या एका महिन्यातील ही पहिलीच लष्करी कारवाई आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील लराक बेटाजवळ स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचं वृत्त इराणमधील काही प्रसारमाध्यमांनी दिलं आहे. लराक बेटावर झालेल्या अमेरिकन हल्ल्यात इराणचे अनेक सैनिक आणि काही नागरिक मारले गेले असून काही जण जखमी झाले असल्याचं इराणच्या रिव्हॉल्युशनरी गार्डसनं म्हटलं आहे. याला प्रत्युत्तर दिलं जाईल असा इशाराही IRGC दिला आहे. भारताचा आघाडीचा स्क्वॅश खेळाडू अभय सिंग यानं मलेशियातील सेरेमबान इथं झालेल्या तुआंकू मुरीज
अजिंक्यपद

0: चषक स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं आहे. अंतिम सामन्यात अभयने हाँगकाँग चीनच्या हेनरी लुंग याचा 3-2 असा पराभव केला. अभयने आतापर्यंत 3 वेळा या स्पर्धेचं जेतेपद पटकावलं आहे. श्रीलंका क्रिकेटच्या प्रशासनात सरकारी हस्तक्षेप झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने 2027 होणाऱ्या महिला अजिंक्यपद स्पर्धेचं यजमानपद श्रीलंकेकडून काढून घेतलं आहे. यजमान देशासह एकूण 6 संघांचा समावेश असलेल्या या महिलांच्या स्पर्धेच्या पहिल्या आवृत्तीचं यजमानपद श्रीलंकेकडे होतं. दुबईत सुरू असलेल्या महिलांच्या आशिया चषकाच्या 20 षटकांच्या क्रिकेट स्पर्धेत भारताने थायलंड संघाचा 94 धावांनी पराभव करत विजयी सलामी दिली. भारताने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 9 बाद 159 धावा केल्या. यात शफाली वर्माच्या 64 धावांचा मोलाचा वाटा आहे. भारतीय महिला गोलंदाजांनी केलेल्या भेदक कामगिरीमुळे थायलंडचा डाव 17 षटकात 65 धावात आटोपला. भारताच्या नंदनी शर्माने 3, श्रीचरणीने 2 तर दीप्ती शर्माने 7 चेंडूत एकही धाव न देता 3 बळी घेतले. शफाली वर्मा हिला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. भारताचा पुढील सामना येत्या 3 सप्टेंबर रोजी हाँगकाँग विरुद्ध होणार आहे. नेपाळ प्रशासनाकडून भोटेकोशी नदीत पुराचा धोका असल्याचा नवीन इशारा काल जारी करण्यात आला. रसुवा, नुवाकोट आणि धाडिंग या जिल्ह्यांमधील नदीकाठच्या रहिवाशांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. नदीतील पाण्याचा प्रवाह वाढल्यानं नेपाळच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं सावधानतेचा इशारा दिला आहे. बुधवारी नेपाळ तिबेट सीमेवर अचानक आलेल्या पुरामुळे जलविद्युत प्रकल्पांच्या बोगद्यामध्ये अडकलेल्या शेकडो लोकांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. भारत आणि चीनमधील तज्ञांसह बचाव पथकं या नागरिकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. बेपत्ता असलेल्या 2500 नागरिकांपैकी शेकडो लोक नेपाळच्या जलविद्युत प्रकल्पाचे कर्मचारी असल्याचं मानलं जात आहे. नेपाळमधील पुरात आतापर्यंत 794 जणांचा मृत्यू झाला आहे. तिबेटमध्ये मृतांची संख्या 16 असून 546 लोक बेपत्ता आहेत. नेपाळमधील बाधित 8 जिल्ह्यात पूरस्थितीमध्ये अडकलेल्यांची सुटका करण्यासाठी बचाव पथकं शर्थीचे प्रयत्न करत आहेत. नेपाळमध्ये आरोग्यविषयक आणि इतर तातडीच्या गरजांच्या मदतीसाठी जागतिक आरोग्य संघटनेने आपत्कालीन निधीतून 1,50,000 अमेरिकन डॉलर्सची रक्कम सुपूर्द केली आहे. दरम्यान नेपाळमधील भीषण पूर आणि पाणलोट क्षेत्रातील मुसळधार पावसामुळे बिहारमधील गंडक आणि कोसी नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. नदीचा प्रवाह नियंत्रित करण्यासाठी वाल्मिकीनगर बराजचे सर्व 36 दरवाजे आणि कोसी बराजचे 20 दरवाजे उघडण्यात आले आहेत. तथापि गेल्या 24 तासात दोनही नद्यांची पाणी पातळी आणि विसर्गाचा प्रवाह कमी झाला आहे. ओडिशामध्ये आज पुन्हा अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान. छत्तीसगडमधील काही भागात आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उझबेकिस्तानचा सर्वोच्च सन्मान प्रदान. 26व्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी किर्गिजस्तानमध्ये दाखल. भारताचा विकासदर पुढील आर्थिक वर्षात 7% अधिक राहील असा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा विश्वास. नेपाळमध्ये पूरबळींची संख्या 794 पुन्हा पूर येण्याचा इशारा. आणि महिलांच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत थायलंडचा पराभव करत भारताची विजयी सलामी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे 8:41 झालेले आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते। पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा। ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या।
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर। घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या।
3: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
4: विश्वरूपानं प्रगट झालेल्या परमेश्वराची व्याख्या जीवनविद्येनं काय केली आहे पहा। जीवनविद्या सांगते, निसर्ग नियमांसहित स्वयंचलित, स्वयंनियंत्रित, नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था म्हणजे परमेश्वर। निर्गुण, निराकार, अव्यक्त, सर्वव्यापक, सगुण, साकार अशी चैतन्य शक्ती विश्वरूपानं अनंत रूपे, अनंत वेशे अशी व्यक्त होते। संतश्रेष्ठ तुकाराम महाराज या संदर्भात काय सांगतात पहा। ते सांगतात, नर नारी बाळे अवघा नारायण ऐसे माझे मन करी देवा। भगवान श्रीकृष्ण गीतेत सांगतात, अहम सर्वस्य प्रभवः मतः सर्व प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम बुधा भाव समन्वितः। जीवनविद्या सांगते की मानवी शरीर रूपानं प्रत्यक्ष परमेश्वरच प्रगट झालेला आहे। परमेश्वराची याआधी सांगितलेली व्याख्या मानवी शरीराला सुद्धा तंतोतंत लागू पडते। मानवी शरीर हे निसर्ग नियमाने बद्ध आहे, ते स्वयंचलित आहे, ते स्वयंनियंत्रित आहे आणि ते नैसर्गिक असून त्या ठिकाणी पद्धतशीर व्यवस्था असलेली दिसून येते। तुकाराम महाराज काय सांगतात पहा। ते सांगतात, देह ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग। नामदेव महाराज सांगतात, काया ही पंढरी, आत्मा पांडुरंग, करीत असे संग अहर्निशी। शरीराकडे आणखीन एका निराळ्या दृष्टिकोनातून पाहता येईल। आळंदीला अलंकापुरी असं दुसरं नाव आहे आणि या आळंदीत ज्ञानदेवांचं स्थान असून तिथं इंद्रायणी नदीचं वास्तव्य आहे। जीवनविद्या सांगते की मानवी शरीर ही सुद्धा आळंदी म्हणजे अलंकापुरी आहे। पंच कर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय, चार अंतरेंद्रिय, पंच प्राण वगैरे वगैरे या अलंकाराने हे मानवी शरीर सुंदर पद्धतीनं अलंकृत झालेलं आहे। इतर सोन्या मोत्याचे अलंकार कितीही मौल्यवान असले तरी त्या सर्वांची किंमत करता येते, परंतु मानवी शरीराच्या ठाई जे अलंकार आहेत ते तर अत्यंत मौल्यवान तर आहेतच, पण त्यांची किंमत पैशात करता येत नाही। लक्षात घ्या की हजारो रुपये खर्च करून सुद्धा गमावलेला अवयव पुन्हा प्राप्त होत नाही। कृत्रिम पद्धतीनं बसवलेल्या अवयवाला नैसर्गिक पद्धतीनं मिळालेल्या अवयवाची किंचितही सर येत नाही। अशा या अलौकिक मानवी शरीराच्या अलंकापुरीत स्वानंद स्वरूप ज्ञानदेव वास करत असून शरीररूपी आळंदीत जाणीवरूपी इंद्रायणी नित्य वाहत असते। थोडक्यात, मानवी शरीर हे एक विलक्षण तीर्थक्षेत्र आहे याची जाणीव बहुसंख्य लोकांना नसते ही मोठी खेदाची गोष्ट आहे। पुण्य मिळवण्यासाठी बहुसंख्य लोक कामधंदा सोडून

किंवा रजा काढून तीर्थक्षेत्राला जातात, खूप कष्ट घेतात, खूप पैसा खर्च करतात, पैसा नसेल तर कर्जसुद्धा काढतात आणि विविध कारणांमुळं मलिन आणि अशुद्ध झालेल्या नदीच्या पाण्यात स्नान करतात. या संदर्भात तुकाराम महाराज सांगतात, देही असोनिया देव वृथा फिरतो निर्दैव, देव असे अंतर्यामी व्यर्थ हिंडे तीर्थग्रामी, नाभी मृगाचे कस्तुरी व्यर्थ हिंडे वनांतरी, तुका सांगे मूढ जना देही देव का पाहना. जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून सुद्धा ही सर्व यातायात करण्याची काहीच आवश्यकता नाही. जीवनविद्या सांगते की मानवी शरीर हेच क्षेत्र आहे, हृदयस्थ स्वानंद हाच गोविंद गोपाळ विठ्ठल आहे आणि जाणीव हीच आहे अखंड वाहणारी नदी. तुकाराम महाराज सांगतात, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. परंतु एक पाऊल पुढे टाकून जीवनविद्या सांगते, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा स्वशरीरी. थोडक्यात तीर्थक्षेत्राला जाण्याची यातायात करीत बसण्यापेक्षा स्वतःचा उद्योग व्यवसाय आवडीनं आणि प्रामाणिकपणे करीत नामस्मरण किंवा विश्वप्रार्थना गात गात आनंदस्वरूप जाणीवेच्या नदीत डुंबत डुंबत तीर्थयात्रेचं पुण्य जोडणं सहस्रपटीनं इष्ट आणि श्रेष्ठ होय. आता नेमकं काय करायचं हे ज्याचं त्यानंच ठरवायचं असतं म्हणून जीवनविद्या सांगते, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. चमत्कार तिथं नमस्कार अशी मराठी भाषेमध्ये एक म्हण आहे. लोकमानसामध्ये चमत्कारांचं किती विलक्षण आकर्षण आहे हे या म्हणीवरून प्रत्यास येतं. एखादा बुवा किंवा बाबा चमत्कार करतो असं एखाद्या माणसानं दुसऱ्या माणसाच्या कानात नुसतं कुजबुजलं तरी ते षटकर्णी होऊन लोकांच्या झुंडीच्या झुंडी त्या बुवा बाबाच्या दिशेनं पळत सुटतात. चमत्कारांचं हे विलक्षण आकर्षण लोकांमध्ये दिसून येतं याचं मुख्य कारण एकच आहे, मुळातच मरकट. अशा माकडाला कोणीतरी मद्य पाजलं, त्यात त्या माकडाला एक विंचू चावला, त्यात त्या माकडाचं डोकं फिरलं, म्हणजे ते माकड काय गोंधळ घालेल याची कल्पनाही करवत नाही. सामान्यपणे सामान्य लोकांची अशीच विकट आणि बिकट परिस्थिती आहे. लोक मुळातच अज्ञानी असतात, त्यात त्यांना अंधश्रद्धेचा विंचू चावलेला असतो, त्यातही त्यांना दैववादाचं मध्य बालपणापासून पाजलेलं असतं, त्यात भरीस भर म्हणजे चमत्कारांच्या आकर्षणानं डोकं फिरलेलं. अशा स्थितीमध्ये लोकांच्या जीवनात काय गोंधळ माजेल याची कल्पनाच केलेली बरी. चमत्कार करणाऱ्या बुवा किंवा बाबाला काही सिद्धी प्राप्त झालेल्या असतात किंवा त्यांच्याजवळ विशेष प्रकारचं सामर्थ्य असतं आणि त्या सामर्थ्याच्या बळावर तो बुवा बाबा आपल्या जीवनातील सर्व संकट आपत्ती रोग आणि दुःख निवारण करील असा लोकांचा प्रामाणिक समज असतो. परंतु हा समज पूर्णपणे गैरसमज असतो. मुळातच कुठल्याही बुवा किंवा बाबाकडे चमत्कार करण्याचं सामर्थ्य नसतं. बुवा किंवा बाबा चमत्कार करतात अशा अफवा काही लोक भोळेपणानं किंवा अज्ञानानं कोणाच्या तरी आयक्यू सांगण्यावरून जनमानसात पसरवत असतात. त्याचप्रमाणे काही अन्य लबाड लोक बुद्धिपुरस्सर तर काही स्वार्थ साधण्याच्या हेतूनं चमत्कारांच्या दंतकथा लोकांमध्ये सांगत सुटतात. त्यातच काही अन्य लोक त्या दंतकथा अधिक तिखट मीठ लावून लोकांना सांगतात. बुडत्याला काडीचा आधार वाटतो त्याचप्रमाणे संसारात आपत्ती विपत्तीनं गांजून गेलेल्या लोकांना चमत्कार करणारा बाबा एक फार मोठा आधार वाटतो. काडीचा आधार जसा बुडत्याला उपयोगी पडत नाही त्याचप्रमाणे बुवा बाबांचा आधार संसारात गांजून गेलेल्या माणसांना उपयोगी पडत नाही. उलट बुडत्याचा पाय खोलात त्याप्रमाणे संसारात गांजून गेलेल्या माणसांची परिस्थिती अधिकच चिघळत जाते आणि सरते शेवटी हे भोळे भापडे लोक त्या बुवा बाबाकडून नागवले जातात. काही बुवा बाबा हातचलाखीचे प्रयोग चमत्कार करतात तर अन्य काही बुवा बाबा नजरबंदीचे प्रयोग चमत्कार करतात. अशा तऱ्हेचे प्रयोग किंवा चमत्कार लोकांच्या जीवनातील कुठल्याही प्रकारच्या

0: समस्या सोडवण्यास समर्थ नसतात. या संदर्भात जीवनविद्येचं आगळं आणि वेगळं मार्गदर्शन आहे. जीवनविद्या सांगते हे अखिल विश्व चमत्कारानेच भरलेलं आहे. जिथं पाहाल तिथं चमत्कार दिसेल. चमत्कार पाहण्याची दृष्टी आपल्याजवळ नसते हेच माणसाचं दुर्दैव होय. चमत्कारांनी भरलेल्या या विश्वामध्ये मानवी शरीर हाच सर्व चमत्कारांचा मुगुटमणी आहे. मानवी शरीराचा प्रत्येक अवयव हा सुद्धा एक प्रचंड चमत्कार आहे. मानवी शरीरामध्ये जो मेंदू आहे तो तर चमत्कारांचाही चमत्कार आहे. शास्त्रज्ञ असं सांगतात की सामान्यपणे माणसं आपल्या मेंदूचा फारच अल्प प्रमाणात वापर करतात. शास्त्रज्ञ असंही सांगतात की अतिशय बुद्धिमान असा गणला गेलेला माणूस सुद्धा मेंदूचा वापर 10% अधिक करत नाही. याचाच अर्थ असा की 10% मेंदूचा वापर करून मानवजातीनं विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या सहाय्यानं प्रचंड प्रगती केलेली आहे. माणसानं जर 100% मेंदूचा वापर केला तर भविष्यात काय घडेल याची कल्पना सुद्धा करणं शक्य नाही. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामणी.

0: प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी आताच आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत.
1: मंडळी, शेतकरी बांधू भगिनींनी पाठवलेल्या पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम अर्थात आपण सर्वांचा आवडता राम राम पाहुणे हा कार्यक्रम सादर होतोय नव्या वेळेत. दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात, तेव्हा जरूर ऐका राम राम पाहुणे दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आणि न्यूज ऑन AIR या आपल्या ऑफिशियल ऍप वरून.
2: तुमच्या पैशांना सुरक्षितता, तुमच्या स्वप्नांना कर्जाची साथ आणि व्यवहारांना आधुनिक डिजिटल सुविधा,
3: हे सगळं एका विश्वासाच्या नावात. द कोल्हापूर अर्बन बँक, 114 वर्षांची परंपरा आजही तुमच्या सेवेत.
2: द कोल्हापूर अर्बन बँक.

0: भक्ती मंगल्याचे क्षण आनंदाने द्विगुणित करण्यासाठी अस्सल केशर बदाम पिस्ता युक्त ऋषिरा केशरी दूध मसाला।
1: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी।
2: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना।

0: साधना सरगम यांच्या आवाजात ही भक्तिरचना आताच आपण ऐकलीत. FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ऍपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे ठीक 9 वाजले आहेत.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

श्रोतेहो कार्यक्रमात सुरुवातीला तिसरी मंजिल या चित्रपटासाठी मोहम्मद रफी यांचा आवाज, मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना, आर डी बर्मन यांचं संगीत.

0: कुठे आहे
1: मुलीचं नवीन अकाउंट आणि माझी केवायसी अपडेट?
0: हे तर झटपट काम आहे.
1: कसं?
0: जर केवायसी डिटेल्स मध्ये चेंज नसेल किंवा फक्त पत्ता बदलला असेल तर रजिस्टर्ड ईमेल, मोबाईल, ऑनलाईन किंवा लेटरने सेल्फ डिक्लेरेशन द्या.
1: आणि बाकी चेंजेस?
0: घरी बसून व्हिडिओ केवायसी किंवा आधार ओटीपी बेस्ड ई केवायसी ने. केवळ बँकेने अधिकृत केलेल्या माध्यमांनी.
1: हे तर नूडल्स बनवण्यापेक्षा सोपं आहे. आरबीआय सांगते,
2: केवायसी सुरक्षित बँकिंग कडे पहिले पाऊल.
3: गीतबहार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता लव्ह इन टोकियो या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांचा आवाज, हसरत जयपुरी यांची गीतरचना, शंकर जयकिशन यांचं संगीत.

ममता या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांचा आवाज आताच आपण ऐकलात. गीत बहार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता दो बदन या चित्रपटासाठी आशा भोसले यांच्या आवाजात शकील बदायनी यांची गीतरचना, रवी यांचं संगीत.

0: आणि कुठल्या रागावर हे गाणं तयार करायचं काय करायचं सांगितलं ना, ते चालेच ते घेऊन तयार करून दिलं होतं ते आसरत जयपूर आणि शैलेंद्र गाणी लिहायचे. म्हणजे काय त्यांच्या ती मानसिकता तयार होती बघा त्यावेळी, काय देवाचं देणगी असं त्यांनी.
1: सदाबहार गीतांचा कार्यक्रम गाणं मनातलं अवश्य ऐका उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
2: गीतबहार या कार्यक्रमामध्ये आता मेरा साया या चित्रपटासाठी आशा भोसले यांच्या आवाजात राजा मेहंदी अली खान यांची गीतरचना, मदन मोहन यांचं संगीत.

शंकर जयकिशन यांनी. श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार आता समाप्त करत आहोत. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

0: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार आताच आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत.
1: शेतीची माहिती, आरोग्याची काळजी, तल्लीन करणारी अभंगवाणी,
2: विश्वासार्ह बातम्या, मखमली गाणी, रसिकांच्या मनात आकाशवाणी.

शब्दांची साथ, सुरांची बरसात, माहितीचा विश्वासार्ह प्रवास, आपुलकीचं नातं, आपला आवाज, आकाशवाणी कोल्हापूर म्हणजे परंपरेचा सोनेरी साज.

0: स्नेहांकित या कार्यक्रमामध्ये सगळ्यांचं स्वागत. पहिलं पत्र आलेलं आहे. धर्मेंद्र ग्रुप रेडिओ श्रोता संघ आणि मित्र परिवार मुक्काम पोस्ट बस्तवाड तालुका शिरोळहून विजयकुमार स्वामी शिवप्रसाद सौ महादेवी ताई प्रीती मियारा श्रुती स्नेहा अनिकेत सोहम अभिलाष वीरभद्र जंगम आणि समस्त जंगम परिवार बस्तवाडचे श्रोते बाजीराव आगमारे केरूरचे श्रोते गजबर अत्तार वैभव जाधव कुरुंदवाडचे सलीम नायकवडे भैरेवाडीचे श्रोते भीमराव कवाडे बुबनाळचे श्रोते भोला जाधव सूरज गुलफाम नृसिंहवाडी औरवाडचे श्रोते. आणि हे म्हणतायत की अमृत कलश या कार्यक्रमामध्ये रेंज फॉरेस्ट ऑफिसर या पदावरून वनजंगल विभाग परिसरामध्ये 31.5 वर्ष सेवा करून निवृत्त झालेले राजेंद्र कुलकर्णी यांची मुलाखत घेण्यात आली होती. ती आम्हाला खूप आवडली. शारीरिक चाचणी गणित सामान्य ज्ञान अशा परीक्षा दिल्यानंतर त्यांची तब्येत अचानक बिघडली आणि दुसऱ्या दिवशी 26 किलोमीटर चालण्याची परीक्षा होती. ती कमी वेळेत पूर्ण करायची होती पण तब्येत बरी नसतानाही 3 तास 20 मिनिटात त्यांनी ती परीक्षा पूर्ण केली. त्यांची मदालसा कानडे यांनी घेतलेली ही अतिशय छान मुलाखत आम्हाला खूप आवडली. त्याचबरोबर अमित दाग यांची स्वस्थ भारत या कार्यक्रमात शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठीची झोपेचं महत्व याविषयी स्मिता नामदे यांनी घेतलेली मुलाखत सुद्धा आम्हाला खूप आवडली. त्यातून अनमोल अशी माहिती आम्हाला मिळाली असं हे म्हणतात. आपल्या पत्राबद्दल खूप खूप धन्यवाद. यानंतरचं पत्र आहे. तानाजी खेमलापुरे अंकुश पार्थ आणि धनाजी खेमलापुरे राणी अंकिता खेमलापुरे मुक्काम पोस्ट दत्तवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूरचे हे श्रोते आहेत. ते म्हणतात की सोमवारी दिनांक 24 रोजी सकाळी 9 वाजता प्रसारित झालेला गीतबहार हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला. यामध्ये कल्याणजी यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांनी संगीत दिलेली सरस्वतीचंद्र छलिया ब्लफ मास्टर जब जब फूल खिले या चित्रपटातील गीतं श्रवणीय कर्णमधूर होती. कार्यक्रम आवडला. प्रसारणाबद्दल खूप खूप धन्यवाद. आपल्या प्रतिक्रियेबद्दलही धन्यवाद.
1: ही कहाणी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची. ओ लवली, वेल डन. बिझनेस लोन अप्रूव्ड. आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवे लाईट.

0: सोबत नवीन कार घेऊन टाक त्याच लोन मधून.
1: नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं. वेळेवर EMI भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा.
0: कार नाही तर माझा फोटो तरी घे. तुम्ही कोण?
2: RBI सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
3: पारंपारिक कोल्हापुरी पद्धतीने चुलीवर तयार केलेली आणि डंगावर कुटलेली रुचिरा कांदा लसूण मसाला चटणी, उच्च दर्जा आणि योग्य दर म्हणजेच रुचिरा.
4: स्नेहांकित या कार्यक्रमामध्ये आता पुढची प्रतिक्रिया आहे. रंग रंगोली रसिक सुधीर सरोजनी श्रीकांत शिरोळकर शोभा पुष्पा सुवर्णा सन्मती SS शिरोळकर परिवार रांगोळी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूरचे श्रोते आहेत. हे म्हणतात की भारतीय संस्कृतीमधील दादा आणि ताईमधील स्नेहबंधन ज्यातून घडते आपुलकी मायेचे आत्मीयतेचे विलोभनीय दर्शन अशा गौरवणीय रक्षाबंधन सणाबद्दल मनपूर्वक रंगरंगीले शुभचिंतन अशा राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा त्यांनी पाठवलेल्या आहेत. आपल्या पत्राबद्दल धन्यवाद. यानंतरचं पत्र पाठवलेलं आहे शिवानी कांबळे अलाहाबाद. दीपाली अमोल सुला एकनाथ डी कांबळे मुक्काम पोस्ट मौजे सांगाव तालुका कागलचे हे श्रोते आहेत. ते म्हणतायत की बुधवारी दिनांक 19 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता गीत भारी या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांची अवीट गोडीची अजरामर गीतं आपल्या केंद्रावरून प्रसारित करण्यात आली आणि हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला. आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
5: पाहुणे जरा थांबा, हा गुरु काय म्हणतात ते बघतो.
6: काही नाही, त्यांच्या मागणीप्रमाणे कणीस आणि हत्ती दिलाय.
7: कणीस आणि हत्ती?
8: भक्कम जनावर आणि सकस दुधासाठी कणीस आणि हत्ती छाप गहू भुसा वापरा.
9: तुमच्या पैशांना सुरक्षितता, तुमच्या स्वप्नांना कर्जाची साथ आणि व्यवहारांना आधुनिक डिजिटल सुविधा,
10: हे सगळं एका विश्वासाच्या नावात. द कोल्हापूर अर्बन बँक, 114 वर्षांची परंपरा आजही तुमच्या सेवेत.
9: द कोल्हापूर अर्बन बँक.
11: अगं पोरी, शिक्षण जमीन दिसायला नंबर एक आहे त्यो. नको काय म्हणतेस?
12: तात्या, त्याचं दात लई बाद आहेत.
11: अगं माधव मिशन आहे की त्याचं दात बी नंबर एक करूया आणि ते बी फास्टात.
12: मग चालते की?
9: माधव मिशन देवल क्लब तळमजला.
4: स्नेहांकित हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. पुढचं पत्र आहे खंडेराव पार्वती शंकर हेरवाडे शिरोळचे हे श्रोते आहेत. ते म्हणतायत की मी आकाशवाणी कोल्हापूर FM नेहमीचा श्रोता आहे. आकाशवाणी केंद्रावरील सर्वच कार्यक्रम ऐकतो. सर्व कार्यक्रम चांगले आहेत. प्रत्येक गुरुवारी प्रसारित होणारा इंद्रधनू हा देखील कार्यक्रम मला खूप आवडतो. या कार्यक्रमात वेगवेगळ्या विषयांची माहिती मिळते. दिनांक 21 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 प्रसारित झालेला अवयवदान याची माहिती आणि अनुभव याविषयी माहिती चांगल्या प्रकारे दिली. यांचा प्रसार झाला पाहिजे. आपल्या आकाशवाणी केंद्रावरून वेळोवेळी रक्तदान नेत्रदान अवयवदान देहदान याही माहिती त्या त्या दिवशी दिली जाते. जी ऐकायला मिळते त्यातनं माहिती मिळते आणि आम्ही देखील कुटुंबातील सर्वांनी देहदानाचा संकल्प केलेला आहे. त्याचबरोबरीनं आम्ही पती पत्नीनं अवयवदान याचा देखील संकल्प केलेला आहे. त्याचं प्रतिज्ञापत्र आणि त्याचं प्रमाणपत्र घरी फोटो फ्रेम करून लावलेलं आहे. प्रत्येक सोमवारी प्रसारित होणारा जीवन प्रवास व्यक्तींचं माझे जीवनगाणे यासाठी कुठे माहिती पाठवावी लागते. ओके, हा कार्यक्रम सुद्धा त्यांना आवडतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. आपल्या पत्राबद्दल खूप खूप धन्यवाद. हे पत्र आहे खंडेराव पार्वती शंकर हेरवाडे शिरोळचे हे श्रोते आहेत. आपल्या पत्राबद्दल धन्यवाद. यानंतरचं पत्र आलेलं आहे स्नेह जिव्हाळा रेडिओ श्रोता संघ भक्ती प्रसाद शोभा संजय डी गवळी गणेशनगर बांबवडेचे हे श्रोते आहेत. कीर्ती अहिल्या स्वरा साईराज सीमा उमा उत्तम पाटील वारणा कापशीचे हे श्रोते आहेत. ते म्हणतायत की श्रावणांच्या सरीबरोबर आकाशवाणीवरील सर्वच कार्यक्रम बहरत राहोत या सदिच्छा त्यांनी या पत्रातून दिलेल्या आहेत. आपल्या पत्राबद्दल खूप खूप धन्यवाद.
13: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
14: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
13: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
14: संगीत व्हिडिओ ईबुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, TV स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
13: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा यासाठी
14: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस हरिप्रिया प्लाझा राजाराम रोड कोल्हापूर.
13: फोन 940-440-8000.
15: शेजारच्या वहिनी मसाला दूध मस्तच करतात. उद्या त्यांनाच रिक्वेस्ट कर ना आपल्या घरच्या कार्यक्रमासाठी.
16: आज मला रुचिराचा दूध मसाला आणून द्या. उद्या अगदी तशीच टेस्ट नाही लागली तर सुगरण म्हणून नाव सांगणार नाही म्हणे शेजारच्या वहिनी.

0: गृहिणींच्या हाताला चवीचं वरदान देणारा अस्सल केशर बदाम पिस्ता युक्त रुचिरा केशरी दूध मसाला।
1: स्नेहांकित हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर। कार्यक्रमात यानंतरची प्रतिक्रिया आहे नितेश शिंदे यांची। ते म्हणतात की विद्या मंदिर वाघापूर या शाळेतून सादर केलेला कार्यक्रम खूपच छान होता। त्यामध्ये विद्यार्थ्यांनी सादर केलेलं धनगरी गीत, वेगवेगळ्या प्राण्यांचे आणि पक्ष्यांचे आवाज, विद्यार्थ्यांनी सादर केलेलं समूह गीत, आताच्या काळात चालू असणारी घरामधील साधनं, टीव्ही, मोबाईल यांचा अतिवापर याबद्दल पण खूप छान त्यांनी सांगितलं। तसंच स्त्री भ्रूण हत्येबद्दल सांगितलेल्या सर्व गोष्टी खूप महत्वाच्या आहेत। प्रश्नमंजुषा कार्यक्रमात खूप छान प्रश्न निवडले होते। अजून या लहान बालचमूंमुळे ज्ञानात भर पडली। खरंच आजचा गंमत जम्मत हा कार्यक्रम खूप छान होता, ही प्रतिक्रिया पाठवली आहे नितेश शिंदे यांनी। आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद। त्यानंतर रविवारी दिनांक 30 ऑगस्ट रोजी प्रसारित झालेला फोन इन कार्यक्रम गप्पा गाणी आम्हाला मनापासून आवडला। राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त भारतीय खेळाडूंना वेगवेगळ्या खेळांमध्ये घवघवीत यश कसं मिळवता येईल आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाचा नावलौकिक कसा उंचवता येईल या महत्वपूर्ण विषयावर श्रोत्यांनी व्यक्त केलेले विचार अतिशय प्रासंगिक आणि महत्वपूर्ण वाटले। ऐकवलेली गाणी सुद्धा खूप छान होती। ज्ञानवर्धक गप्पा आणि सुरेल गाण्यांनी सजलेली मैफल खरोखरच बहारदार वाटली, ही प्रतिक्रिया पाठवली आहे विदर्भ यवतमाळ येथून संतोष खडसे आणि खडसे कुटुंबियांनी। आपल्या पत्राबद्दल धन्यवाद। स्नेहांकित या कार्यक्रमामध्ये या पुढची प्रतिक्रिया आहे की 17 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता गाता रहे मेरा दिल या हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला, कारण यामध्ये सुपरस्टार सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर प्रसारित झालेला हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला। सचिन आणि सुप्रिया यांची ओळख केवळ अभिनेत्री आणि अभिनेता अशीच होती, पण त्यांना नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटाचं शूटिंग चालू असतानाच त्यांनी सुप्रियाला मागणी घातली आणि सचिन आणि सुप्रिया यांचं लग्न झालं। तेव्हापासून त्यांचे सगळेच चित्रपट सुपरहिट ले आणि त्यांच्या 8 चित्रपटातील गीतांचा आस्वाद आम्हाला या कार्यक्रमातून घेता आला, त्याबद्दल धन्यवाद, ही प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पाठवली आहे मैत्री श्रोता संघ सुरेश रामू साबळे, वसंत तुकाराम डावरे, रेखा सागर साबळे, अलका दयानंद साळवी, मेघा सुभाष सातवेकर, आशा अंकुश गोरे, किशोरी दत्ता गोरे, बजरंग आणि नंदाताई श्रीपती कुंभार, लता तानाजी निकम, अनिता राहुल भांबिष्ठे, विजयकुमार स्वामी, मुक्काम पोस्ट तमनाकवाडा तालुका कागल जिल्हा कोल्हापूरचे हे श्रोते आहेत। आपल्या पत्राबद्दल धन्यवाद। श्रोते हो, याबरोबरच आजचा स्नेहांकित हा कार्यक्रम आता इथेच समाप्त करत आहोत।

श्रोतेहो मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍपवर. आज या कार्यक्रमामध्ये गायक जयवंत कुलकर्णी यांची गाणी आपण ऐकत आहोत.

जाई हो मला आजोळी घेऊन जाई हो कशी दौडत दौडत येई हो मला आजोळी घेऊन जाई हो नाही बिकट घाट सारी सपाट वाट नाही बिकट घाट सारी सपाट

पोटी हो माझे आजोबा चुंबन घेती हो माझे आजोबा चुंबन घेती हो लेख एकुलती नातू एकुलता लेख एकुल

मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर. कार्यक्रमात आता जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजात शांता शेळके यांची रचना, देवदत्त साबळे यांचं संगीत.

पदर वाऱ्याशी उरतो बग बघून जीव धार धारतो तुझं पदर वाऱ्याशी उरतो अग बघून जीव धार धारतो तुझी नखऱ्याची चाल करी जीवाच हल मज गुल्लांबाचे फुला गुल्लांबाचे फुला माझे गुल्ला।

0: श्रोतेहो, या गीतरचनेबरोबरच आजचा मिश्र संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. ज्येष्ठ गायक जयवंत कुलकर्णी यांचा आज जन्मदिन, तेव्हा त्यांची काही गाणी आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण ऐकलीत. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात.
1: मंडळी, शेतकरी बंधू भगिनींनी पाठवलेल्या पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम अर्थात आपण सर्वांचा आवडता राम राम पाहुणे हा कार्यक्रम सादर होतोय नव्या वेळेत. दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात, तेव्हा जरूर ऐका. राम राम पाहुणे दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आणि न्यूज ऑन AIR या आपल्या ऑफिशियल ॲपवरून.

0: आणि कुठल्या रागावर हे गाणं तयार करायचं काय करायचं सांगितलं ना, ते चालीच एक धून तयार करून दिलं होतं ते आसर जयपूर आणि सुरेंद्र गाणी लिहायचे म्हणजे काय त्यांच्या ते मानसिकता तयार होती बघायच्या काय देवाचं देणगी असं त्यांनी.
1: सदाबहार गीतांचा कार्यक्रम गाणं मनातलं अवश्य ऐका उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
2: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे ठीक 10:30 वाजले आहेत.

0: श्रोते हो, माझे जीवन गाणे या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आज पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत महेश टोपले. त्यांच्याकडून त्यांच्या आयुष्यातल्या आणखी काही आठवणी, आजवरचे त्यांचे अनुभव आता आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. नमस्कार सर, तुमचं कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत.
1: नमस्कार.
0: कोरोनाचा काळ, त्याच्या आधी थोडं पुण्याला होतात तुम्ही आणि नंतर मग पुन्हा कोल्हापूरला आलात. मग हा टॅक्सीचा व्यवसाय तेव्हा आता
1: चालू होता?
0: चालू होता
1: तेव्हा. तेव्हा
0: हा व्यवसाय आता बंद केला?
1: आता बंद केला
0: डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार.
1: सल्ल्याने
0: मग आता सध्या काय करता तुम्ही?
1: सध्या
0: कारण मला असं म्हणायचंय की इतके उत्साही त्यामुळं गप्प बसणाऱ्यातले तुम्ही नक्कीच नाहीये. वेगवेगळे हे व्यावसायिक प्रयोग करत करत करत भले आता तब्येतीसाठी सांगितलं असेल, पण काही ना काही नक्कीच तुमचा उपक्रम चालू असणार.
1: आता तुम्हाला सांगतो, सध्या नाटकाचा एक प्रोजेक्ट आहे माझ्यासमोर.
0: बरं,
1: आहे नाटकाचा प्रोजेक्ट, नाही असं नाही. त्याच्यानंतर थोडंफार मी कामही हुडकण्याचा प्रयत्न करतोय, पण सांगायला वाईट वाटते की माझ्या वयामुळं आणि तुम्हाला कसं मी काम सांगू ह्या, ह्याच्यासाठी मला कोण तसं कामच मिळत नाहीये. हे गोष्ट बरोबर आहे की माझं आता वय झालंय, नाही असं नाही, पण ते वयाच्या ह्याच्यामुळे आता काय म्हणतात, चांगुलपणा हा सुद्धा आपला कधी कधी तोटा असतोय.
0: खरंय खरंय.
1: हा, मग त्यामुळे इतकं माझं अवघड झालंय, कित्येक गोष्टी मला करायच्या आहेत, मी करू शकतो, मी करू इच्छितो, पण माझ्या चांगुलपणात माझा कित्येक ठिकाणी आढळायला आलाय. होत असं काय तर इलाज नाही, पण आता प्रयत्न मी करत राहणार.
0: बरोबर.
1: आणि काही ना काही ते करत राहणार. आता थोडंफार शेअर मार्केट बिकेट करतो, नाही असं नाही, पण
0: म्हणजे नवीन काहीतरी शिकायचं.
1: ओ येस,
0: तुमचे प्रयत्न चालू आहेत.
1: मी क्लासला गेलो वयाच्या 60 नंतर, मी क्लासला गेलो आणि 17-18-20 वर्षाच्या मुलांच्या बरोबर बसून मी शेअर मार्केट शिकलेलो आहे.
0: अरे वा.
1: मला शिकायला कधीच कमीपणा नाही. आज सुद्धा मी सारखं काही ना काही शिकत असतो.
0: बरं.
1: कुठलीही गोष्ट शिकायला वयाचं बंधनच नसतं.
0: नक्कीच.
1: आणि शिकावंच, आणि घेतलेलं शिक्षण कधीही फुकट जात नाही.
0: नक्कीच, अगदीच महत्वाचं.
1: त्यामुळं मी आज ही कुठलीही गोष्ट असू दे, कितीही साधी गोष्ट असू दे,

0: मध्ये आम्ही एक हॉटेलचा व्यवसाय सुरू केला. पत्नीने मी एक हॉटेल आम्ही चालवायला घेतलं होतं. त्याच्या आधी आम्ही घरातून डबे द्यायचो. एका संस्थेत आम्ही नाश्ता पण देत होतो. पण ह्या सगळ्याला बॅकबोन सावली ती आहे ती माझ्या पत्नीची.
1: अगदी अगदी.
0: तिच्याशिवाय शक्यच नव्हतं. शक्यच म्हणजे नाहीच.
1: जे तुम्ही जे जे वेगळे वेगळे पर्याय करत गेलात आर्थिक उत्पन्नासाठी, त्यामध्ये त्यांची पूर्ण साथ, त्यांचा पाठिंबा आहे, म्हणून हे सगळं पुढे होत गेलं
0: आणि मी इथपर्यंत आलो.
1: अगदी
0: हे तेवढंच खरं.
1: हा हा हा. आता जो तुम्ही मुख्य विषय किंवा तुमच्या आवडीचा विषय छंद म्हणूया नाटक, अगदी लहानपणापासून कॉलेज वयात वगैरे म्हणा, खूप आवड तुम्हाला त्याची, ह्यामधले अनुभव तुमचे काय सांगाल?
0: खूपच आहेत आणि खूपच चांगले चांगले अनुभव आहेत. दामू केंकरे आणि माधव वाटवे हे तुम्हाला माहितच असेल, अतिशय ज्येष्ठ माणसं डायरेक्टर. त्यांच्या एका शिबिरात मी पहिला गेलो. त्याआधी डॉक्टर मानसी दिवेकर केएमसीच्या त्यांनी एक शिबिर कंडक्ट केलं होतं. तर तिथं मला कोल्हापूरची रंगभूमी
1: कळली, परिचय झाला.
0: हा, त्याच्या आधी डॉक्टर सुकृत देशपांडे नाटकं बसत होते तेव्हा आम्ही खूप लहान होतो, आम्हाला काही कळत नव्हतं. काही म्हणजे काही काहीतरी काम करायचं, पण खरा परिचय जेव्हा झाला ते डॉक्टर मानसी दिवेकर. त्यानंतर ह्या शिबिरात आलो. ह्या शिबिरात केंकरे सरांच्याकडनं, आता ते फार मोठा माणूस आहे, त्या नाव सुद्धा घेणं जरासं हे वाटतंय, खूप शिकलो. दिग्दर्शन म्हणजे काय, दिग्दर्शक कसा असावा आणि कसा नसावा, कलाकार कसा असावा आणि कसा नसावा, बेसिक पासून. वाटवे सरनी तर आम्हाला हे घेतले, योगासनं घेतली, विशेषतः नाटकासाठी, विशेषतः तोंडासाठी, विशेषतः जिभेसाठी आणि डोळ्यासाठी सुद्धा ही त्यावेळी घेतली. आणि त्यावेळी इतकं आम्हाला ओळख झाली त्याची की अरे आपण कुठंच नाही. मी सत्यदेव दुबे यांच्या शिबिरासाठी खूप प्रयत्न केला, खूप प्रयत्न केला पुण्याला जाऊन. पैसे नसायचे कुणाकडनं काय, बरं मला कुणाकडे पैसे मागायला होत नव्हतं, काही पण असू दे, पण काहीतरी करून इकडं तिकडून पगार एवढा कमी असायचा, 5 रुपये शिल्लक राहायचे. तेव्हा आम्हाला 425 किंवा 450 रुपये पगार होता. त्यात मेस आणि घरभाडं देऊन 5 रुपये राहायचे. ते मी 5 रुपये का ठेवायचो, एकही दिवस दांडी मारायची नाही, का ते पैसे कट होतात. 5 रुपये म्हणजे सायकल पंक्चर व्हायची. मी एमआरडीसीत 14 किलोमीटर चालत 14 किलोमीटर गाडीवरनं आणि 14 सायकलवरनं यायचो त्यावेळेला. आणि नाईट शिफ्ट असायची, सेकंड शिफ्ट असायची, तिन्ही शिफ्टमध्ये पावसाळ्यात तर प्रचंड हाल व्हायचे. तर एवढे सगळे कष्ट करून मला 5 रुपये मिळायचे, ते मी का ठेवायचो, की कोणीतरी गावाकडून आला तर आपण एक कप चहा तरी पाजावा त्याला. मी स्वतः कधीही चहा पित नव्हतो, मी चहाचा प्रचंड भोगता, ऍडिक्टच मी चहाचा, पण मी कधी पित नव्हतो, पैसे नसायचे त्यावेळेला. अशा कष्टातनं आम्ही वर आलो. मग कोल्हापुरात सुद्धा म्हणजे ह्या मधल्या छोट्या मोठ्या व्यवसायामुळे प्रचंड हाल झाले. माझे वडील नेहमी म्हणायचे तुला मी 100-200 पाठवत जातो त्यावेळेला, पण मला वाटायचं मी नाही आता वडिलांच्या पैसे घ्यायला, किती वर्ष पैसे घ्यायचे.
1: बरोबर.
0: म्हणजे मी कधी घेत नव्हतो पण घेऊन येत, त्यामुळं फार वर खाली जाऊ, माणूस खूप बघितला जवळ, माणसाकडनं खूप शिकलो, परिस्थितीनं मला खूप खूप शिकवलं.
1: बरोबर. हा पिरियड जो आहे किंवा हा कालावधी आयुष्यातला कठीण काळ तुमच्या आयुष्यातला म्हणता येईल किंवा खडतर, की माणसांचे अनुभव आले, परिस्थितीनं घडवलं, वेगवेगळे प्रसंग आले, ह्या सगळ्या गोष्टी त्या दरम्यान
0: होत गेल्या,
1: पण त्यातनं बाहेर पडलं पाहिजे,
0: बाहेर पडलं पाहिजे
1: आणि प्रयत्न केले पाहिजे, पुन्हा उभरलं पाहिजे. हे धैर्य किंवा खंबीरपणा हे स्वतःमध्ये टिकवून ठेवणं किंवा त्या गोष्टी.
0: एक मुद्दा वाक्य सांगतो की नाटकाच्या बाबतीत आम्ही नेहमी म्हणतो, अरे हे असं झालं नाही, तो वाक्य विसरला, लाईट लागला नाही. आम्हाला दामू केकरेंनी हे सांगितलं, शो मस्ट गो ऑन, काही होऊ दे,
1: बरोबर,
0: शो मस्ट गो ऑन.
1: आणि हेच तत्व आपल्या आयुष्यात सुद्धा लागू होतं.
0: येस, हेच तत्व मी शेवटी ठेवलं.
1: आयुष्यात कोणतेही प्रसंग येऊ देत, काही
0: येऊ दे, कोणतंही
1: येऊ दे, उभारलं पाहिजे,
0: कसंही येऊ दे, आपल्याला चाललंच पाहिजे, आपल्याला पुढे गेलंच पाहिजे.
1: अगदी.
0: आणि एक मी गोष्ट कायम ठेवतो, ते एक म्हण आहे बघा, म्हणजे मेलेली मढी उकरायची आणि रडत बसायचं हे कधी करायचं नाही. झालं ना झालं, ते माझं प्राक्तन होतं. मी त्याच्यासाठी कधीही कुणालाही वैयक्तिक दोष आजपर्यंत ना दिला आणि इथनं पुढे मी देत नाही, मला नाही आवडत. तो त्या माणसाचं तिथं येणं होतं म्हणून त्याच्या हातनं माझं हे झालं.

0: जसं काही काही वाईट नव्हती, काही काही चांगलीच होती, तर ते रामाला म्हणायसाठी कैकेयीला सांगितलं होतं, म्हणून कैकेयी वाईट नव्हती, कधीच नाही वाईट. तर असं व्यक्ती वाईट नाही, समोरची व्यक्ती वाईट नाही आहे, पण
1: ती परिस्थिती,
0: परिस्थितीनं तसं तिला बोलायला लावलं, परिस्थितीनं तसं तिला करायला लावलं. आणि हे माझं प्राक्तन होतं, आणि प्राक्तन कुणी कुणाचं बदलू शकत नाही, आणि इतिहास बदलण्याची ताकद आजपर्यंत कुणाच्यात नाही. झालं ते झालं, हे मात्र खरं की परत असं पुढे होता कामा नाही, याची मात्र काळजी घेतली गेली पाहिजे.
1: बरोबर,
0: हे तेवढंच खरं.
1: घटनेचं धडा घेऊन आपण शिकून पुढची वागणूक ठेवली
0: पाहिजे,
1: आचरण
0: ठेवलं पाहिजे. आमचे पडगावकर काय म्हणतात, ग्लास भरला की सरला. मी भरला वाला असेल कुणाचा तरी, सरला वाला, सरलेवाले असतील की त्यांना तो रिकामाच ग्लास दिसतो, मला नाही दिसत, मला भरलेलाच ग्लास दिसतो आणि मी तसंच समजतो सगळे ठिकाणी.
1: छान. हा जो विचार आहे तुमच्या ह्या अनुभवातनं घेण्याचा, तर खरंच सगळ्यांना उपयोगी पडेल असा आहे. तर तुमच्या ह्या नाटक ह्या विषयातला अनुभव त्याबद्दल सांगत होता तुम्ही, कसे कसे अनुभव आले?
0: अनुभव येत गेला, त्यानंतर मी शिकत गेलो नाटक, एका संस्थेत मी जॉईन झालो आणि त्या संस्थेमार्फत मी बरेच कामं केली. राज्यनाट्य स्पर्धेला नंबर आला, आम्ही मुंबईला गेलो, त्याच्यानंतर इथल्या एकांकिका स्पर्धा, त्याच्यानंतर नंतर आमच्या नंतर आलेल्या मुलांना घेऊन परत नाटक करणे, हे करणे, त्याच्यानंतर लाईट्स करणे, लाईट डिझायनिंग करणे, महत्वाचं लाईट डिझायनिंगच महत्वाचं असते, लाईट ऑपरेटिंग कोणी करतं, त्याच्यानंतर नेपथ्य करणे आणि मग दिग्दर्शन करणे. म्युझिक मधून मला फारसं काही येत नाही हे तुम्हाला सांगतो, मी तसा तानसेन नाही पण मी कानसेन आहे, हा, त्यामुळे चांगलं वाईट कळतं मला, पण मी तसं अधिकारवाण्याने त्याबद्दल बोलू शकत नाही. त्यामुळं संगीत विभागाकडे फारसा मी गेलो नाही, पण हे सगळे विभाग तिथं राहून शिकलो मी. आणि मलाही वाटत होतं की आपणही कुठेतरी सिरियलमध्ये टीव्हीमध्ये काम करत जावं, पण घराची जबाबदारी असल्यामुळं मला किती लोक अजूनही सांगतात की आता तरी जा, आता तरी जा, पण काही घरच्या जबाबदाऱ्या एवढ्या आहेत की नाही, असं बेजबाबदारपणे वागणं मला नाही जमत पहिल्यापासून, मग सगळं सोडून गेलो असतो अगदीच पहिल्यांदा. तसा मी प्रयत्न केला सुद्धा. रोशन तनेजा नावाचे एक शिक्षक होते, जे ऍक्टिंग स्कूल त्यावेळी शिकायचे, म्हणजे असं म्हणतात की शाहरुख खान, मीर खान, बरेच जण, प्रत्येक जण त्यांच्याकडे शिकलेले आहेत, ते अंधेरे, त्यांचा पत्ता ओळखून त्यांच्या घरी सुद्धा गेलो, पण नाही जमलं, त्याने मला भेटच घेतली नाही मला ते माहिती.
1: आणि तुम्ही मग असे सत्यदेव दुबे, त्यांच्या
0: दुबे
1: तिथं पण जायची
0: खूप इच्छा होती, सत्यदेव दुबे जाऊन भेटून आलो, पण त्यांचं ते सगळं फारच कडक आणि हे होतं, तर दुबे म्हटल्यावर काय बोलण्यासारखंच
1: नाही,
0: तर दुबेंचं नावच घ्यायला माणसं घाबरायचे त्यावेळेस. त्यानंतर नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, एनएसडी म्हणतात, त्यातले आम्ही दोघं तिघं आम्ही प्रयत्न केले, त्यातले दोघांनी प्रयत्न केले, एक महाराष्ट्र लेवलपर्यंत थांबला, पुढे नाही त्याला मिळालं, आणि एक माझाच मित्र आमच्या बरोबरचा ऋषिकेश जोशी म्हणून तो गेला आणि तो तिथं स्थिरावला. आम्ही एकत्र काम केलेले आहेत पूर्वी सगळ्या गोष्टीची, त्यामुळं कोल्हापूरच्या नाट्यसृष्टीत त्यावेळी आणि आता थोडंफार आता सगळे नवीन आलेत, बऱ्यापैकी माझं नाव होतं, आणि मग जराशी आवड असल्यामुळे मग संगीताचंही होतं, मग मी डिप्लोमा पण केला शिवाजी युनिव्हर्सिटीला नाट्यशास्त्राचा, बऱ्यापैकी मग जरा नाटकाच्या एक सृजनशीलता जी असते नाटकातली
1: ती आहे. आणि हा इतका सगळा अनुभव आहे नाटकातल्या ह्या वेगवेगळ्या गोष्टींचा
0: आहे, आहे, आहे.
1: हे सगळं सांगतानाच तुम्ही तुमच्या आयुष्यातला मध्ये कठीण काळ सांगितलात, की खूप चढ उतार बघितले, अनुभव आले, आयुष्य दोन्ही गोष्टी आपल्याला दाखवत असतं, वाईट प्रसंगही आणि चांगले प्रसंगही. कठीण काळ जसा तुम्ही सांगितलात तसा खूप आनंदाचा प्रसंग आजवरचा काय सांगाल, कायम लक्षात राहील असा एखादा आनंदाचा प्रसंग, काही आलेला अनुभव?
0: अनुभव खूप आहेत. ज्या वेळेला मला मुलगा झाला ती अचीवमेंट अतिशय उच्च दर्जाची होती, त्याच्या पुढे असं बाकीचं सगळं फारसं नाही, पण मी बाबा झालो त्यावेळेचं ते एक फार वेगळंच होतं. त्यानंतर माझा मुलगा सीए झाला,
1: अरे वा,
0: ते तर काय अल्टिमेट होत
1: खरंच, कारण त्याला या पदापर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा त्याचं हे यश बघण्यापर्यंत तुम्ही जे कष्ट घेतले किंवा तुम्ही जे चढउतार अनुभवले ते खूप महत्वाचे होते, आणि तुमच्या ह्या प्रयत्नांचं यश मुलाच्या ह्या यशाच्या रूपाने तुम्हाला बघायला मिळालं हा खरंच सर्वोत्तम आनंद आहे असं म्हणायला हरकत
0: नाही,
1: अगदी बरोबर. बाकी आणखी नाटकाचीही आवड

0: निवड तुमची झालीच, पण त्या व्यतिरिक्त आणखी काही छंद किंवा आवडी निवडी त्याबद्दल?
1: आमच्या आईला, मला, भावाला किंवा है ना वडिलांना नाही, पुस्तक वाचण्याचा खूप छंद आहे.
0: बर,
1: आमच्याकडे असे पुस्तकाचे ढीग असतात आणि पुस्तकाची श्रीमंतीनं आम्ही श्रीमंत आहोत.
0: वा, खूप छान.
1: वाचन हे झालंच पाहिजे. आमची सुरुवात पेपर नव्हते, आणि पेपर घेताना तू पहिला का मी पहिला हे अशी एक सुप्त भावना असेल. थांब आई, मी आज मी पेपर वाचतो, पण तू तोपर्यंत पुरवणी वाच. नाही, पहिल्यापासून सुरू करायचा पेपर आणि वाचायचाच. वाचणं हे गरज आहे. वाचाल तरच वाचाल, नाही तर काहीच नाही.
0: खरं,
1: सगळ्या प्रकारचे. आणि मी माझं एक वैशिष्ट्य असं आहे की एक विशिष्ट प्रकार, पु ल देशपांडे, व पु काळे, एवढंच झालं की झालं, असं कधीच नाही. मी सगळं वाचतो. गाणी, संगीत ऐकणं माझं एक पॅशन होतं पूर्वीचं, मला कधी वेळ मिळाला नाही. आता मात्र मी शांतपणे संगीत ऐकतो, अगदी भावगीत, सकाळी भक्तिगीत भावगीत पासून रात्री गझलपर्यंत रोज ऐकतो. मला फार आनंद मिळतो, अत्यंत सात्विक आनंद मिळतो मला त्यात, जसं वाचण्यात मिळतं. वाचन हे तर माणसाला समृद्ध करतं. आणि माझी एक ती पद्धत आहे की सगळ्या प्रकारचं वाचायचं, सगळ्या प्रकारचं संगीत ऐकायचं. लावणीही तेवढ्याच आवडीन ऐकायची, गझलही तेवढ्याच ऐकून ऐकायची. मला कविता पण मला करता येत नाही कविता, पण कविता ऐकायला, वाचायला, वाचून दाखवायला खूप आवडतात.
0: अरे वा, मग ही जी काही आवड आहे, किंवा तुम्ही मग अशी नाटकांची सुद्धा सांगितलं, तर एक प्रकारे ह्या सगळ्या गोष्टीतून काय होतं की अभिवाचनच छान असतं. भले कविता करता येत नसेल किंवा होत नसेल, पण ते सादर करणं हे सुद्धा एक छान कौशल्य आहे. तर एखादी छान कुठली कविता तुम्हाला जास्त आवडीची असलेली, आपल्या श्रोत्यांना आपण ऐकूया का, जर तुम्हाला येत असेल पटकन लक्षात किंवा काही?
1: एक पाडगावकरांची कविता आहे, माझं जीवनाचं सार कसं आहे ते सांगण्यासाठी मला ही पाडगावकरांची कविता वाचावीच लागेल. पाडगावकर म्हणतात, सांगा कसं जगायचं. पाडगावकर म्हणतात, सांगा कसं जगायचं. कणत कणत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा. डोळे भरून तुमची आठवण कोणीतरी काढतं ना. उन उन दोन घास तुमच्यासाठी वाढतं ना. शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं, तुम्हीच ठरवा. काळ्या कुट्ट काळोखात जेव्हा काही दिसत नसतं, तुमच्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन उभं असतं. काळोखात उडायचं की प्रकाशात उडायचं, तुम्हीच ठरवा. पायात काटे रुतून बसतात हे अगदी खरं असतं, आणि फुलं फुलून येतात हे काही खरं नसतं. काठ्यासारखं सलायचं की फुलासारखं फुलायचं, तुम्हीच ठरवा. ते म्हणतात, पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं, पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं. सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं, तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं. कणत कणत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा.
0: वा, छान. म्हणजे जीवनाचं सारच आहे हे सुद्धा पुन्हा एकदा, की कसं जगायचं हे या कवितेतून सांगितलेलं आहे, आणि तुम्ही ते फार छान सादर केलं.
1: म्हणजे एक गझलेचं एक दोन वाक्य सांगतो.
0: हा, एखादा शेर.
1: हा, एखादा शेर सांगतो. ते ग्रेस म्हणतात, भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले, भोगले इतके की मज हसावे लागले. म्हणून मी कायम हसत आणि हसवत असत.
0: अरे वा, खूप छान. जीवनाचं सार आहे यात खरंच. नक्कीच वाचनाची आवड तुमची, म्हणलं म्हणजे कविता वगैरे हे सगळेच प्रकार आवडतात तुम्हाला. म्हणजे अगदी पहिली दिवसाची सुरुवात वर्तमानपत्रापासून ते सगळ्या प्रकारच्या साहित्यिकांचं असेल, लेखकांचं, कवींचं असेल, हे वाचन तुमचं घडलेलं आहे, त्याबद्दल सांगत होतात. तुम्ही काय सांगाल आणखी?
1: बऱ्यापैकी मी लहानपणापासून वाचन होतं. कोल्हापुरात आल्यावर त्या एका दुकानात एक क्लब सुरू केला त्याने, पुस्तकांचा. एवढे पैसे भरा आणि ही पुस्तकं घ्या. आणि नंतर ती निरंजन घाटेची सगळी विज्ञान कथा होते, ती सुद्धा वाचली. मला लहानपणी डिटेक्टिव्ह फार आवडत प्रचंड. आजही मला डिटेक्टिव्ह सिरीज बघायला आवडतात. बऱ्यापैकी त्याच बघतो मी वेब सिरीज. तर त्यावेळी ते बाबुराव अन्नाळकर, तो लोथार, मँड्रिक्स, तुम्हाला माहित असेल नसेल, हे सगळं मी जी पारायणं केली आहेत, मला आईनं ती पुस्तकं सगळी विकत घेतली. तसंच नंतर तर मोठी मोठी सगळी पुस्तकं आम्ही घेतो, एकमेकाला देतो, वाचतो. मी हे माझ्या मुलग्याला लावले, हॅरी पॉटर मी त्याला सगळे आणून दिले. शेवटी तो मला म्हटला, बाबा दोन पार्ट राहिलेत, आता मला इंग्रजी मधले आणून द्या.
0: बर,
1: म्हणजे अरे बाळा तू लहान आहेस, तुला इंग्रजी येतंय म्हटला. आणि आज तो सुद्धा माझा मुलगा पुस्तकं वाचतो, इंग्लिश मधले लिटरेचर वाचतो. कारण मला

0: सवय त्याला लावायची होती.
1: बरोबर,
0: कारण वाचनासारखी समृद्धी नाही हो कुठच नाही आणि कुठल्याच क्षेत्रात नाही,
1: अगदी
0: कुठच नाही. त्यामुळे
1: हा सुद्धा खूप महत्वाचाच एक छंद म्हणायला पाहिजे, कारण कालानुरूप असं ऐकतो आपण. खरं तर तरुण पिढी सुद्धा आज कुठेतरी वाचती आहे वेगवेगळ्या स्वरूपाचं, पण बऱ्याच जणांच्याकडनं किंवा जुन्या पिढीकडून असंही म्हणलं जाते की वाचन हे थोडंफार हल्ली कमी होतंय लोकांचं. पण हा छंद म्हणण्यापेक्षा ही एक सवय प्रत्येकानं लावून घेणं आज गरजेचं आहे. कारण आजची विभक्त कुटुंब पद्धती बघता वाचन हे आपल्याला खूप घडवेल किंवा घडवू शकतं असं म्हणायलाही हरकत नाही, आणि त्यासाठी ही सवय.
0: एक वाचनाबद्दल सांगतो, गंगामय वाचन मंदिर नावाचं आमच्याकडे आजऱ्याला एक ग्रंथालय आहे, जे पटवर्धन सरकार इचलकरंजी त्यांनी केलेलं आहे. ते त्यांचं संस्थान होतं, आमचं गाव त्यांचं संस्थान होतं. त्यामुळे व्यंकटराव स्कूल तिथं तसं इथं व्यंकटराव स्कूल, तिथं गंगामय वाचन मंदिर, इथं गंगामय वाचन मंदिर. त्या ह्याच्यात मला तो माणूस शेवटी म्हणायचा जाब बंद करायची वेळ आली. कारण कधीही मी कुणा असं आलतू फालतू जात नव्हतो. प्रत्येक पेपर पहिल्या पानाच्या डाव्या कोपऱ्यापासून शेवटच्या पानाच्या उजव्या कोपऱ्यापर्यंत खालच्या आम्ही वाचलेले आहेत. प्रत्येक मासिक तिथे जाऊन वाचलेले आहेत. कारण मी संध्याकाळी कुठं असेल तर मी वाचनालयात असेल, हे माझं त्यावेळेचं हेच होतं की वाचल्याशिवाय काहीच नाही. आणि आमच्या तिथं आता आहे बहुतेक भाषणाची एक हे असायची, स्पर्धा नाही भाषण असायची, एक 10-12 जणांचं चांगल्या माणसांचं, जी कोल्हापूरने यायचे. तर आमचे वडिलांनी मला सांगितलेलं असायचं, त्या भाषणाचा तुला मी प्रश्न विचारेन. त्यामुळे मला भाषणाला जावंच लागायचं. त्यामुळे त्यावेळेला नुसतं जावं लागायचं नाही,
1: काळजीपूर्वक ऐकलं पाहिजे,
0: वही पेन घेऊन जावं लागायचं, त्याच्यातले मुद्दे काढायला लागायचे, आणि त्यासाठी मला हे काळजीपूर्वक ऐकायलाच लागायचं. आणि मग वडील मला त्याच्यानंतर ते प्रश्न विचारतील, त्यांनी ते हे सांगितलं याचा उपयोग काय किंवा हे कशासाठी त्यांनी सांगितलं, एवढं बारीक सारीक सारीक सारी गोष्ट मला ते विचारायचे आणि मी उत्तर पण द्यायचो नाही असं नाही. त्यामुळं मला संभाषण, संभाषण कौशल्य, त्याच्यानंतर लिखाण, तेव्हा एखादा मुद्दा, हे त्यामुळे मला मी शिकलो.
1: हे गुण विकसित झाले
0: अगदी
1: वडिलांच्या
0: संस्कारामुळे विकसित झाले.
1: अगदी बरोबर. हे सगळं करताना पुन्हा थोडस एक मागे जाऊन मगाशी तुम्ही म्हणलेलात की आयुष्यात जे काही अनुभव आले त्यातून बरंच तुम्ही घडत गेलात, खूप लोकांचे म्हणजे ज्यांनी मदत केली असेल वेळोवेळी, अशातून बरंच विचार आपले आचार घडत गेले. तर त्या दृष्टीनं काही समाज कार्य असेल, काही उल्लेखनीय कार्य असेल, असं काही घडलं का तुमच्याकडून हातून?
0: मी काय करायचो, ज्यावेळेला मी इथं रूमवर असायचो तेव्हा मी मेसमध्ये जेवायचो. कित्येक वेळेला लोकांना औषध आणून देण्यासाठी थोडेफार पैसे आणि कोण नसायचं, असं खूप जणांना मी औषध आणून दिलेले आहेत, खूप जणांना डबे पोचवलेले आहेत. आजही पोचवतो नाही असं नाही, आजही डबे पोचवतो. कारण ज्या वेळेला मी दवाखान्यात जायचो तेव्हा लक्षात यायचं की आता कॅन्टीन झालेत, पूर्वी कॅन्टीन हा विषय नव्हता. तो ग्रामीण भागातली बाई पुरुष असायचा, त्याचा डबा एसटीनं येऊन त्याच्यापर्यंत यायला 2 वाजायचे, 2 वाजेपर्यंत तो माणूस उपाशी राहायचा आणि त्याच्याबरोबरची कोण व्यक्ती असेल तो. आमच्याकडं जो कोण आमचा पेशंट असेल तो सकाळी चहा, परत चहा नाश्ता, परत जेवण, आणि ती माणसं अक्षरशः ठेवायची, मला ते बघवायचं नाही. मी अशा लोकांना कधी नाश्ता देतो, कधी जेवण देतो, फार काही देत नाही पण देतो
1: आपल्यापर्यंत आहे.
0: आणि ह्याचं कुठंही वाच्यता मी आजपर्यंत केलेलं नाही, आजच पर्यंत तुम्हाला मी सांगतो, कधीही करत नाही मी वाचन. कारण पु ल देशपांडेने एक वाक्य फार छान म्हटलं, उजव्या हाताचं दिलेलं डाव्या हाताला कळता
1: कळता
0: तरच ते देणं असतं.
1: बरोबर.
0: नाहीतर मी द्यायचं आणि गावभर वाजवून दाखवायचं
1: याला काही
0: अर्थ नाही, काही
1: नाही खरंच. आणि हेच खूप महत्वाचं आहे, कारण काही गोष्टींची नोंद ही खुद्द परमेश्वर करत असतो आणि ते तिथं होत राहील. आपण आपलं आपल्याला जे विचार येतात जे सुचतं त्या पद्धतीने करत राहणं हे खूप महत्वाचं आहे. हा सुद्धा तुमचा विचार एक किंवा वागणूक नक्कीच सर्वांनी घेण्यासारखी आहे असं मी म्हणेन.
0: एरवी मी खूप जणांना मदत करतो, इवन स्मशानात सुद्धा किंवा स्मशानाचं ते सगळं करताना मी खूप जणांना मदत करतो. माझी ओळखीचे असतात असं नाही, कोणीही नाही, काहीही नाही. म्हणजे माझे काही तत्व लक्षात ठेवली, कर्मण्ये वाधिकार असते मा फलेषु कदाचन.
1: खरे. आणखी आयुष्यात काय हवंय असं एक तुमच्या ह्या सगळ्या म्हणजे अनुभवावरनं मला म्हणावं असं वाटतं की फार मोठी संपत्ती, फार मोठं ऐश्वर्य उभं करण्यापेक्षा आयुष्यात अशा पद्धतीनं जगणं की जाता जाता एखाद्याला काहीतरी मदत करू

0: जाणं किंवा छोटं मोठं त्याच्यासाठी करणं यापेक्षा वेगळं काय आयुष्य आहे.
1: आणि जीवन आता असं आहे, सगळं इथं छून जायचं आहे.
0: अगदी बरोबर.
1: मी मुद्दाम सांगतो,
0: माणूस रिकाम्या हाताने जन्माला येतो आणि रिकाम्या हातानेच जातो.
1: जेव्हा मी स्मशानात बघतो ना, तर मी बसतो कित्येक वेळा मी असं एकटाच बसलेलो आहे आणि ते समोर जळताना जे काय कोण एक्स वाय झेड असेल ह्या माणसानं काय नेलं, काहीच नाही. मग कशाला ते तुझं माझं हे ते जमीन जुमला पैसा करत बसायचं. आहेत तितके दिवस तुमच्याशी आमच्याशी हसत खेळत अत्यंत चांगल्या मनाने आणि चांगल्या येणं राहावं, हेच जीवनाचं सत्व आहे.
0: आणि हा विचार प्रत्येक माणसाला जितक्या लवकर
1: समजेल
0: त्यावर खरं तर त्याचं पुढचं आयुष्य घडतं. पण ही समज यायला बऱ्याच जणांना बराच कालावधी जावा लागतो.
1: काय म्हणतात ना, डिपेंड्स अपॉन पर्सन.
0: खरंच खूप छान विचार, अगदी छान अनुभव आज तुमच्याकडून आम्हाला ऐकायला मिळाले. पुन्हा एकदा एक आणखी एक महत्वाचा प्रश्न विचारते की सुरुवातीला तुम्ही सांगितलं की एमए संस्कृत पुढे शिकायचं असं थोडंफार होतं पण ते जमलं नाही, ही एक खंत झाली तुमच्या आयुष्यातली. असं आणखी काही आहे का की खंत राहिली की आजवर हे जमलं नाही बाबा करायला?
1: मला राहिली एक खंत अनेक आहे की एक शाळा काढायची होती की अत्यंत गरीब लोकांना मोफत शिक्षण देण्याची काढायची होतीच आणि कालांतरानं मी करोडपती झालो आता सुद्धा झालो तर मी पहिली शाळा काढेन आणि मुलांना शिकवेन.
0: तुमचा हा हेतू विचार खूप चांगला आहे, त्यामुळे परमेश्वर करो किंवा श्रोत्यांचे आमच्या सगळ्या शुभेच्छा आहेत, तुमची ही इच्छा पूर्ण होईल असं म्हणायला हरकत नाही. आता एक शेवटचा प्रश्न की तुम्ही जे काही आयुष्यात अनुभवलं, जे काही चढ उतार बघितले, बरे वाईट प्रसंग बघितले, इतक्या वेगवेगळ्या गोष्टी केल्या, तर त्या सगळ्या अनुभवावरून श्रोत्यांना मित्रत्वाचा सल्ला काय द्याल?
1: हा, मित्रत्वाचा सल्ला एवढाच देईन की तुम्ही सगळ्यांशी चांगलं वागा आणि स्वतःवर पहिला विश्वास ठेवा. त्याशिवाय तुम्ही समोरच्यावर विश्वास ठेवू शकत नाही. तुमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास असला पाहिजे. त्याच्यासमोर समोरच्यावर विश्वास ठेवा आणि सगळ्यांशी आनंदाने हसत खेळत राहा. अडचणी ह्या सगळ्यांनाच येतात. अडचणी कुणालाच चुकलेल्या नाहीत. या जगात कोणीही राम नाही आहे. चुका ह्या होतातच. माझ्याकडनंही 100 चुका होतात. पण म्हणजे असं नाही की मी रडत खुडत राहावं. माणसानं हसत खेळत राहावं, आनंदी राहावं आणि सगळ्यांशी आनंदानं हसत खेळत राहावं, बस एवढंच.
0: नक्कीच, खरंच खूप महत्वाचं आहे. तर सर, तुम्ही आज इथं आलात, तुमचे हे छान अनुभव आमच्याशी शेअर केलेत म्हणू किंवा सांगितलेत, सविस्तर ही तुमची जीवन कहाणी आम्हाला सांगितलीत, वेळ दिलात, त्याबद्दल श्रोत्यांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं मी तुमचे आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: श्रोते हो, आत्ताचा पण महेश टोपले यांचा जीवनप्रवास जाणून घेतला. आजच्या माझे जीवन गाणी या कार्यक्रमात मी अमृता खानोलकर आता आपल्या सर्वांचा इथेच निरोप घेतीये. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.

माझे जीवन गाणे हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत, FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

जयवंत कुलकर्णी आणि सहकाऱ्यांच्या आवाजात ही रचना आताच आपण ऐकलीत. एफएम बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे ठीक 11 वाजले आहेत.

0: गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. कार्यक्रमात सुरुवातीला आनंद या चित्रपटासाठी मुकेश यांचा आवाज, गुलजार यांची रचना, सलील चौधरी यांचं संगीत.
1: मैंने

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून एफएम बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन एआयआर ॲपवर. कार्यक्रमात आता त्रिशूल या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांचा आवाज, साहिर लुधियानवी यांची गीतरचना, खय्याम यांचं संगीत.

कार्यक्रमात आता अभिमान या चित्रपटासाठी किशोर कुमार यांचा आवाज, मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना, एस डी बर्मन यांचं संगीत.

0: गाना सुन ले
1: सारे गामा वन टू थ्री फोर
0: सारे गामा मा सारे गंगा सारे मा मंगा रे सा सारे गामा मा सारे गंगा सारे मा मंगा रे सा मंगा रे सा मंगा रे सा मंगा रे सा मंगा रे
2: किशोर कुमार आणि मोहम्मद रफी यांचा आवाज, आनंद बक्षी यांची गीतरचना, एस डी बर्मन यांची संगीतरचना, चुपके चुपके या चित्रपटासाठी आत्ताच आपण ऐकलेत. गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये आता डॉन या चित्रपटासाठी किशोर कुमार यांचा आवाज, अंजान यांची गीतरचना, कल्याणजी आनंदजी यांची संगीतरचना.
3: अरे भंग का रंग जमा हो चकाचक फिर लो पान चबाए आहा

0: गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 11:27 झालेले आहेत आणि कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत नमक हलाल या चित्रपटासाठी किशोर कुमार आणि सहकाऱ्यांचा आवाज, अंजान यांची गीतरचना, बप्पी लहरी यांचं संगीत.
1: धन्यवाद.

गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये आता शर्मिली या चित्रपटासाठी किशोर कुमार यांचा आवाज, नीरज यांची गीतरचना आणि एस डी बर्मन यांचं संगीत.

0: लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांचा आवाज अभिनेत्री या चित्रपटासाठी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांची संगीत रचना.
1: हसो मत बोलो.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता शराबी या चित्रपटासाठी किशोर कुमार आणि आशा भोसले यांचा आवाज, अंजानी यांची गीतरचना, बप्पी लहरी यांचं संगीत.

शान या चित्रपटासाठी मोहम्मद रफी, किशोर कुमार, आशा भोसले, उषा मंगेशकर यांच्या आवाजात आनंद बक्षी यांची गीतरचना, आर डी बर्मन यांचं संगीत.

श्रोते हो शान या चित्रपटातल्या गीतरचनेबरोबरच आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. ठीक 12 वाजता मैत्रिणींसाठी कार्यक्रम वनिता मंडळ. दरम्यान आजच्या या प्रसारणामध्ये मी अनुजा तापसकर आपला निरोप घेते. नमस्कार.

श्रोते हो आणि मैत्रिणींनो नमस्कार. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. वनिता मंडळाच्या आजच्या कार्यक्रमात सर्वात प्रथम आपण ऐकणार आहोत गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने FM गोल्ड वाहिनीवर यापूर्वी प्रसारित झालेली सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांची रश्मी वारंग यांनी घेतलेली मुलाखत. या मुलाखतीचा पहिला भाग काल आपण ऐकला. आज ऐकूया या मुलाखतीचा दुसरा भाग.

0: अनेक अशी गीतं आपल्याकडनं आपण इतकी सुंदर, अगदी म्हणजे उंबरठ्यामधली ती गझल जर असेल तर खरं बघायला गेलं तर आपल्याकडे संथ गाण्यांना फारसा श्रोतावर्ग नाही असं आपण म्हणतो, पण त्या गीताची सुद्धा फरमाईश आमच्याकडे अनेकदा
1: होती. याचं कारण काय आहे की सुरेश भटांनी इतकं सुंदर लिहिलंय की स्मिता पाटीलचं जे कॅरेक्टर आहे ते राहतं घर चांगलं सधन घर सोडून ती सोशल वर्कसाठी एक अनाथ महिलाश्रम चालवण्यासाठी संचालिका म्हणून जाते. तर हा जो तिचा प्रवास आहे तो फक्त फिजिकल प्रवास नाही तो मानसिक प्रवास आहे. तिची तिचं जी मानसिक उभारी आहे तिला तिथल्या काहीतरी सिद्ध करायचं आहे, त्यामुळे ते गाणं तसं लिहिलं भट साहेबांनी आणि त्यामुळे ते गाणं म्हणजे त्या सिच्युएशनला धरून लिहिलं असल्यामुळे ते खूप परिणामकारक होतं.
0: नक्कीच, इतक्या विविध संगीतकारांकडे गाणं गात असताना त्या प्रत्येक संगीतकाराची एक स्वतःची शैली असते जी गायक म्हणून तुम्हालाही समृद्ध करते आणि अनेक गोष्टी शिकवते, तर अशा विविध संगीतकारांकडनं तुम्हाला काय शिकायला मिळालं?
1: खूप मोठा प्रश्न आहे म्हणजे खरं की जसं मी सांगितलं की चंदावरकरांमुळे एक दृष्टी बदलली गाण्याची, तसं सुधीर फडके गजानन वाटवे या दोघांकडनं म्हणजे उच्चारण कसं करावं. आधी मी एक सांगतो की उच्चारणातल्या माझ्या पहिल्या गुरु म्हणजे सुहासिनी मुळगावकर. मी दूरदर्शनला असताना संस्कृत साहित्यावरती अमृत मंथन नावाचा एक कार्यक्रम व्हायचा, म्हणजे

0: कालिदासाचं वाङ्मय, भासाचं वाङ्मय किंवा असे काही जुने संस्कृत लेखक आहेत, साहित्यकार आहेत, नाटककार आहेत, त्यांच्या साहित्यावरती चर्चा व्हायची आणि ती चर्चा करण्यासाठी मेपूर हेगे, वसंत बापट, वसुंधरा पेंडसे नाईक असे दर्दी अभ्यास असलेले लोक यायचे आणि त्यांच्या गद्य चर्चा व्हायच्या. तर सुहासिनी मुळगावकर यांना त्या एस्थेटिकली सगळा विचार करायचा, फक्त गद्य नाटकावरती बोलायचंय, मेघदूतावरती बोलायचं आणि फक्त गद्य काहीतरी ऐकवायचं हे बरोबर नाही. त्यामुळे त्या काय करायच्या, त्या साहित्यातल्या काही श्लोक घ्यायच्या आणि त्याला त्या कंपोज करायच्या आणि त्याच्याप्रमाणे ग्राफिक्स डिपार्टमेंटला त्याच्यावर स्केचेस काढायला सांगायच्या.
1: अच्छा.
0: आणि त्या ते दोन कॅप्शन स्टँडवरती ठेवून मेघदूताचा प्रवास, एक कॅप्शन एक चित्र यायचं, मग दुसरं चित्र यायचं, मग तिसरं चित्र यायचं, असा ते दाखवायचे आणि त्याच्यावरती श्लोक गाणारे मी होतो. तर त्या अमृतमंथनच्या त्या 7 वर्षाच्या काळामध्ये जे काही त्याचे कार्यक्रम झाले, जवळजवळ 125-150 तरी श्लोक मी गायलो असेन.
1: क्या बात है.
0: पण त्या काळामध्ये उच्चारणाचं शुद्धता, संस्कृत श्लोक असल्यामुळे, स्वतः सुहासिनी मुळगावकर या संस्कृत एमए आणि त्यांचे वडील हे एक शंकरशेठ स्कॉलर, त्यामुळे त्यांच्या घरामध्ये संस्कृत अक्षरशः कदाचित संस्कृतमध्ये बोलतही असतील. तर त्या मला सांगायची, रवी एवढं दीर्घ नाही म्हणायचा, हा असं इतका लांबवू नकोस, दीर्घ इतकं कमी करू नकोस, किंवा काय संधी असा फोडायचा, अनुस्वाराचं उच्चारण कसं करायचं, त्याचं व्याकरणातलं नियम आहे की कसं उच्चारण करावं अनुस्वाराचं, अशा कित्येक गोष्टी माझ्याकडनं करून घेतल्या. आता दूरदर्शनवरती सुद्धा योगाचा जो कार्यक्रम होता, वपु कृषतम वदने प्रसन्नता नाडी विशुद्धी वगैरे, तो त्यांनी माझ्याकडनं गाऊन घेतला होता आणि तो सदाशिव निंबाळकरांचा एक कार्यक्रम होत असे दूरदर्शनवरती योगावरती, त्या कार्यक्रमामध्ये टायटलचा श्लोक मी गायलो होतो. त्यावेळे काय होतं, मी दूरदर्शनवरती रेकॉर्डिस्ट होतो आणि त्यावेळे प्रत्येक कार्यक्रमासाठी खूप तुटपुंज बजेट असायचं, म्हणजे त्याच्यात आर्थिक काही कुचंबणा नव्हती आणि मला गायला मिळालं आणि त्याच्यामुळे माझं खूप फायदा झाला. माझं उच्चारण शुद्ध झालं आणि इतकं शुद्ध की मी जेव्हा नंतर स्टुडिओमध्ये काही कंपन्या संस्कृत स्तोत्र वगैरे गाऊन घ्यायचे, त्यावेळे मला बोललं जायचं आणि त्यावेळे संस्कृत उच्चारणासाठी कोणी सुपरवायझर म्हणून यायचे, ज्याच्यामध्ये सेगा देसाई होते, भाईशंकर पुरोहित होते किंवा ब्रह्मशंकर व्यास म्हणून होते, ते संस्कृत पंडित होते. ती लोक जेव्हा मला बघायची ते म्हणायचे, अरे हमी क्यों बोलाया, या अच्छा गाते. तर असं हळूहळू त्याच्यामध्ये प्रभुत्व मिळत गेलं. त्यातलं जे व्याकरण आहे ते मी शिकलो होतो बाईंकडनं, बेसिक शिकलो होतो आणि त्या माझ्या संस्कृत मधला पहिला गुरु
1: निश्चितच.
0: आणि त्याच्यानंतर मग
1: संगीतकार
0: सुधीर फडके, गजानन वाटव यांचं उच्चारण अतिशय स्वच्छ आणि छान, काही गोष्टी म्हणजे ही वरचा अनुसार पण कळायचा वाटव्यांचा, असं त्यांच्या गाण्यामध्ये. कधी कधी कुठे न भेटणार, कधी न काही बोलण, ही वरचा अनुसार पण तुम्हाला ऐकायला येतो त्यांच्या गाण्यातला. तर ते जे शुद्ध उच्चारण आहे त्याच्यामुळे काय होतं, तुम्ही जेवढे शुद्ध गाल म्हणजे उच्चारण त्याचे ह्रस्व दीर्घ पाळाल तेवढा तो ऐकणाऱ्याच्या कानातनं हृदयामध्ये पोचतो, कारण तो व्यवस्थित बोलला गेलेला असतो.
1: बरोबर, अगदी.
0: आणि त्यामुळे त्याचा परिणाम चांगला होतो. म्हणजे आपल्याला सुधीर फडके आणि गजानन वाटव एवढे पॉप्युलर का, गजानन वाटव स्वतः म्हणायचे की मी कविता गायक, मी कविता गायन करतो, भावगीत गायन हा नंतर शब्द आला. तर ते कविता का एवढे प्रभावी गायचे, कारण कविता पोचवायचे आणि पोचवायचे म्हणजे त्यांचं उच्चारण खूप छान
1: होतं,
0: शुद्ध होतं. तसंच बाबूजींचं आहे, शुद्ध उच्चारण आहे, त्यामुळे त्यांनी गायलेलं खूप असं पोचतं पटकन.
1: बरोबर. हृदयनाथ मंगेशकर त्यांच्या बरोबरच्या अनुभवाविषयी.
0: स्वतः हृदयनाथ मंगेशकर प्रतिम गायक आहेत. म्हणजे मी त्यांना एकदा विचारलं पण होतं की तुम्ही का गायला नाहीत फार चित्रपटामध्ये, त्यावेळी त्यांनी मला असं सांगितलं होतं की जो आवाज लागतो प्लेबॅक सिंगरला तसा माझा आवाज नाहीये. म्हणजे जो कुठल्या तरी हिरोला मॅच होतो किंवा असं जरा थोडासा भारदस्तपणा लागतो, असं काहीतरी स्टँड आउट होणार, तसा माझा आवाज नसल्यामुळे मी जास्त गायलो नाही. म्हणजे कुठेतरी त्यांनी गायक म्हणून त्यांच्या स्वतःवरती अन्याय केला असं मला वाटतं, पण अप्रतिम ते स्वतः अमेरिका साहेबांकडे शिकलेले आहेत, अतिशय तयार गायक. म्हणजे ते जी काय चाल असेल त्यांची, अवघड चाल, ती स्वतः अतिशय सहजपणे गाऊन दाखवायचे की हे असं पाहिजे.
1: अच्छा.
0: आणि ते गाणं खूप चॅलेंजिंग असायचं, त्यांचं समाधान होईल.

0: असं तुम्ही गायला पाहिजे. म्हणजे ती एक परीक्षाच असायची. म्हणजे ज्या परीक्षेला मी जयत्री जयच्या निमित्ताने तोंड दिलं की पहिलंच गाणं मी आणि चंद्रकांत काळे आम्ही घाशराममध्ये दोघंही गायचो, तर आम्हाला कोरस सिंगर म्हणून आम्ही दोघंच होतो आणि आमच्या पुढे 5 फुटावरती लताबाई गात होत्या. मी रातटाकली इथे फिरोज शाह मेहता रोडला एचएमईचा स्टुडिओ आहे त्याच्यात. तर अक्षरशः प्राण कंठाशी आले होते की आपण, आणि त्यावेळी कसं मी साऊंड रेकॉर्डिंग शिकल्यामुळे मला याची जाणीव होती की आम्ही जर चुकलो तर लता मंगेशकरांना परत गायला लागेल. आम्ही जर 10 वेळा चुकलो तर त्यांना 10 वेळा गायला लागेल. त्यामुळे न चुकता गाणं हे एक टेन्शन होतं. लताबाईंना त्यांच्या बरोबर गायचं आहे आणि ते हृदयनाथ मंगेशकरांची चाल आहे आणि उषा मंगेशकर निर्माते आहेत, या सगळ्यांना ते आवडलं पाहिजे. म्हणजे ही पण एक परीक्षा होती, त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीचं टेन्शन होतं. पण समोर निभावून गेलं. म्हणजे आम्ही गायलो आणि चक्क दीदी असं म्हणाला की मी अनेक दिवसांनी इतका सुरेल कोरस ऐकला. तर म्हटलं ही पावती म्हणजे काय, आम्हाला फिल्मफेअर मिळाल्यासारखंच आहे.
1: त्याच चित्रपटातलं आजची पिढी सुद्धा ज्या गाण्याबरोबर अगदी छान स्वतःला जोडून घेते ते म्हणजे आम्ही ठाकर ठाकर. आणि ते गाणं म्हणत असताना त्यातलं जे या पिकल्या शेतावर तुमचा जो आवाज लागलाय सर, थोडंसं अगदी ऐकायला आवडेल.
0: या पिकल्या शेतावर

0: तर ह्या एवढा सगळा समृद्ध प्रवासामध्ये असं गाणं एखादं आठवतंय की ज्या गाण्याने परीक्षा पाहिली तुमची, की अरे बापरे हे गायचंय, किंवा ते गात असताना कसून अभ्यास करावा लागला?
1: अशी खूप गाणी आहेत आणि याच श्रेय मी देतो माझा मित्र आणि संगीतकार आनंद मोडक. त्याला माझी लिमिटेशन्स माहिती असल्यामुळे ती लिमिटेशन तो थोडी स्ट्रेच करायचा, हे तू गाऊ शकशील, हे तू गाऊ शकशील असं. आणि त्यांनी म्हणजे जवळजवळ 48 चित्रपटांना म्युझिक दिलं. त्याच्यामध्ये एक मला आधी प्रकर्षाने जाणवतंय, म्हणजे मला स्वतःला कळलं नाही की हे मी कसं गाऊ. म्हणजे खैरलालजी हत्याकांड झालं, त्याच्यावरती राजदत्त एक फिल्म करणार होते. तर ते रेकॉर्डिंगच्या वेळेपर्यंत राजदत्त होते, पुढे काहीतरी निर्माते आणि त्यांचं काहीतरी मतभेद झाले, त्यामुळे राजदत्तांनी फिल्म केली नाही. पण ते राजदत्तांनी जी कथा सांगितली होती, जो प्रसंग सांगितला होता, त्याच्यावरती आनंद मोडकनी कंपोज केलेलं एक गाणं मला गायला त्यांनी सांगितलं. आणि मी ते गात असताना लक्षात आलं की एक माणूस शेतावरनं रात्री काम करून येतो आणि अंधारामध्ये तो अडखळतो, त्याच्या अडखळून पडायची वेळ येते, त्यावेळेला लक्षात येतं की त्याच्या बायकोचं शव पडलंय, तिला मारलंय, मग मुलाला मारलंय, मुलीला मारलंय, असं सगळं कुटुंब हत्या झालेली असते आणि हा एकटा विषण्णपणे शेवटी. तर त्याच्या भावना व्यक्त करणारं गाणं होतं. तर मला आनंदनी सांगितलं की हे गायचं नाहीये, हे त्याचं रुदन आहे. आता गाणं गायचं नाही, गाणं तर आहे, चाल पण आहे, पण हे रुदन पण वाटलं पाहिजे. आणि त्या माणसाचं जर त्याला काहीच कळत नाही कसं एक्सप्रेस करावं, ही सगळी असहायता जी ती दाखवायची होती. तर अशा पद्धतीचं गाणं समोर आल्यानंतर हे केवढा मोठा चॅलेंज असतो की आपण कसं व्यक्त करायचंय, ते गाणं खूप अवघड होतं. अशा पद्धतीचे म्हणजे ज्या गाण्यामध्ये कदाचित 2.5 सप्तकाची रेंज आहे असं गाणं तो कंपोज करून ठेवायचा, म्हणायचं गाशील तू, आणि तो माझ्यासाठी कायम काहीतरी पुढचा चॅलेंज निर्माण करायचा. एका दृष्टीने तो माझा गुरु आहे, मित्र आणि गुरु
0: नक्कीच.
1: कारण मला याच्या मागे सांगतो की सुधीर फडके म्हणायचे आणि आपल्या रेडिओ स्टेशन मध्ये काम करणारे यशवंत देव यांचे जेव्हा कंपोजिशन सुधीर फडके गायला गेले त्यावेळी ते विद्यार्थ्यासारखे बसायचे.
0: अच्छा.
1: आणि देवसाहेबांनी मला हे सांगितलं की मी बाबूजींना सांगितलं तुम्ही तुमच्या पद्धतीने गाते, म्हणजे नाही तुम्हाला कसं पाहिजे ते मला सांगा, तसा मी गायचा प्रयत्न करेन. तर त्या दृष्टीने आता हे जे मी ऐकल्यानंतर आपण त्याच्यातनं काहीतरी शिकतो की प्रत्येक म्युझिक डायरेक्टर हा तुमचा त्या गाण्यापुरता तरी गुरु
0: असतो.
1: त्यामुळे असं म्हणतात की मोहम्मद रफी साहेब तर एखादा माणूस पहिल्यांदा त्याचं कंपोजिशन ते गायचे त्यावेळी ते पैसेही घेत नसत.
0: अच्छा.
1: आता ही जी भावना आहे ही भावना त्यातनंच आलेली आहे की तुम्ही त्या माणसाला कुठेतरी ते गुरुपद देता आणि तुम्ही त्याच्याकडनं गाणं शिकता, त्याला पाहिजे तसं गाता. आता हे कुठेतरी आपण समर्पण जे आहे ते कुठेतरी अंगात पाहिजे. आणि मी गाऊ शकेन, तुम्ही किती अवघड द्या मी गायन असं नाही, त्यावेळी तुम्हाला खरोखर स्वतःला समर्पित व्हायला लागतं की त्या भावनेशी आणि त्या गाण्याशी त्या शब्दांशी, तर तो खरं प्लेबॅक सिंगर.
0: नक्कीच. सहगायकांनी तुम्हाला काय दिलं किंवा त्यांच्या बरोबर, म्हणजे तुम्ही चंद्रकांत काळेंचा उल्लेख केला किंवा इतर अशी अनेक द्वंद्वगीतं आपण गायलात, तर त्यांच्याकडनं पण बरंच काय काय शिकायला मिळालं असेल.

0: त्या अनुभवाबद्दल अगदी थोडक्यात.
1: सहगायकाच्या आता ज्याला आपण कनु घोष म्हणा यांचे जे क्वायर्स असतात ना, त्याच्यात कसं होतं की ते हार्मोनी पद्धतीने म्हणजे एक एक पार्ट गात असतो, दुसरा दुसऱ्या सुरातला पार्ट गात असतो, त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त सुरात राहायला लागतं. तर तशा पद्धतीचं फार कमी मी गायलो. आता एक बाबूजींचं आठवतंय 12 ज्योतिर्लिंगांचं गाणं होतं, ते आम्ही 6 जण गायलो होतो. तर त्याच्यामध्ये मग आम्हाला दुसऱ्याचं, कारण ते कसं लाईव्ह रेकॉर्डिंग होतं,
0: अच्छा,
1: त्यामुळे 12 ज्योतिर्लिंगातली 6 ज्योतिर्लिंग एकदा झाली आणि त्याच्या पुढची 6 ज्योतिर्लिंग नंतर झाली. तर त्यामुळे आम्हाला आमच्या कडव्यावरतीच फक्त कॉन्सन्ट्रेट करायला लागायचं.
0: बाकीचे काय गातात ते,
1: बाकीचे काय करतात ते ऐकलं तरी सुद्धा त्रास व्हायचा. तर अशा गोष्टींमुळे सहगायकाकडनं प्रत्येक वेळेस शिकायला मिळत असं नाही.
0: बरोबर.
1: तर तुम्हाला कधी कधी ते न ऐकताही तुमच्या गाण्यावरती किंवा तुमच्या चालीवरती कॉन्सन्ट्रेट करायला लागायचं.
0: बरोबर. या सगळ्या प्रवासामध्ये तुम्ही जुन्या अनेक संगीतकारांबरोबर, गायकांबरोबर गायलात आणि आता अगदी नवीन पिढीच्या गायकांबरोबर पण तितकंच तुम्ही छान जुळवून घेतलंय. हा जुनं ते नवं हा जो काही बदल आहे तो तुमच्या नजरेतनं तुम्हाला कसा दिसतो?
1: माझ्या नजरेतनं म्हणजे म्हणाल तर एका दृष्टीने आपण काहीतरी हरवतोय. म्हणजे असं की आपण जेव्हा लाईव्ह रेकॉर्डिंग करतो, आता समजा लता मंगेशकर एक लोरी गातात आणि एक साधारण 8-10 म्युझिशियन्स आहेत ज्याच्यामध्ये बासरी आहे, ज्याच्यामध्ये संतूर आहे, आणि त्या एक अंगाई गीत गातात. आता ज्या तेव्हा लाईव्ह गात असतात आणि लाईव्ह वाजत असतात म्युझिशियन किंवा त्याला हमिंग आहे कोरसचं, तर त्या सगळ्यांच्या हेडफोनमध्ये लताबाईंचं अंगाई गीत येत असतं. तो मूड निर्माण करत असतं. आणि मी एका वेगळ्या वाक्यरचनेत हे असं सांगेन, तो ओके टेकेस तोपर्यंत 5 मिनिटाचा ओके टेक झाला तर ते 5 मिनिटं सगळे म्युझिशियन ते गाणं जगत असतात. दुसरे ते काही करत नाहीत.
0: बरोबर.
1: व्हॉट्सअप नाही, फेसबुक नाही, काय नाही, दुसरा विचार नाही, आमका आला तमका आला, कोण काय बोललं वगैरे. तुमचं नोटेशन, ते गाणं, गाण्याचा मूड आणि लाईव्ह जो सिंगर असेल त्याचं तुमच्या कानामध्ये येत असतं. आता जो बासरी वाजवतो त्याच्या कानामध्ये माझा आवाज जातो. मी समजा अमित ठाकरे गात असेल तर त्याचं वाजवणंच बदलतं. आता लता मंगेशकरांची कल्पना करायला, लता मंगेशकरांचा आवाज अंगाई गीता तुमच्या कानात येतोय आणि तुम्हाला बासरी वाजवायची, तर तो जो पीस असतो तो इतर गाण्यात तोच नोटेशन असेल ते वेगळं वाजतं आणि अंगाई गीतामध्ये वेगळं वाजतं. तबलेवाल्याचा चाटी वेगळी वाजेल, कुठल्या इन्स्ट्रुमेंटची व्हायोलिनचं त्याचं आंदोलन वेगळी वाजतील. ते गाणं ते 5 मिनिटं जगलं जातं. ही गोष्ट आत्ताच्या म्युझिकमध्ये नाहीये. आत्ता काय होतं की 250 ट्रॅक असतात कॉम्प्युटरवरती. जो खंजिरा वाजवतो, चिपळ्या वाजवतो, तो एकटा येऊन तेवढं डब करून जातो. जो तबलेवाला असतो तो फक्त 2 आवर्तन वाजवतो, बाकी कॉपी पेस्टिंग. तो गाणं जगत नाही.
0: बरोबर.
1: आणि गाणारा असतो तो सुद्धा काय म्हणतो की मला ध्रुवपद सांगा आधी, सगळं गाणं शिकवू नका. ध्रुवपद, हा आता आम्हाला ध्रुवपद लक्षात आलं, आपण आधी ध्रुवपद डब करूयात. म्हणजे तुकड्या तुकड्यात गाणं,
0: तुकड्यातलं गाणं,
1: आणि एकसंध गाणं होत नाही आणि त्याचा मग त्यामुळे तो परिणाम साधत नाही. जुनी गाणी जी एकत्र झाली ती वेगळीच ऐकायला येतात. आणि नवीन गाणी जी आहेत, म्हणजे मी रेकॉर्डिंग म्हणून सांगतो की नवीन गाण्यामध्ये आता मी जेव्हा स्टुडिओत गायला जातो सध्या, त्यावेळी मला चाल पण माहिती नसते.
0: अच्छा. तिथं गेल्यावर
1: गाणं लग्नातलं गाणं आहे का, पिकनिकचं गाणं आहे का, कोणीतरी निधन झालंय म्हणून ते गाणं आहे, मला माहिती नसतं. मग स्टुडिओत गेल्यानंतर मला शब्द आणि हे मिळतात. मग मला सगळं गाणं आत्मसात करायची जरूरच नसते. साधी गोष्ट म्हणजे पूर्वीचे संगीतकार जेव्हा होते ना, त्यातला एक म्हणजे खय्यामजींचा मी तुम्हाला सांगतो. खय्यामजींकडे मी माझं आणि कविता कृष्णमूर्तींचं गाणं होतं, तर मला बोलवलं त्यांनी. मी जेव्हा गेलो त्यावेळी त्यांनी स्वतः दार उघडलं. त्यांनी मला सांगितलं की हे गाणं लिहून घे.
0: अच्छा.
1: नक्षलालपुरींनी लिहिलं होतं, ते त्यांचे कवी होते, त्यांचा कागद ठेवला. मी लिहिलं त्या गाण्याची पहिली ओळख ती होती माझी. मी माझ्या हस्ताक्षरात लिहिलं. त्याच्यानंतर मग त्यांनी मला पहिली ओळ सांगितली, मी गायलो. ते म्हणले नाही असं नाही असं. मग दुसरी ओळ रिपेअर करत करत करत पहिला अंतरा झाला. म्हणले गा आता असताही गा, असताही गा, परत पहिला अंतरा गा. मग अशी रिहर्सल झाल्यानंतर ते म्हणले, मला असं वाटलं की एवढं झाल्यानंतर हल्लीच्या काळामध्ये स्टुडिओचा पत्ता देतात ते, की आता या इकडे या. मी त्यांना विचारलं की दादा काय करायचं, नाही कला जाणं. म्हणलं का, म्हणजे येई. तर मला कळलं की हे जुन्या पिढीतले असल्यामुळे जास्त रिहर्सल वरती भर देणारे आहेत.
0: बरोबर.
1: मग मी घरी गेलो, दुसऱ्या दिवशी गेलो, त्यावेळे त्यांच्या पत्नीने दार उघडलं. ते म्हणले की दादा आतमध्ये बसले तुम्ही जा. मी गेलो आतमध्ये, ते त्याच गाण्याचा विचार करत बसले होते.
0: अच्छा।

0: आणि त्या दिवशी त्यांनी मला सांगितलं की ही ओळ आपण रिपीट करत होतो ही रिपीट नाही करायची आणि ही ओळ जरा मीटरमध्ये मला त्रास देते त्यामुळे मी नक्षीजींना सांगतो की वेगळी लिहून द्या. आता मी हे सगळं बारकाईने बघत होतो की ते किती गाण्यावरती विचार करतात.
1: बरोबर.
0: त्याचा रात्री विचार केला असेल, सकाळी उठून परत त्यांनी विचार केला असेल, त्याच्यानंतर मग मला शिकवलं. मग अशा तीन रिहर्सल झाल्यानंतर मग कविताच्या वेगळ्या झाल्या, मग आमच्या टुगेदर रिहर्सल झाल्या विथ म्युझिशियन्स आणि मग त्याचं रेकॉर्डिंग झालं. तर जे गाणं मूर्ण असतं ना, म्हणजे गायकाच्या मनामध्ये आणि गळ्यामध्ये ते उतरलं पाहिजे, त्याचबरोबर ते संगीतकार आणि अरेंजर वगैरे सगळ्यांनी ते आत्मसात केलं पाहिजे, त्याचा मूड, त्याच्या भावना, आणि मग त्याचं रेकॉर्डिंग जेव्हा होतं त्यावेळी ते वेगळ्याच एक्सप्रेशननी बाहेर येतं, ज्या हवं त्या एक्सप्रेशननी, म्हणजे त्या भावनेतून ते बाहेर पडतं, असं जुन्या गाण्यात होत असे.
1: बरोबर. आणि हा इतका सुंदर बदल किंवा अशा पद्धतीचा जो काही बदल आहे झालेला हा प्रवास सगळा तुम्ही इतक्या बारकाईने नमूदही केलेला आहे,
0: कारण मी
1: रेकॉर्डिस्ट असण्याचा
0: त्याचा मला फायदा होतो की आपण कुठे काय गमवतोय.
1: बरोबर.
0: आता ही सुद्धा नवीन जी टेक्निक आहे, म्हणजे याच्यामध्ये अनेक ट्रॅक आहेत, तर ते त्याच्यासाठी वेगळे 10-15 एन्क्लोजर्स करायचे, सगळ्या लोकांना बोलवायचं, सगळ्यांना सेपरेट रेकॉर्ड करायचं, पण घटना एका दिवशी एका वेळेला झाली पाहिजे 5 मिनिटात. एका वेळेला ते 5 मिनिटात सगळं रेकॉर्ड, म्हणजे होमोजिनिटी आहे ती एका वेळची पाहिजे. मग ट्रॅक वेगळे असू देत, प्रत्येकाचा ट्रॅक वेगळा असू देत, मग मिक्सिंग करतात ते त्यामुळे त्याच्यामध्ये काही फार तोटा होणार नाही.
1: बरोबर.
0: पण तुम्ही वेगळे वेगळे बोलवता, वेगळे वेगळे रेकॉर्ड करता, कॉपी पेस्ट करता, त्याच्यातनं ट्रॅक बनवता, मग त्याच्यात कृत्रिमपणा येणार.
1: बरोबर.
0: आणि तो इनेव्हिटेबल, म्हणजे त्याला आपण टाळू शकत नाही.
1: नक्कीच नक्कीच.

0: एक वेगळी सफर घडवणारे आम्हाला ऐकता आले. आणि या सगळ्या प्रवासामध्ये तुम्ही सुद्धा ज्यांनी तुम्हाला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष गुरु म्हणून मार्गदर्शन केलं त्यांच्याबद्दल बोलात. गुरु पौर्णिमेबद्दलच्या तुमच्या भावना अगदी थोडक्यात व्यक्त करायच्या झाल्या तर काय सांगाल?
1: मी गुरु पौर्णिमेनिमित्त पहिला श्लोक जो गायलो, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा, याच त्या भावना आहेत की गुरु हा देवापेक्षाही मोठा मानला जातो. तर ते अगदी योग्य आहे. म्हणजे माणूस घडतो तो कोणतरी मार्गदर्शक कोणतरी गुरु असावाच प्रत्येकाला आणि योग्य असावा. म्हणजे वाट वाकडी तिकडे आहे पण ती सरळ पद्धतीने तुम्हाला त्या दिशेकडे नेणारा असावा. असे सुदैवाने माझ्या आयुष्यात मला खूप चांगले गुरु मिळाले. माझे वडील भास्कर चंदावरकर आहेत, बृहदनाथ मंगेशकर आहेत आणि ही सगळी मंडळी म्हणजे नाटकातले सुद्धा. आता जब्बार पटेल माझ्या नाटकातले गुरु. स्टेजवरती कसं काम करावं, आता साधी गोष्ट असते म्हणजे नटानी आता स्टेजवरती उभं राहिल्यानंतर कुठे बघायचं. आता तो फक्त सहकलाकारांकडे बघितलं, लोकांशी संवाद होणार नाही, मग ते कुठे बघायचं असतं.
0: किती बारीक गोष्टी,
1: किती बारीक गोष्टी आहेत. त्यांनी सांगितलं की दोन रंगांच्या मध्ये बघायचं.
0: अच्छा.
1: म्हणजे कोणाकडे एकाकडे
0: बघतोय असंही नाही.
1: तर ते जे आहे म्हणजे जेव्हा एखादा सूत्रधार असेल आणि तो लोकांना सांगतोय तो त्यावेळे तो इंडिव्हिज्युअल एखाद्या प्रेक्षकाकडे बघून बोलू शकतो. म्हणजे आता पु ल देशपांडेंचं किंवा लेकुरी उदंड झाली आहे याच्यामध्ये पहिलं जे प्रास्ताविक आहे ते सगळं तसं आहे की ते प्रेक्षकांना ऍड्रेस केलेलं आहे त्यामुळे प्रेक्षकांशी संवाद साधलेला आहे. पण आता नटांशी बोलता बोलता तुम्ही जे प्रेक्षकांना त्या भावना पोचवता तर ते कुठे बघायचं. अशा ज्या गोष्टी आहेत किंवा त्या लाईट घेणे स्टेजवरती, कुठल्या पोझिशनला तुम्ही तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती लाईट आला तर तुम्ही दिसणार लोकांना. तर इतक्या साध्या साध्या गोष्टी आहेत. ते शिकवणारे गुरु अजून वेगळे.
0: निश्चितच.
1: माझे साऊंड रेकॉर्डिंग मधले गुरु एस बी ठकार म्हणून होते. त्यांनी म्युझिक कसं रेकॉर्ड करावं. आता हा स्टुडिओ आहे समजा, सतार वाद्य आहे, ते सतार वाद्य तुम्ही कोपऱ्यात वाजवलं त्या सतारीसला कोपऱ्यात बसवलं तर त्याचा आवाज वेगळा येईल.
0: अच्छा.
1: त्याला जर मध्ये बसवलं तर त्याचा आवाज वेगळा येईल. त्याला जर पार्टिशन घातले त्याचा आवाज वेगळा येईल. आणि अशा पद्धतीने आम्हाला म्युझिक रेकॉर्डिंग शिकवलं त्यांनी. तर ह्या गोष्टी शिकवणारे गुरु होते म्हणून प्रवास इथपर्यंत आला, नाही तर मध्येच भरकटला असता.
0: निश्चितच. आकाशवाणीच्या या वास्तूमध्ये या सगळ्या आठवणींना उजाळा देत असताना एक अगदी खास आठवण तुमच्या संग्रहात आहे, गदी माडगुळकर यांच्याशी जोडलेली, ती ऐकायला आम्हाला आवडेल.
1: कसं आहे, मुंबईमध्ये लहान मुलांसाठी गंमत जम्मत हा कार्यक्रम व्हायचा आकाशवाणी ब, तसं पुणे केंद्रावरती बालोद्यान नावाचा कार्यक्रम व्हायचा.
0: अच्छा.
1: आणि त्याचं संचालन करायचे गोपीनाथ तळवळकर, सई परांजपे, ते नाना ताई आणि हरबा म्हणून कॅरेक्टर असायचं. म्हणजे ते नेहमीनाथ उपाध्याय, तर ते म्हणजे कुठेतरी नकला कर आवाज काढ असे वगैरे, ते पात्र पण लहान मुलांना खूप आवडायचं हरबा. तर बालोद्यान कार्यक्रम खूप पॉप्युलर होता त्यावेळेस आणि खूप आवडीनं ऐकला जायचा. त्या बालोद्यान कार्यक्रमाला काही 25 वर्ष झाली होती किंवा 30 वर्ष झाली होती असं काहीतरी ऑकेजन होता. त्यानिमित्ताने एक गौरव कार्यक्रम होता, म्हणजे त्याचं कौतुक करण्याचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाचा. तर त्याच्यात जुन्या बालोद्यानमध्ये काम केलेल्यांनी काही कोणी नाट्यछटा कोणी काही अमकं कोणी स्वगत वगैरे बोलून दाखवली. गोपीनाथ तळवळकरांनी काही आठवणी सांगितल्या मुलांच्या की या गमती जमती अशा घडल्या. सई परांजपेंनी पण काही गमती जमती सांगितलंय की आतापर्यंत काही लक्षात राहणाऱ्या लहान मुलांच्या खोड्या म्हणा किंवा काही. आणि मग हरबांनी पण काही त्यांचे आवाज काढायचे अनेक प्राण्यांचे किंवा असे काही त्यांचे नकलांचे नेहमी करायचे, ते मुलांना आवडायचं, ते त्यांनी करून दाखवलं. आणि या सगळ्या समारंभाचे अध्यक्ष होते गदी माडगुळकर.
0: अच्छा.
1: आणि जेव्हा त्यांच्या अध्यक्षीय भाषणाची वेळ आली त्यावेळी त्यांनी एक दीर्घ काव्य वाचून दाखवलं.
0: अच्छा.
1: त्यांनी ते चालू असताना हे सगळ्या गोष्टी लिहिल्या
0: कार्यक्रमामध्ये.
1: हो. आणि ह्या मीटरमध्ये लिहिल्या आणि ती कविता वाचून दाखवली. हे त्यांचं अध्यक्ष भाषण होतं आणि मी याचा प्रत्यक्ष दर्शी आहे. मी स्वतः त्या हॉलमध्ये बसलेलो होतो. त्यावेळेस बालोद्यानचं वय नव्हतं माझं, म्हणजे समजा 10 वर्षापर्यंत किंवा 12 वर्षापर्यंत समजा टीनेज असतोपर्यंत बालोद्यान मध्ये काम करू शकत असतील, तर त्यावेळे वय जास्त होतं. त्यामुळे ही खूप स्मरणात राहिलेली गोष्ट आहे. म्हणजे मध्ये मध्ये मी केव्हा तरी एकदा आपटे म्हणून तिथे काम करणारे होते, त्यांना विचारलं होतं की याचं काही रेकॉर्डिंग मिळेल.

0: का. कारण मला म्हणजे असं काहीतरी अद्भुत होत
1: आहे, अद्भुत आहे
0: की भाषण म्हणून तुम्ही कविता लिहिणार आणि हे कार्यक्रम चालू असताना त्या सगळ्याचा अंतर्भाव करायचे. नाना असं बोलले, ताई असं बोलल्या, अमका असं बोलले वगैरे, आणि त्या सगळ्याचा अध्यक्ष भाषणाचा समारोप करायचा वगैरे, हे सगळं कवितेत आणि ती कविता अध्यक्ष भाषण म्हणून वाचून दाखवायची. इतकं शीघ्र काव्य करणारा मी तरी माणूस बघितला नाहीये.
1: निश्चितच अतिशय संस्मरणीय अशी आठवण,
0: आणि ही माझी लहानपणची आकाशवाणीची आठवण आहे की मी अजूनपर्यंत विसरू शकत नाही.
1: वा, आपले रसिक सुद्धा बऱ्याचदा त्यांच्या प्रतिक्रियांमधन सुधारत असतात किंवा आपल्यामध्ये बदल घडवत असतात, तर अशी संस्मरणीय दाद श्रोत्यांची रसिकांची लक्षात राहिलेली
0: एक गोष्ट आठवते मला. म्हणजे मला नॉर्मली कोणी वाकून नमस्कार करायला आवडत नाही, ते एक माझ्यापेक्षा वयाने मोठे असलेले ग्रस्त वाकून नमस्कार मला केला, तर मी त्यांना म्हटलं असं करू नका, देवाच्या पाया पडा, माझ्या पडू नका. मी ते म्हटले मी तुम्हाला नमस्कार नाही केलेला, तुमच्यातल्या कलेला केलाय. तर असे चुका दाखवणारे फार भेटले नाहीत मला. कदाचित मी गायलेलं पटकन आवडलं असावं म्हणून फार चुका दाखवल्या नाहीत, पण बहुतेक वेळा म्हणजे प्रशंसाच केली आहे.
1: नक्कीच,
0: त्यामुळे कटु अनुभव कमी आहेत, गोड अनुभव जास्त आहेत.
1: आणि हेच फलित आहे असं म्हणूया या सांगीतिक सफरीचं. आजच्या ह्या आपल्या गप्पांमधनं आठवणींचा खजिना आमच्या हाती गवसलेला आहे. या सगळ्या आठवणी शब्दबद्ध कराव्याशा वाटलेल्या आहेत का किंवा तसा काही विचार आहे का?
0: तसा विचार आहे. आता माझी 75 उलटून गेली तर अनेक लोकांनी मला, माझ्या मित्रांनी सांगितलं की हे लिहून ठेव कुठेतरी, कारण असं करणारा महाराष्ट्रातला किंवा भारतातला मी एकटा असेन की तिन्ही क्षेत्र म्हणजे नाटक, गायन आणि तंत्रज्ञ म्हणून एकाच वेळे तिन्ही व्यवसाय करणारा आणि व्यावसायिक आणि तिन्हीमध्ये मला गव्हर्नमेंटचं पारितोषिक मिळालेत असा पण आनंदाचा ठेवा आहे. तो सगळा तू शब्दबद्ध का करत नाही असं माझ्या खूप मित्रांनी सांगितल्यानंतर मी पुस्तक लिहिलंय आणि म्हणजे पुस्तक कम्प्लीट झालंय, आता प्रिंटिंगला गेलंय, तर ते पुढच्या महिन्यामध्ये त्याचं प्रकाशन होईल. त्यामुळे ह्या आणि अशा अनेक आठवणी लोकांना ऐकायला मिळतील, वाचायला मिळतील.
1: अच्छा, आणि पुस्तकाचं नाव उत्सुकता आहे मला त्याच्याबद्दल.
0: पुस्तकाचं नाव कुणाच्या खांद्यावर.
1: अरे वा, खूप साऱ्या शुभेच्छा या पुस्तकासाठी सुद्धा.
0: धन्यवाद, धन्यवाद.
1: आज आपण इथे आवर्जून आलात आणि आकाशवाणीवरच्या प्रेमापोटी आलात, खूप छान वाटलं. ह्या सगळ्या गप्पांमधनं ना एक अख्खा मोठा सांगीतिक कालखंड आमच्या समोर उलगडला असं म्हणायला हरकत नाहीये. अगदी घाशीराम कोतवाल पासून ते उंबरठा सामना या सगळ्या चित्रपटांच्या आठवणींना उजाळा मिळाला. गुरुपौर्णिमेनिमित्त रंगलेला हा संवाद खऱ्या अर्थाने आम्हाला परिपूर्ण करून गेलेला आहे आणि त्यामुळे मनापासून आभार तुम्ही इथं आलात.
0: सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा.

श्रोते हो, सुप्रसिद्ध पार्श्वगायक रवींद्र साठे यांच्या रश्मी वारंग यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग आत्ताच आपण ऐकलात. आपल्या संगीताच्या कारकिर्दीतील अनेक रंजक अनुभव रवींद्रजींनी आज आपल्याला सांगितले. मैत्रिणींनो, बऱ्याच वेळा असं होतं की आयुष्यात पैसा महत्वाचा वाटू लागतो. अनेक गोष्टी त्यामुळेच अडतायत की काय असं वाटायला लागतं, आणि तो मिळवण्याच्या नादात आयुष्य जगणं, त्याचा आनंद घेणं कुठेतरी मागे पडू लागतं. याच विषयावर आधारित सुचित्रा साठे यांचं मनोगत पैसा की आनंद काय महत्वाचं आपण ऐकणार आहोत दिनेश अडावतकर यांच्या स्वरात.

फिरते रुपया भोवती दुनिया किंवा दाम करी काम किंवा सबसे बड़ा रुपया हा जगाचा नियमच आहे. प्रपंची पाहिजे सुवर्ण असं समर्थही म्हणतात. ज्याच्या हातात पैसा आहे त्याचाच शब्द झेलला जातो. त्याच्यापुढे सगळे जी जी करतात, त्याची सत्ता चालते, सगळं त्याच्या मनासारखं घडून येतं, त्याला घडवून आणता येतं. आणि म्हणून पैसा महत्वाचा आहेच, तो मिळवायलाच हवा, लक्ष्मीपूजन करायलाच हवं. खरं तर लहानपणापासून आपल्या मनावर बिंबवलं जातं की शाळेत चांगला अभ्यास करायचा, खूप शिकायचं म्हणजे लठ्ठ पगाराची नोकरी मिळते. पगार सगळा खर्च करून टाकायचा नाही, अंथरूण पाहून पाय पसरायचे, काटकसरीनं व्यवहार करायचा, थोडा पैसा भविष्यासाठी शिल्लक टाकायचा. म्हणजे आर्थिक नियोजन हे करायलाच हवं. आर्थिक सुरक्षितता असली की दडपण येत नाही, ताणतणाव चिंता काळज्या कमी होतात, मनस्वास्थ्य लाभतं आणि चेहरा आनंदाने उजळतो. पण मंडळी कधी कधी काय होतं तर पैसा मिळवण्याचा ध्यास हा हव्यासामध्ये बदलत जातो. म्हणजे त्याच्याशिवाय दुसरं काही सुचतच नाही. हे करताना वर्तमानातील आनंदाच्या सुखाच्या क्षणांकडे आपोआप डोळेझाक केली जाते. होतं काय तर काळानुरूप भव्य दिव्य स्वप्न पाहिली जातात. स्वप्नपूर्तीसाठी संसार रथाची दोन्ही चाकं भरधाव वेगात जाऊ लागतात. अशा परिस्थितीत दोघात तिसऱ्या पाहुण्याचा विचार केला जात नाही. कधी कधी संसार वेलीवर कळी उमलते, पण दोघांच्या कार्यालयातील कामाच्या वेळाच अशा असतात की माता पित्यांची आपल्या लेकरांची भेटच होत नाही आणि सुखाचे अनेक आनंददायी क्षण हातून निष्ठून जातात. फक्त पैसा हाच विचार न करता सभोवताली इतके आनंदाचे क्षण असतात ते आपण कधी वेचणार. दोनाचे चार हात झाले की घरात दुडूदुडू पावलं धावू लागतात. प्रगतीपथावरील त्या पावलांचा पदन्यास बघताना, चिमखडे बोल ऐकताना खरंच स्वर्ग सुख लाभतं. त्याकडे दुर्लक्ष करून कसं चालेल. पाळण्यात रडणाऱ्या बाळाला बोलता येत नसलं तरी आपल्या हाताचा स्पर्श त्याला बरोबर कळतो. तिराईत व्यक्तीनं उचलून घेतलं तर लगेच वरचा सा लागतो. मात्र रोजच्या परिचयातील व्यक्ती विशेषतः आई किंवा वडील समोर आले की ते अगदी छान हसतं. ते हसू त्यामुळे मनाला झालेला आनंद डोळ्यात साठवून ठेवण्यासारखा असतो. तो अतिशय मौल्यवान असतो. जरा मोठा झाल्यावर मी आता शाळेत जाणार म्हणून कितीही नाचत असलं तरी ऐनवेळी ते मूल इतर रडणाऱ्या मुलांच्या सुरात सूर मिसळतं. आई आपल्याला सोडून गेली, कोणीच ओळखीचं नाही, आई केव्हा येईल, ती येईल की नाही, असे कितीतरी प्रश्न त्या बालमनात येत असतील, नाही का. अशा परिस्थितीत शाळा सुटते. बाई एकेका मुलाला बाहेर घेऊन येतात. त्यावेळी भेदरलेली त्याची शोधक नजर

नंतर आई दिसताच झरकन बदलते, दोन हातांचा कोमल विळखा आईच्या गळ्यात पडतो, त्यावेळेस होणारा आनंद कुठेही विकत मिळत नाही। भातुकलीचा डाव मांडणं, सगळं खाऊ जमवणं, घरातल्यांचं अनुकरण करणं, न राहून चट्टामट्टा करणं ही भावी जीवनाची रंगीत तालीम लहानग्यांकडून घडत असते, त्यात आपलीही भूमिका असते। खोटा खोटा चहा मिटक्या मारत पिण्याचा अभिनय करावा लागतो, त्या अमृततुल्य चहापानाचा आनंद आपल्याला चुकवायचा नसतो। कधी लुटूलुटू धावत असताना साष्टांग नमस्कार होतो आणि मग टिपेचा सूट लागतो, तो थांबवण्यासाठी खाऊ दिला की रडणं लगेच थांबतं, आनंदाचं हसू चेहऱ्यावर उमटतं। पैशाच्या पाठीमागे वेड्यासारखं धावत असताना दोघांपैकी एकाला नोकरी व्यवसायामध्ये काही काळापुरती थोडी तडजोड करणंही लाभदायक ठरतं। हे आनंददायी क्षण अनुभवायचे असतात। आनंद म्हणजे काय? आनंद ही मनाची एक तरल भावावस्था, कुठल्याही वयाच्या टप्प्यावर कोणत्याही कारणानं कोणत्याही वेळी होणारी, देहबोलीतून जाणवणारी, चेहऱ्यावरच्या हास्यातून व्यक्त होणारी किंवा आनंदाश्रूतून झिरपणारी, मनासारखं झालं, मनाला आवडलं, पटलं की व्यक्त होणारी। पैसा हे त्यासाठी साधन होऊ शकतं। पैसे खिशात असले की नाटक किंवा मॅच पहिल्या रंगेत बसून बघण्याचा आनंद मिळवता येतो। तरुण वयाच्या थांब्यावर साहसी खेळ, ट्रेकिंग हे सगळं करण्याकडे कल असतो, त्या मनानं त्यासाठी पैसाही कमी लागतो। मनाचा कणखरपणा, कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेण्याची वृत्ती, धीटपणा, प्रसंगावधान अशा कितीतरी गोष्टींनी व्यक्तिमत्वाला आकार येत जातो आणि त्यासाठी पैसा आणि वेळ देऊन या गोष्टीतला आनंद आपल्याला मिळवावा लागतो। वयाचा काटा अजून थोडा पुढे गेला की जीवनात नाही म्हटलं तरी थोडं स्थैर्य येतं। मुलं मोठी झालेली असतात, अशा वेळी आवर्जून सुट्टीमध्ये मुलांसोबत सहलीला जावं, त्यांच्या सहवासाचा आनंद लुटावा, किल्ले बघावेत, प्रेक्षणीय स्थळांना भेटी द्याव्यात, प्रदर्शनं बघावीत, अनेक चांगले वाईट अनुभव एकत्रितपणे घ्यावेत, मुलांचे कल ओळखावेत, मुलांना शिस्तीचीही सवय लावावी, जबाबदारीची जाणीव करून द्यावी, मुलं घरट्यातून उडून जाण्यापूर्वी योग्य संस्कार करावेत। सहज संवाद साधण्यासाठी भटकंती फायदेशीर ठरते, त्यासाठी थोडे पैसे खर्च करायला काहीच हरकत नाही। अहो, नुसता फुगलेला बँक बॅलन्स काय कामाचा? संस्कार हे संस्कार वर्गाला जाऊन होत नाहीत तर सहवासातून, गप्पांमधून, निरीक्षणामधून होत असतात। ह्या गोड आठवणी आयुष्यभरासाठी सोबत करत असतात। मुलांची शिक्षण, लग्नकार्य अशा जबाबदाऱ्या उरकल्या की मग जोडीनं आरामदायी प्रवास करावा, तीर्थयात्रा कराव्यात, स्वतःच्या छंदांना वेळ द्यावा, नातवंडांना मॉलमध्ये फिरवून आणावं, गावाकडील जीवनशैलीची ओळख करून द्यावी, झाडावरच्या कैऱ्या काढणं, पोहणं, नदी किनारे फिरणं अशा अनेक गोष्टी त्यांच्या समवेत करता येतील। त्या त्या वयात वेळ काळ याप्रमाणे छोटे मोठे आनंद, नात्यातला गोडवा, त्यातली जपणूक आणि त्यासाठी बदल घडवून आणावेत। अंगामध्ये रग असेपर्यंत ह्या गोष्टी सहज करता येतात, म्हणजे शरीर आणि वेळ ह्या दोन्हींची साथ आवश्यक असते। एक चिनी म्हण आहे की आपल्याला दोन पैसे मिळाले तर एका पैशाचं धान्य घ्यावं आणि दुसऱ्याचं फूल घ्यावं, कारण धान्य आपल्याला जगवतं तर फूल कसं जगावं हे शिकवतं। पण फक्त पैसा पैसा करत राहिलं, दुसऱ्या कुठल्याही नात्याला वेळच दिला नाही, आपुलकीचे धागे गुंफलेच नाहीत, तर घर म्हणजे नुसतं संग्रहालय होईल। हास्याचे तुषार, पाखरांची किलबिल, भेटीतला आनंद शिल्लकच राहणार नाही। त्यापेक्षा भावंडांसोबत किंवा नातलगांसमवेत कुठेतरी फिरायला गेलो, कारणाशिवाय एकत्र जमलो तर आठवणींचा खजिना कायमस्वरूपी सोबत करत राहील, जगण्यासाठी आपल्याला ऊर्जा देत राहील। पैसा साठवणं हेच ध्येय उराशी बाळगून त्यासाठी सगळा वेळ देत राहिलो तर जीवनात फक्त व्यवहार उरेल। सगळ्यांबरोबर खेळताना कधी गड्डा छब्बू द्यायचा, कधी ठरवून गाढव व्हायचं, कधी बदाम चोर व्हायचं, कधी भिकार सावकार खेळत राहायचं, यातली गंमत कशी अनुभवता येईल? अरे रे, तेव्हाच या गोष्टी केल्या असत्या तर, असा पश्चाताप होता कामा नये। मुलांसाठी कोट्यावधींचा बँक बॅलन्स ठेवण्यापेक्षा त्यांना जीवनाचं शिक्षण देऊन कोटी कमवण्यासाठी सक्षम करणं हे जास्त आनंददायी नाही का? शिवाय आपल्या पश्चात आपले पैसे मुलांना ज्यावेळी मिळतात त्यावेळी मुलं 85 आसपास पोचलेली असतात, त्यांची जीवनशैली आकाराला आलेली असते, त्यामुळे काही द्यायचंच असेल तर चढणीच्या काळात देणं फायदेशीर नाही का? वृद्धापकाळी कुणाच्या तोंडाकडे बघण्याची वेळ येऊ नये म्हणून पैसा जरूर सांभाळून ठेवावा, पण इतका नाही की काही अनुभव गाठीला बांधायच्या आधीच काळानं आपल्यावर झडप घालावी आणि पैसा इतरांचं धन व्हावा। कधी कधी काय होतं, निवृत्तीनंतर

सगळी कर्तव्य पार पाडल्यानंतर फिरू असा विचार करत भटकंतीवर फुलीच मारली जाते. पण वाढत्या वयाबरोबर अनेक कुरबुरी पाठीमागे लागतात, अनेक बंधनं येतात, त्यामुळे इच्छा आणि पैसा असून सुद्धा घरामध्येच अडकून बसावं लागतं. त्यासाठीच वय, वेळ आणि पैसा यांचं विवेकानं नियोजन करावं, पैशाचा उपभोग आणि आनंद घ्यावा. भरपूर पैसा असेल तर मी इतकी रक्कम तुला कर्ज म्हणून देतो, तू स्वतःचा व्यवसाय सुरू कर बरं, असं एखाद्या जवळच्या होतकरू व्यक्तीला सांगण्यात किती आनंद आहे. किंवा भरपूर मालमत्ता असेल आणि समाज कार्याकडे ओढा असेल तर उगाच नोकरी व्यवसायात जागा अडवून बसण्यापेक्षा आपल्या बौद्धिक, शारीरिक आणि आर्थिक क्षमतेला वेगळं वळण देण्यातला आनंद काही औरच नाही का? विमा किंवा आपत्कालीन निधीसारखं सुरक्षा कवच सजगपणे तयार करून उरलेला पैसा कौटुंबिक आनंदासाठी खर्च करणं हितावह आहे. अमाप पैसा आहे तर जग फिरून यायचं ना. पैसा आणि आनंद यामध्ये काय महत्वाचं आहे याचा विचार करताना लक्षात येतं की पैसा हे साधन आहे आणि आनंद ही भाववृत्ती आहे. त्यामुळे पैशाशिवाय देखील आनंद घेता येतो हे आजूबाजूला डोळसपणे बघितलं तर आपल्या लक्षात येईल. आयुष्याचे धडे गिरवताना या पुस्तकामध्ये सुप्रसिद्ध लेखिका सुधा मूर्तींनी सांगितलेली गंगेचा घाट ही सत्यकथा आहे. गंगा मोलकरणीचं काम करून पोट भरणारी, एकटा जीव सदाशिव, त्यामुळे आयुष्याला अर्थ नाही असं वाटून तिला नैराश्य यायचं. एकदा एक म्हातारा भिकारी आंघोळीला पाणी द्या म्हणून गयावया करू लागला. गंगांना पाणी दिल्यावर त्याच्या चेहऱ्यावर आनंद पसरला, तिला दुवा देऊन तो निघून गेला. ती मनातून हेलावली, दुसऱ्यासाठी काहीतरी केल्याचा आनंद तिला झाला. दुसऱ्या दिवशी पुन्हा तो आला, ताई अंगाची खास थांबली, खूप दिवसांनी झोप लागली, असं म्हणत काकुळ तिला येऊन त्यानं पाणी मागितलं. वाळक्या पानांचं सरपण आणून दिलं, आढेवेढे घेत तिनं त्याला पाणी दिलं. आता ती कष्ट करून लांबून पाणी आणून देऊ लागली, म्हणजे तिच्या जीवनाला काहीतरी अर्थ आला. ही भावना सुखावह आनंददायी होती. गंगाकडे कुणालाही आंघोळीसाठी पाणी मिळतं असं सगळीकडे पसरत गेलं. स्त्री पुरुष मिळून संख्या 30 वर गेली. आजूबाजूचे पाणी आणायला, भरायला आपणहून मदत करू लागले. एकदा सुधा मूर्तीस तिला भेटायला गेल्या. याबाबतीत प्रसार माध्यमांशी बोलायची गंगाची इच्छा नव्हती. ज्यांच्याकडे तिच्यासारखीच कोणतीही गोष्ट नाही अशांची सेवा करण्याची ही संधी तिला आनंद देत होती. धुळीनं भरलेल्या रखरखीत प्रदेशात होणारा त्वचारोगाचा फैलाव तिनं आंघोळीसाठी दिलेल्या पाण्यामुळे नियंत्रणात येत होता. डॉक्टरकडे जाण्याची वेळच येत नव्हती. सुधा मूर्तींनी खोकभर साबणाच्या वड्या आणि 100 टॉवेल्स आणून देण्याची तयारी दाखवली. त्यावर गंगा म्हणाली, ताई माझी उघडी झोपडी, तिथे ह्या गोष्टी मी कशा सांभाळणार? शिवाय कधीतरी त्या वस्तू संपणार. मला माझ्या मर्यादा सांभाळून हे काम करायचंय आणि लोकांना जाण आहेच की गंगाचं हे तत्वज्ञान पटण्यासारखंच आहे. पैशाशिवाय श्रमदानानं केवढं तरी आनंदाचं घबाड तिच्या हाती लागलं होतं. रतन टाटांचं असंच एक उदाहरण आहे. एका मुलाखतीत मुलाखतकारानं त्यांना विचारलं, सर तुमच्या जीवनातील सर्वात जास्त आनंददायी क्षण सांगाल का? रतन टाटा म्हणाले, मी जीवनात आनंदाच्या 4 टप्प्यातून गेलो आणि शेवटी मला खऱ्या आनंदाचा अर्थ समजला. पहिला टप्पा संपत्ती आणि संसाधनं जमा करण्याचा होता, पण या टप्प्यावर मला हवा तसा आनंद मिळाला नाही. मग मौल्यवान वस्तू गोळा करण्याचा दुसरा टप्पा आला, पण ह्या गोष्टीची चमक तात्पुरती असते हे मला जाणवलं. त्यानंतर महत्वाचा तिसरा टप्पा आला, तेव्हा भारत आणि आफ्रिका या देशातील 95% डिझेलचा पुरवठा माझ्याकडे होता. भारत आणि आशियातील सर्वात मोठ्या स्टील कारखान्याचा मी मालक होतो, पण इथंही मला कल्पनेतला आनंद मिळाला नाही. आता तो चौथा टप्पा, जेव्हा माझ्या एका मित्रानं मला काही अपंग मुलांसाठी व्हीलचेअर विकत घ्यायला सांगितल्या. सुमारे 200 मुलं होती. मी लगेचच व्हीलचेअर खरेदी केल्या. मित्रांना आग्रह धरला की मी त्याच्यासोबत जाऊन मुलांना व्हीलचेअर स्वहस्ते द्याव्यात. मी गेलो आणि सर्व मुलांना स्वतःच्या हातांनी त्या व्हीलचेअर दिल्या. त्या मुलांच्या चेहऱ्यावर मला आनंदाची चमक दिसली. ती मुलं आनंदाने इकडे तिकडे फिरू लागली. त्या दिवशी मला माझ्या आत खरा आनंद जाणवला. मी तिथून परत जायला निघालो तर त्या मुलांपैकी एकानं माझे पाय धरले. मी हळुवारपणे पाय सोडवण्याचा प्रयत्न केला, पण मुलानं पाय सोडलेच नाहीत, अजून घट्ट धरले. मी खाली वाकलो आणि मुलाला विचारलं, अरे तुला आणखी काही हवंय का?
त्यावेळी

0: त्या मुलानं मला जे उत्तर दिलं त्यानं मला धक्काच दिला नाही तर आयुष्याकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकला. मुलगा म्हणाला, सर मला तुमचा चेहरा लक्षात ठेवायचा आहे जेणेकरून मी तुम्हाला स्वर्गात भेटेन तेव्हा मी तुम्हाला ओळखू शकेन आणि पुन्हा तुम्हाला धन्यवाद देऊ शकेन. कोणीतरी तुमचा चेहरा पुन्हा पाहू इच्छित आहे ही भावना सगळ्यात जास्त आनंद देणारी आहे. ही दाद तुमच्या शारीरिक सौंदर्याला नसून वैचारिक आणि कार्मिक सौंदर्याला आहे हे वेगळं सांगायला नकोच. ठाण्यातल्या प्रदीप वाचनालयाचे आदरणीय काळे काका ज्यांना वाचनाची अत्यंत आवड, सदैव पुस्तकांच्या जगात रमणारे, आपली नोकरी सांभाळून केवळ इतरांनी वाचावं यासाठी त्यांनी वाचनालय सुरू केलं. वेगवेगळ्या प्रकाशकांकडून पुस्तकं आणायची, सुंदर टिकाऊ कव्हर्स घालायची, नोंदी करायच्या, असं सगळं काम त्यांनी ना नफा ना तोटा या तत्वावर केलं. फक्त नाव आणि पुस्तकाची नोंद, कुठल्याही प्रकारचा कागदी व्यवहार नाही. 50 वर्षाहून अधिक काळ हे काम काळे काका करत राहिले. पुस्तकांचं घर निर्माण करून स्वतःबरोबर अनेकांच्या जीवनात आनंद निर्माण केला. जीवन त्यांना कळले हो असंच म्हणावं लागेल नाही का. ज्येष्ठ संशोधक दत्तप्रसाद दाभोळकर यांनी आपल्या नरगुंद सरांविषयीचा अनुभव सांगितला आहे. ऋषितुल्य डॉक्टर नरगुंद सरांनी 100 विद्यार्थ्यांना डॉक्टरेटसाठी मार्गदर्शन केलं. डॉक्टर दाभोळकरांनाही डॉक्टर नरगुंद यांच्या हाताखाली डॉक्टरेट करण्याचं वेळ होतं. ते सरांशी बोलले त्यावर डॉक्टर नरगुंद म्हणाले, हे पहा, ही परीक्षा पद्धत म्हणजे चक्क लॉटरी आहे. ही लॉटरी लागलेल्या तुमच्यासारख्या मुलांचं आयुष्य घडलेलं आहे, पण या परीक्षा पद्धतीनं ज्या मुलांना तृतीय श्रेणी दिली त्यामुळे जे कारण नसताना आयुष्यात निराश झाले आहेत त्यांनाच मी डॉक्टरेटसाठी घेऊन पुन्हा जीवनात उभं करणार आहे. हा धक्का विलक्षण होता. डॉक्टर नरगुंद सरांच्या सल्ल्यावरून डॉक्टर दाभोळकर नोकरीत रुजू झाले, पण वर्णव्यवस्थेमुळे त्यांची घुसमट होऊ लागली. ते परत आले. त्यांच्याच सल्ल्यानुसार 2 वर्षात डॉक्टरेट पूर्ण करण्याची अट डॉक्टर दाभोळकरांनी पूर्ण केली. आणि हे सर्व चालू असताना डॉक्टर नरगुंद एक महान शास्त्रज्ञ यांनी सर्वतोपरी त्यांना मदतीचा हात दिला. डॉक्टर दाभोळकरांनी कृतज्ञतापूर्वक डॉक्टर नरगुंद यांना विचारलं, सर तुम्ही माझ्यासाठी एवढं केलं, मी गुरुदक्षिणा म्हणून काय देऊ. त्यावर ते म्हणाले, तुला असा प्रश्न विचारणारी माणसं तुझ्याभोवती गोळा कर, तीच माझी गुरुदक्षिणा. कशात आनंद मानायचा हे सांगणारं उत्तम उदाहरण. प्रसिद्ध लेखिका दुर्गा भागवत त्यांच्या गोधडी या पुस्तकात JRD टाटांविषयी एक हृदय आठवण सांगतात. JRD टाटा कार स्वतः चालवत. 9 वाजल्यानंतर वाळकेश्वरहून मरीन ड्राईव्ह वरून ते कार चालवताना दिसत. सेवक असलाच सोबत तर तो मागे बसलेला असायचा. एकदा असेच ते विल्सन कॉलेजच्या रस्त्यावरून जात होते. एक विद्यार्थी रस्त्यावर बसची वाट पाहत असलेला त्यांना दिसला. कुठल्याही वाटसरूला कारमध्ये घ्यायचं हा त्यांचा छंद होता. त्यांनी गाडी थांबवून त्या विद्यार्थ्याला, अरे तुला कुठे जायचंय असं विचारलं. तर त्याला फोर्टमध्ये जायचं होतं. JRD म्हणाले, बस माझ्याजवळ. तो बसला. वाटेत अगदी छान गप्पा झाल्या. त्याचा मुक्काम आला तेव्हा तो मुलगा म्हणाला, थँक्स, मला आता उतरायचंय. पण आपण कोण? JRD टाटा. हे ऐकताच तो मुलगा अक्षरशः थरथरला. तो म्हणाला, सर मला क्षमा करा, मी तुमच्याशी वाटेल तशा गप्पा मारल्या. त्यावर JRD दार उघडत म्हणाले, अरे त्यात काय, तुझ्या बोलण्याने मलाही आनंद झाला, मी रिलॅक्स झालो. पुन्हा तू केव्हाही माझ्या बरोबर ये. अत्यंत व्यग्र जीवनशैलीमध्ये सुद्धा आनंद मिळवण्याची ही धडपड खरंच किती स्तुत्य आहे. खरं तर आनंद हेच आपलं मूळ स्वरूप आहे, त्यामुळे आपला ओढा आनंदाकडेच असतो. ते रास्तही आहे, पैसा मिळवायचा मिरवायचा, त्याचा उपभोग घेत त्याच्यासह आणि त्याच्याशिवाय देखील आनंद घेत राहायचं.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलं सुचित्रा साठे यांचं मनोगत, पैसा की आनंद काय महत्वाचं. वाचक स्वर होता दिनेश अडावतकर यांचा आणि सादरकर्त्या होत्या नेहा खरे. माझ्या सहकारी मधुलिका सुहिता चेतना यांच्यासोबत मी दीप्ती आंबेकर आपली रजा घेते. वनिता मंडळात पुन्हा भेट होईलच. तोपर्यंत आनंदी रहा आणि ऐकत रहा आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी.

प्रतिपादन केलं. त्यानंतर ते आज शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांच्या नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. यात रशिया, इराण, किर्गिस्तान आणि आर्मेनियाच्या राष्ट्रप्रमुखांशी होणाऱ्या बैठकांचा समावेश आहे. किर्गिस्तान दौऱ्याच्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी प्रधानमंत्री शांघाय सहकार्य संघटनेच्या 26व्या शिखर परिषदेला संबोधित करतील. शांघाय सहकार्य संघटनेच्या स्थापनेला 25 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही शिखर परिषद होत आहे. याशिवाय मध्य आशियाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचं दर्शन घडवणाऱ्या 6व्या जागतिक भटक्या जमातींच्या क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यालाही प्रधानमंत्री मोदी उपस्थित राहणार आहेत. 2026-27 या आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक विकास दर 7% किंवा त्याहून अधिक राहण्याची शक्यता आहे असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. अमेरिकेच्या दौऱ्यावर शिकागो इथे भारतीय समुदायाला त्या संबोधित करत होत्या. अमेरिका इराण संघर्ष, होर्मुझची सामुद्रधनी बंद पडल्यामुळे निर्माण झालेली भूराजकीय अनिश्चितता आणि पुरवठा साखळीत व्यत्यय असूनही भारत आपली विकासाची गती कायम राखेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान G20 आणि संबंधित बैठकांमध्ये सहभागी होण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री आज दक्षिण कॅरोलिना इथं पोहोचले आहेत. आज आणि उद्या ॲशविले इथं ही बैठक होत आहे. वस्त्र आणि वस्त्रप्रावरण क्षेत्र हा केवळ देशाच्या सांस्कृतिक वारशाचाच महत्वाचा भाग नाही तर त्याचं लाखो नागरिकांना उपजीविका देण्यात महत्वपूर्ण योगदान आहे असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज सांगितलं. त्या नवी दिल्लीत राष्ट्रीय फॅशन टेक्नॉलॉजी संस्थेच्या पदवीदान समारंभात बोलत होत्या. देशाचा उच्च सांस्कृतिक वारसा आणि मूल्य यांच्या आधारे जागतिक दृष्टिकोन अंगीकारण्याचं आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केलं. सध्या या क्षेत्रात महिलांचं प्राबल्य असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. देशभर पसरलेल्या फॅशन टेक्नॉलॉजी संस्थेच्या 18 संकुलांमधल्या विद्यार्थ्यांना यावेळी पदवी प्रदान करण्यात आली. INS निपुण हे जहाज आज भारतीय नौदलाच्या ताफ्यात समारंभपूर्वक दाखल झालं. निस्तार वर्गाच्या DSV श्रेणीतल्या या जहाजाची बांधणी विशाखापट्टणम इथल्या हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडनं स्वदेशी तंत्रज्ञानानं केली आहे. या जहाजामुळे खोल समुद्रातल्या परिचालनासाठी भारतीय नौदलाला नवी शक्ती मिळाली आहे असं नौदल प्रमुख ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांनी मुंबईत या समारंभात बोलताना सांगितलं. सध्या सागरी क्षेत्र अधिकाधिक स्पर्धात्मक आणि आव्हानात्मक होत आहे, त्यामुळे धोरणात्मक परिवर्तन ही काळाची गरज बनल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. समुद्राच्या वेगवान लाटा आणि प्रतिकूल हवामानातही स्थिर राहून काम करण्याची क्षमता INS निपुण या जहाजाकडे आहे, त्यामुळे समुद्राच्या तळाशी अडकलेल्या पाणबुडीसह खलाशांना बाहेर काढणं किंवा समुद्राखाली बिघडलेली जहाजं अथवा त्यावरची यंत्रसामग्री दुरुस्त करणं आता शक्य होऊ शकेल. देशात चीप उत्पादनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारनं सेमिकॉन योजनेचा दुसरा टप्पा सुरू केला आहे. यासाठी 1,27,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. भारतीय कंपन्यांनी या चिप्सची रचना करणं, त्यांच्या उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या उपकरणांसाठी उत्पादन केंद्र उभारणं, सेमीकंडक्टर फॅब्स, चिप्सची जोडणी, पॅकेजिंग आणि चाचण्या अशा 6 भागांचा समावेश या योजनेत करण्यात आला आहे. सेमीकंडक्टर उद्योगाच्या संपूर्ण मूल्य साखळीला आर्थिक पाठबळ देईल असं सरकारनं याबद्दलच्या अधिसूचनेत म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिकेनं काल रात्री होर्मुझ सामुद्रधुनीतल्या लारक बेटावरच्या इराणच्या लष्करी ठाण्यांवर हल्ले केले. या बेटावरच्या 2 इराणी प्रक्षेपकांना समुद्री सुरुंग असलेली रॉकेट उडवण्याच्या तयारीत पाहिल्यानंतर हे प्रक्षेपक निष्प्रभ करण्यात आले असं अमेरिकेच्या संरक्षण दलानं सांगितलं. तर या हल्ल्यांमध्ये अनेक इराणी सैनिक आणि नागरिक मारले गेल्याचं वृत्त इराणच्या सरकारी प्रसारण सेवेनं दिलं आहे. दरम्यान इराणनं सोडलेल्या एका ड्रोनला काल निकामी केल्याचं UAEच्या संरक्षण मंत्रालयानं सांगितलं. मात्र हा ड्रोन सोडल्याची इराणनं पुष्टी केलेली नाही. यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर पुन्हा वाढले आहेत. ब्रेंट क्रूडचे दर $90 प्रतिबॅरलवर पोहोचले.
तर WI क्रूड

$86 प्रति बॅरलवर पोहोचला आहे. नेपाळमध्ये आलेल्या पुरानंतर मदत बचाव आणि शोधकार्य आजही सुरू आहे. आतापर्यंत 903 जणांचे मृतदेह सापडले असून 4,000 जास्त जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती नेपाळच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं दिली आहे. बेपत्ता झालेल्यांमध्ये नेपाळचं पोलीस दल, लष्कर तसंच सरकारी कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. नेपाळमधल्या रुग्णालयांमध्ये मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. या कामासाठी DNA विश्लेषण तज्ञ असलेल्या भारताच्या 18 सदस्यांच्या न्यायवैद्यक तज्ञांचं पथक नेपाळमध्ये दाखल झालं आहे. ज्या मृतदेहांची ओळख पटवणं शक्य नसेल त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती नेपाळचे परराष्ट्र सचिव अमृत बहादूर राय यांनी दिली आहे. इथल्या चिलिमे आणि लांगटांग परिसरातल्या जलविद्युत प्रकल्पांच्या बोगद्यांमध्ये शेकडो जण अडकले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी भारत आणि नेपाळच्या पथकांकडून शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. पूरबाधित जिल्ह्यांमधून आतापर्यंत 10,000 जास्त लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं असून 3,000 जास्त नेपाळी नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. दरम्यान 403 भारतीय नागरिक चीनमधून सुरक्षितपणे नेपाळमध्ये पोहोचले असून 500 भारतीय नागरिक चीनमध्ये सुरक्षित आहेत. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडे आपत्तीग्रस्त भागात अडकलेल्या 404 नागरिकांची नोंद झाली आहे. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या सदस्यांच्या कार्यकाळाबद्दलची सुनावणी तातडीनं घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली आहे. 15 सप्टेंबरला होणारी सुनावणी आता 8 सप्टेंबरपूर्वी होईल. न्यायालयानं या सदस्यांना दिलेली मुदतवाढ 8 तारखेला संपत असून त्यानंतर प्राधिकरणाची तीनही पीठं कार्यरत राहणार नाहीत असं बार असोसिएशननं लक्षात आणून दिल्यानंतर सुनावणी लवकर घ्यायचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं घेतला. पेट्रोल पंपांवर इंधन भरण्यासाठीच्या प्रत्येक नळीच्या तोंडावर पेट्रोलमधल्या इथेनॉलचं नेमकं प्रमाण दर्शवणारं माहितीचं लेबल लावण्याचे निर्देश केंद्र सरकारला द्यावेत अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली. सर्बियाचा अग्रगण्य टेनिसपटू नोवाक जोकोविच अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत बाद झाला. न्यूयॉर्कच्या आर्थर ॲश मैदानावर काल अर्जेंटिनाच्या मारियानो नोवोनने अटीतटीच्या सामन्यात त्याचा पराभव केला. विविध दुखण्यांनी बेजार झालेल्या जोकोविचनं ही लढत 7-6, 5-7, 4-6, 6-2, 6-1 अशी गमावली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज बिश्केकमध्ये SCO सदस्य देशांची द्विपक्षीय चर्चा करणार. चालू आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक विकास दर 7% किंवा त्याहून अधिक राहील असा केंद्रीय अर्थमंत्र्यांना विश्वास. INS निपुण नौदलाच्या ताफ्यात समारंभपूर्वक दाखल. अमेरिकेचा काल होर्मुझमध्ये लारक बेटावरच्या इराणी तळावर हल्ला. कच्च्या तेलाचे दर वाढले. नेपाळमध्ये 903 पुरबळींचे मृतदेह सापडले. 4,000 जास्त जण अद्याप बेपत्ता. आणि नोवाक जोकोविच अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत बाद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या अनुदानित खासगी वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये सहयोगी प्राध्यापकाची 5012 पदं भरण्यासाठी राज्य शासनाची मंजुरी. INS निपुण नौदलाच्या ताफ्यात समारंभपूर्वक दाखल. नेपाळमध्ये 903 पूरबळींचे मृतदेह सापडले, 4000 जास्त जण अद्याप बेपत्ता. आणि नोवाक जोकोविच अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत बाद. राज्यातल्या अनुदानित खासगी वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये सहयोगी प्राध्यापकाची 5012 पदं भरण्यासाठी राज्य शासनानं मंजुरी दिली आहे. तसंच भरतीच्या वेळी मुलाखतीचं CCTV चित्रीकरण अनिवार्य करण्यात आलं आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने आज त्याची अधिसूचना जारी केली. विद्यार्थी पटसंख्या आणि कार्यभार्यासंबंधी October 2025 तयार केलेल्या समीकरणानुसार ही पदं मंजूर केली आहेत. संबंधित महाविद्यालयांनी विद्यापीठ

0: नुसार ही पदं मंजूर केली आहेत. संबंधित महाविद्यालयांनी विद्यापीठ आयोगाच्या नियमांनुसार पदभरतीची प्रक्रिया करावी असं अधिसूचनेत म्हटलं आहे. मुलाखतीचं चित्रीकरण मुलाखतीच्या दिवसापासून एक वर्षासाठी सांभाळून ठेवावं असंही शासनानं सांगितलं आहे. देशात चीप उत्पादनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारनं सेमिकॉन योजनेचा दुसरा टप्पा सुरू केला आहे. यासाठी 1,27,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. भारतीय कंपन्यांनी या चीपची रचना करणं, त्यांच्या उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या उपकरणांसाठी उत्पादन केंद्र उभारणं, सेमीकंडक्टर फॅब्स, चीपची जोडणी, पॅकेजिंग आणि चाचण्या अशा 6 भागांचा समावेश या योजनेत करण्यात आला आहे. सेमीकंडक्टर उद्योगाच्या संपूर्ण मूल्य साखळीला आर्थिक पाठबळ देण्यात येईल असं सरकारनं याबद्दलच्या अधिसूचनेत म्हटलं आहे. राज्यात एसआयआर अर्थात मतदार याद्यांची फेरतपासणी आणि सुधारणा मोहिमेअंतर्गत तयार करण्यात आलेली प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध करण्यात येणार आहे. नागरिकांनी प्रारूप मतदार यादीत आपलं नाव समाविष्ट असल्याची खात्री करून घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. ही प्रारूप मतदार यादी जिल्हाधिकारी तसंच जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध असेल. त्याचबरोबर राजकीय पक्षांची कार्यालयं, तहसील कार्यालयं आणि मतदार नोंदणी कार्यालयांमध्येही नागरिकांना ही यादी पाहता येणार आहे. सातारा जिल्ह्यातल्या आठही विधानसभा मतदारसंघातली प्रारूप मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत आज प्रसिद्ध करण्यात आली. जिल्ह्यात 26,51,347 मतदारांपैकी 3,41,925 मतदारांचं गणना प्रपत्र आयोगाला मिळालेलं नाही. 1,91,000 मतदार कायमसाठी स्थलांतरित झाले आहेत तर 88,490 मतदार हयात नसल्याची नोंद झाली आहे. आयएनएस निपुण हे जहाज आज भारतीय नौदलाच्या ताफ्यात समारंभपूर्वक दाखल झालं. निस्तार वर्गाच्या डीएसव्ही श्रेणीतल्या जहाजाची बांधणी विशाखापट्टणम इथल्या हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडनं स्वदेशी तंत्रज्ञानानं केली आहे. या जहाजामुळे खोल समुद्रातल्या परिचालनासाठी भारतीय नौदलाला नवी शक्ती मिळाली आहे असं नौदल प्रमुख अॅडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांनी मुंबईत या समारंभात बोलताना सांगितलं. सध्या सागरी क्षेत्र अधिकाधिक स्पर्धात्मक आणि आव्हानात्मक होत आहे, त्यामुळे धोरणात्मक परिवर्तन ही काळाची गरज बनल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. समुद्राच्या वेगवान लाटा आणि प्रतिकूल हवामानातही स्थिर राहून काम करण्याची क्षमता आयएनएस निपुण या जहाजाकडे आहे. त्यामुळे समुद्राच्या तळाशी अडकलेल्या पाणबुडीसह खलाशांना बाहेर काढणं किंवा समुद्राखाली बिघडलेली जहाजं अथवा त्यावरची यंत्रसामुग्री दुरुस्त करणं आता शक्य होऊ शकेल. वस्त्र आणि वस्त्र प्रावरण क्षेत्र हा केवळ देशाच्या सांस्कृतिक वारशाचा महत्वाचा भाग नाही तर त्याचं लाखो नागरिकांना उपजीविका देण्यात महत्वपूर्ण योगदान आहे असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज सांगितलं. त्या नवी दिल्लीत राष्ट्रीय फॅशन टेक्नॉलॉजी संस्थेच्या पदवीदान समारंभात बोलत होत्या. देशाचा उच्च सांस्कृतिक वारसा आणि मूल्य यांच्या आधारे जागतिक दृष्टिकोन अंगीकारण्याचं आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केलं. सध्या या क्षेत्रात महिलांचं प्राबल्य असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं.
1: आप ऐसे समय में फैशन टेक्नोलॉजी के विभिन्न विधाओं के स्नातक बन रहे हैं जो भारत आत्मनिर्भरता के अनेक आयामों पर तेजी से आगे बढ़ रहे हैं. आज हमारे देश पहले की तुलना में कहीं अधिक आत्मविश्वास के साथ विश्व पटल पर अपनी भूमिका को विस्तार दे रहे हैं. मुझे बताया गया है कि 20 साल पहले महिलाओं की संख्या केवल 20% था. अभी 4000 करीब जो बच्चे यहाँ उपस्थित थे उनमें से 85% महिलाएं हैं.
0: देशभर पसरलेल्या फॅशन टेक्नॉलॉजी संस्थेच्या 18 संकुलांमधल्या विद्यार्थ्यांना यावेळी पदवी प्रदान करण्यात आली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नेपाळमध्ये आलेल्या पुरानंतर मदत बचाव आणि शोधकार्य आजही सुरू आहे. आतापर्यंत 903 जणांचे मृतदेह सापडले असून 4,000 जास्त जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती नेपाळच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं दिली आहे. बेपत्ता झालेल्यांमध्ये नेपाळचं पोलीस दल, लष्कर तसंच सरकारी कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. नेपाळमधल्या रुग्णालयांमध्ये मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. या कामासाठी डीएनए विश्लेषणात तज्ञ असलेल्या भारताच्या 18 सदस्यीय न्यायवैद्यक तज्ञांचं पथक नेपाळमध्ये दाखल झालं आहे. ज्या मृतदेहांची ओळख पटवणं शक्य नसेल त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती नेपाळचे परराष्ट्र सचिव अमृत बहादूर राय यांनी दिली आहे. इथल्या चिलिमे आणि लांगटांग परिसरातल्या जलविद्युत प्रकल्पांच्या बोगद्यांमध्ये शेकडो जण अडकले असून त्यांना

बाहेर काढण्यासाठी भारत आणि नेपाळच्या पथकांकडून शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. पूरबाधित जिल्ह्यांमधून आतापर्यंत 10,000+ जास्त लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं असून 3,000+ जास्त नेपाळी नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. दरम्यान 403 भारतीय नागरिक चीनमधून सुरक्षितपणे नेपाळमध्ये पोहोचले असून 500 भारतीय नागरिक चीनमध्ये सुरक्षित आहेत. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडे आपत्तीग्रस्त भागात अडकलेल्या 404 नागरिकांची नोंद झाली आहे. नीट पेपर फुटी संदर्भात झालेल्या आंदोलनादरम्यान आंदोलक विद्यार्थ्यांविरोधात दाखल झालेले FIR रद्द करण्यासाठी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला आहे. संविधानाच्या 142 कलमान्वये मिळालेल्या विशेषाधिकारांचा वापर करण्याची परवानगी महाधिवक्ता तुषार मेहता यांनी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालच्या पीठाकडे मागितली. न्यायालय उद्या या अर्जावर सुनावणी करेल. पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठीच्या प्रत्येक नळीच्या तोंडावर पेट्रोलमधल्या इथेनॉलचं नेमकं प्रमाण दर्शवणारं माहितीचं लेबल लावण्याचे निर्देश केंद्र सरकारला द्यावेत अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली. सध्याच्या वाहनांच्या ताफ्यासाठी E20 प्रत्यक्ष वापराबाबतच्या सुसंगततेची तपासणी करण्यासाठी आणि त्यासंदर्भात सार्वजनिक अहवाल सादर करण्यासाठी एक स्वतंत्र तज्ञ समितीची स्थापना करावी अशा मागण्या याचिकेत करण्यात आल्या होत्या. न्यायमूर्ती MM सुंदरेश आणि न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांच्या खंडपीठासमोर या याचिकेची आज सुनावणी झाली. संबंधित याचिका ही दुसऱ्याच्या वतीने किंवा अप्रत्यक्ष हेतूने केलेली याचिका असून अशाच प्रकारची याचिका यापूर्वी न्यायालयाने फेटाळल्याचा युक्तिवाद महाधिवक्ता R व्यंकटरमणी यांनी केला. तो मान्य करून संबंधित याचिका उच्च न्यायालयापुढे सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिले. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या सदस्यांच्या कार्यकाळाबद्दलची सुनावणी तातडीनं घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली आहे. 15 सप्टेंबरला होणारी सुनावणी आता 8 सप्टेंबरपूर्वी होईल. न्यायालयानं या सदस्यांना दिलेली मुदतवाढ 8 तारखेला संपत असून त्यानंतर प्राधिकरणाची तीनही पीठं कार्यरत राहणार नाहीत असं बार असोसिएशननं लक्षात आणून दिल्यानंतर सुनावणी लवकर घ्यायचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं घेतला. सर्बियाचा अग्रगण्य टेनिसपटू नोवाक जोकोविच अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत बाद झाला. न्यूयॉर्कच्या आर्थर ॲश मैदानावर काल अर्जेंटिनाच्या मारियानो नोवोनेने अटीतटीच्या सामन्यात त्याचा पराभव केला. विविध दुखण्यांनी बेजार झालेला जोकोविचने ही लढत 7-6, 5-7, 4-6, 6-2, 6-1 अशी गमावली. महिला क्रिकेटमध्ये दुबईत सुरू असलेल्या आशिया चषक T20 स्पर्धेत भारताने काल थायलंड संघाचा 94 धावांनी पराभव करून विजयी सलामी दिली. भारताने विजयासाठी 160 धावांचं आव्हान दिलं होतं मात्र थायलंडचा डाव 17व्या षटकात 65 धावात आटोपला. 64 धावा फटकावणारी शफाली वर्मा सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरली. भारताचा यानंतरचा सामना येत्या गुरुवारी 3 सप्टेंबर रोजी हाँगकाँग विरुद्ध होणार आहे. नागपूरमधल्या भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेनं आज महाल इथल्या श्री क्षेत्र कल्याणेश्वर मंदिरात कॅन्सर तपासणी शिबिर आयोजित केलं होतं. याप्रसंगी 200+ महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या अनुदानित खासगी वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये सहयोगी प्राध्यापकाची 5012 पदं भरण्यासाठी राज्य शासनाची मंजुरी. INS निपुण नौदलाच्या ताफ्यात समारंभपूर्वक

0: नेपियनसी रोडवरचा शेवटचा महाल. हा महाल मागे टाकून आपण पुढे उत्तरेकडे चालत राहिलो की साधारण 400 मीटर अंतरावर नेपियनसी रोड संपतो आणि पुढे महालक्ष्मी मंदिरावरून हिरापन्ना शॉपिंग सेंटर पर्यंत जाणारा वॉर्डन रोड सुरू होतो. या रस्त्यावर एकूण 4 रॉयल प्रॉपर्टीज होत्या.
1: बडोद्याच्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या धर्तीवर बांधण्यात आलेला नेपियनसी रोडवरचा जय महाल पॅलेस हा भव्य राजमहाल बडोद्याचे महाराज सर तिसरे सयाजीराव गायकवाड यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला होता.
0: श्रोतेहो, मुंबईतल्या राजमहालांची गोष्ट अवश्य ऐका स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 5 सप्टेंबर पर्यंत FM रेनबो चॅनलवर सकाळी 7:30 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9:00. तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही मिळेल. आणि हो, आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलवर हा कार्यक्रम आपण कधीही ऐकू शकता. अवश्य ऐका अज्ञात मुंबई.
2: प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ट्यून केलेली आहे. संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि आमच्या युवक मित्रांसाठी कार्यक्रम आता युववाणी.

0: मंडळी, काव्यवाचन या कार्यक्रमात आपण नेहमीच वेगवेगळ्या कवी मनाच्या मित्रमैत्रिणींना भेटत असतो, त्यांच्याशी गप्पा मारत असतो आणि त्यांनी लिहिलेल्या कविता ते आपल्या समोर सादर करत असतात. तेव्हा अशीच आज आपली कवी मनाची एक मैत्रीण साक्षी शिंत्रे आपल्यासोबत गप्पा मारायला आणि आपल्यासमोर कविता सादर करायला आली आहे. वेलकम टू अवर शो साक्षी.
1: थँक्यू.
0: साक्षी, मी आता जसं म्हणाले की तू कवी मनाची आहेस आणि तुला कविता करायला आवडतात, तर मग कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच एक छानशी कविता जर तू सादर केलीस तर नक्की आवडेल.
1: आता सध्या पावसाळ्याचा सीझन आहे, त्यामुळे आता मी जी कविता सादर करणार आहे ती पावसाळ्यावरतीच असणार आहे.
0: बरं.
1: पण या कवितेमध्ये आधीचा पावसाळा आणि आत्ताचा जो काही बदललेला ऋतू आहे, की आता बऱ्याचदा असं म्हणतात की मुंबईमध्ये आपल्याला दोनच ऋतू दिसतात, एक तर उन्हाळा आणि पावसाळा, पण ते का आणि अशी परिस्थिती का झाली आहे ते या कवितेतनं आपण पाहूया.
0: नक्कीच.
1: कवितेचं नाव आहे असा नव्हतास तू. असा नव्हतास तू, मी पाहिलेलं तुला तेव्हा अगदी सोज्वळ होतास. तुला काळजी असायची आमची, युगुलांच्या प्रेमात त्यांना न्हाऊ घालायचास, स्वत

0: वेळाही चिंब होऊन जायचास. लहानग्यांच्या होळीच्या शर्यतीत स्वतःही निरागस असायचास. एखाद्या एकाकीचे अश्रू व्हायचास. स्वतःला अगदी पारदर्शक ठेवून स्वतःवर आणि तुझ्यावर प्रेम करू लावायचास. तुझा आवाज, तू पेरलेला सुगंध, तुझा स्पर्श, तुझ्यामुळे चेहऱ्यावर आलेलं हलकं हसू, सगळंच तेव्हा स्वप्नवत वाटायचं. जणू तुझ्यात स्वर्गच सामावलेला. पण आता आता उद्याच्या आशा आकांक्षा घेऊन शांत झोपलेल्यांची झोप उडवतोस. दुःखीतेचे अश्रू म्हणून बरसणाऱ्या तू आता इतरांच्या डोळ्यात पाणी आणतोस. वीज नावाच्या तुझ्या प्रेयसीला तिच्यावर प्रेम करणाऱ्या झाडावरच उतरवतोस. हलकल्लोळ माजवणाऱ्या हंबरड्यातली वाचाच काढून घेतोस. आणि तुझ्या मगरमिठीत तो निरपराध हंबरडाही गुरफटतो. खरंच असा नव्हतास तू, कधीच नव्हतास. कदाचित तुलाही आमचीच लागण झाली.
1: बाप रे, म्हणजे पाऊस म्हटल्यानंतर सगळ्यात पहिले तर एक असं छान फील होतं आपल्याला, किंवा पावसावर नेहमी अशा थोड्याशा प्रेम कविता, खूप सुंदर अशा कविता आपल्याला ऐकायला मिळतात. पण हे जे काही लिहिलंयस ते खूप गहन आहे, की आधीचा पाऊस आणि कुठेतरी आत्ताची जी बदलत गेलेली परिस्थिती आहे, अवेळी जो पाऊस येतोय आणि त्याला कारणीभूत आपणच आहोत. आपलं एकूणच बदललेलं लाईफस्टाईल असेल, किंवा काय म्हणतात, काही प्रमाणात झालेली पर्यावरणाची हानी असेल आपल्याकडनं, आणि ह्या सगळ्याचा इम्पॅक्ट आहे. आणि जी शेवटची ओळ तू लिहिली आहेस की तुलाही आमचीच लागण झालीय, बाप रे, म्हणजे खरंच म्हणजे विचार करायला पाडते ही कविता. कारण बऱ्याचदा आपण पाऊस म्हटल्यानंतर खूप हलकं फुलकं वातावरण असतं, एकूणच निसर्गरम्य ठिकाण आपल्या डोळ्यासमोर येतं, छान पावसाचा आस्वाद घेताना आपल्याला सगळ्या गोष्टी जाणवतात. पण ह्या कवितेतनं म्हणजे तू कमाल सुरेख लिहिलंयस.
0: धन्यवाद.
1: आता आपण म्हणतो की आपलं एकूणच लाईफस्टाईल बदलत जात आहे. आता बदलत्या लाईफस्टाईलमध्ये सगळ्यात महत्वाचं आपल्या हातात एक गोष्ट आली आहे, ती म्हणजे फोन, आणि फोनमुळे आलेला सोशल मीडिया. म्हणजे बऱ्याचदा बघ ना, आपण खूप जास्त प्रमाणात इतकं सोशल मीडियाच्या आहारी जातो की काहीच सुचत नाही, किंवा कामं अशीच अडून राहतात, आपल्याकडनं काही केलंच जात नाही. मग अशा वेळी ह्या सोशल मीडियातनं कधीतरी आपल्याला असं होतं ना की काय नेमकं आपण का हे करतोय आणि कशासाठी करतोय.
0: कधी कधी आपल्याला असं वाटतं की खरे आपण कोण आहोत, की सोशल मीडियावरचे आपण खरे आहोत की रिअल लाईफ मधले खरे आहोत.
1: एक्झॅक्टली. आणि म्हणून म्हणजे बऱ्याचदा आपल्याला शांत बसल्यावर ह्या गोष्टींचा विचार पडतो आणि खूप प्रश्न पडतात. तर मग मला माहितीये की तू अशा संदर्भातली एक कविता लिहिलेली आहेस, तर मग त्यामुळे ती कविता ऐकायला नक्कीच आवडेल.
0: येस, नक्कीच. कवितेचं नाव आहे स्प्लिट पर्सनॅलिटी.
1: बर.
0: मी मलाच कधी अनोळखी न कधी स्वतःला गवसले. स्वतःसमोरही कधीतरी मुखवटा लावून फिरले.
1: वा वा.
0: दुहेरी अस्तित्वातला त्या खरेपणाच हरवून गेला. कधी हा तर कधी तो असा फिल्टर चेहऱ्यावर लागला. नाळ स्वतःशी कधी काळी जोडली होती, प्रश्न उपटला. स्वतःतला खरेपणा मग जाणतेपणीच खुरटला गेला. एक शरीर मन मात्र दोन होती, दोन अस्तित्वांची वेगळी. कोणाचं ऐकू, याच की त्याच? स्वच्छंदाची रेसिपी इथेच फसली. आज अचानक त्या सोडलेल्या खरेपणाशी संवाद झाला. दिवस रात्र भळभळणारा मेंदू आज शांत झाला. मनाची थॉट प्रोसेस हल्लीच्या सोशल मीडियामध्ये अडली होती. अल्गोरिदमने फक्त माझी पर्सनॅलिटी दुभंगली होती.
1: क्या बात है. वा वा वा. पुन्हा अप्रतिम. म्हणजे खरं आहे की आपण जे काही इतकं सोशल मीडियामध्ये गुंतलोय ना, की त्यांनी आपल्या नकळत आपल्याला इतका त्रास होत असतो, पण तो आपल्याला

0: साक्षी, इतक्या छान कविता तू सादर करतेस, इतकं छान गाणी आपण ऐकतोय, तर मग आता यापुढे कोणती कविता सादर करशील आपल्या श्रोत्यांसाठी?
1: यापुढे माझी जी कविता आहे ती आपल्या मनावर आधारित आहे.
0: बरं.
1: आता बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्या मनाला नक्की काय हवंय हे आपल्याला कळत नाही. कधीतरी मनाला हे हवं असतं, कधी ते हवं असतं, आणि कधी दोन्ही हवं असतं, असं आपण कन्फ्युज असतो.
0: बरोबर.
1: सो हेच जे काही मनाचं कन्फ्युजन आहे तेच व्यक्त करणारी आता पुढची कविता आहे.
0: बरं.
1: कवितेचं नाव आहे खेळ. मना आज शांततेची, मना आज शांततेची, मन मागे गोंगाटही, सांग साथ देशी मजला, मी मागते एकांतही. जीवाची होत असे बेचैनी, काय होते ते कळेना, आसवांचा पूर लागे, कधी ओठांवर हास्य जागे. मन द्वाड होई मध्यात, परी जाणीव त्यासी वयाची, मन द्वाड होई मध्यात, परी जाणीव त्यासी वयाची, विरुद्धांचा खेळ आज आयुष्य माझे, विरुद्धांचा खेळ आज आयुष्य माझे.
0: वा वा, खरंच ही जी काही दुविधा अवस्था असते ना मनाची, ती इतकी सुरेख एक्सप्लेन केली आहेस तू, इतकी छान मांडली आहेस तू, कारण अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण ही दुविधा मनस्थिती होत असते आपली. म्हणजे अगदी काय वस्तू विकत घ्यायची आहे यापासून ते एखादा कोणताही मोठा निर्णय

0: घ्यायचं असेल तिकडेही, म्हणजे कुठेही काहीही होऊ शकतं मनाच्या बाबतीत, हे तितकंच खरंय. आता मनावर तर इतकी सुरेख कविता तू सादर केलीच आहेस, तर मग आता श्रोत्यांसाठी आणखी काय पर्वणी आहे तुझ्या लेखणीतनं साकारलेली?
1: नंतरची माझी जी कविता आहे ती मृत्यूवरती आहे. बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडतो की मृत्यू म्हणजे नेमकं काय, आणि त्यामुळे आपण ना मनामध्ये भीती घेऊन जगत असतो की त्यानंतर आपलं काय होणार, तो नक्की कसा असतो, आणि त्या सगळ्या गोष्टीनंतर आपलं नक्की काय होतं. सो त्यावरतीच बेस आता ही पुढची कविता आहे. कवितेचे नाव आहे मृत्यू. तो दिसतोय एक अंधार अस्वस्थ पोकळी असलेला, तो दिसतोय एक अंधार अस्वस्थ पोकळी असलेला. मन अगदी विषण्ण होतं त्यात, कुणी पोकळी म्हणत त्याला, कुणी म्हणत साक्षात्कार, माणूस मात्र सदैव त्याला कोसत राहतो फार. तो म्हणे माणसाची सगळी यश गिळतो, तो म्हणे माणसाची सगळी यश गिळतो, हे माझं ते माझं असं म्हणणाऱ्या माणसाला तो घेऊन जातो. पार पैल तीरावर असतो म्हणे, पापपुण्याचा हिशोब ठेवतो, ऐल तीरावर असणाऱ्याला जाणीवांची पुंजी देतो. हल्ली तो स्वस्त झालाय असं म्हणतात खरं, हल्ली तो स्वस्त झालाय असं म्हणतात खरं. एखाद्याला झोपेतून उठवतो, कधी आनंदावर विरजण घालतो, एखाद्याला गळा भेट देतो, तर कधी एखाद्याचा मित्रही होतो. तो कोण कसा हे मात्र आजपर्यंत कळलं नाही, तो कोण कसा हे मात्र आजपर्यंत कळलं नाही. तो आला की माणूस संपतो, सगळं इथेच ठेवूनही जातो, शेवटपर्यंत त्याला भिणारा शेवटाला निर्विकार होतो. आयुष्यभराचे रुसवे फुगवे लोभ राग हाव निंदा, आयुष्यभराचे रुसवे फुगवे लोभ राग हाव निंदा, आता सगळं त्याच्यासोबतच जातं. मग मात्र प्रश्न पडतो, सोडून द्यायचं असतं सगळं तर माणूस आयुष्यभर हे का जपतो? मग मात्र प्रश्न पडतो, सोडूनच द्यायचं असतं सगळं तर माणूस आयुष्यभर हे का जपतो?
0: साक्षी, तुला हे इतके छान गहन विषय सुचतात कुठून? कारण किती सुरेख लिहिलंयस, किती छान आहे. म्हणजे खरंच आपण अशा एखाद्या गोष्टीचा इतका विचार करतोय की जी आयुष्यात पुढे घडणारच आहे, पण त्या विचारांनीच आपण बऱ्याचदा स्वतःला संपवत असतो, आणि ते नाही घडलं पाहिजे. आणि मुख्यतः आपली जी तरुणाई आहे, त्यांनी कितीही संकट आली, कितीही आव्हानं आली, तरी त्यांना कायम चिकाटीने जिद्दीने तोंड दिलं पाहिजे, आणि तुम्हाला जे अचीव करायचंय त्या गोष्टीसाठी अविरत प्रयत्न हे चालूच ठेवले पाहिजेत. अल्टिमेटली म्हणजे जे अंतिम सत्य आहे ते आहेच, पण त्या सत्यापर्यंत पोहोचताना आयुष्यातले सगळे यशाचे टप्पे पार करता आले पाहिजेत.
1: खरी गोष्ट आहे, आणि आनंदही घेता आला पाहिजे.
0: खरंय खरंय, खरंच खूप खूप सुंदर लिहिलंयस, म्हणजे कमाल कमाल. साक्षी, आता इतक्या सुरेख कविता तू सादर करतेस आणि ही काव्य मैफल संपूच नाही असं वाटतंय, पण आपल्याकडे कार्यक्रमाला थोडीशी मर्यादा असल्यामुळे थांबावं लागणार आहे. तर कार्यक्रमाच्या शेवटाकडे येताना तू कोणती कविता सादर करशील आपल्या श्रोत्यांसाठी?
1: आता ही आपली शेवटची कविता जी आहे ती एकटेपणावर आहे.
0: बरं,
1: बऱ्याचदा आपल्याला उगीच एकटं वाटतं, म्हणजे असतात आपल्या बरोबर सगळेजण, पण ती आतून ना एक पोकळी जाणवत राहते.
0: खरंय खरं,
1: आणि आपण उदास होतो, पण आपल्या आसपासच्या गोष्टी आणि अगदी निसर्गातही ती सोबत आपल्याला गवसते आणि आपल्याला अगदी शांत वाटायला लागतं.
0: खरंय.
1: आता यावरच ही एक कविता आहे, एकटीचे वाण मजला. एकटीचे वाण मजला आहे साम्य आमच्यातले, एकटीचे वाण मजला आहे साम्य आमच्यातले, पण दुःख ना उरले काही सवयीचे आपुले आहे झाले. आज अखेर अंतर मिटले जाणीव झाली स्वत्वाची, आज अखेर अंतर मिटले जाणीव झाली स्वत्वाची, माणसे असूनही सारी जवळी स्पर्शास मनाच्या न पोहोचती, त्याचेही असेच काहीसे तरी फरक ना पडे त्याला, त्याचेही असेच काहीसे तरी फरक ना पडे त्याला, ताऱ्यांतरी दुनिया त्याची नभात विसावे अकेला.
0: वा, वा.
1: तुझा माझा गाभा एकतो अनंत काळे दिसतो.

0: मजरा तुझा माझा गाभा एकतो अनंत काळे दिसतो मजरा अंतरे असुनी अनेक आपल्यात एकटेपणाचा समान धागा उगीच नाही म्हटले कोणी हा चंद्र आहे साक्षीला उगीच नाही म्हटले कोणी हा चंद्र आहे साक्षीला सात हाता त्याचीच मजला शशीने एकटेपणा दूर केला सात हाता त्याचीच मजला शशीने एकटेपणा दूर केला.
1: वा वा वा म्हणजे ही कविता पण एकदा पुन्हा की आपण कितीही एकटं वाटत असलं कितीही तुम्हाला लो फील होत असेल तरीही ती पोकळी भरून काढण्यासाठी कोणी ना कोणी कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपल्या आयुष्यात उपस्थित असतं. फक्त ते आपल्याला समजलं पाहिजे आपल्याला त्या गोष्टीची त्या व्यक्तीची असण्याची ती जाणीव होणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. आता आयुष्यात चढ उतार हे नेहमी येतातच पण त्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो जर आपण कायम सकारात्मक ठेवला तर आयुष्य खरंच खूप सुंदर आहे.
0: खरी गोष्ट आहे.
1: नाही खरंच साक्षी तू आज इथे आलीस आणि इतक्या सुरेख गहन सुंदर विषयांना हात घालणाऱ्या कविता तू आज सादर केल्यास त्याबद्दल खरंच तुझे मनापासून आभार. तर मंडळी अशा भरपूर गप्पा मारायच्या आहेत माहिती शेअर करायची आहे गाणी ऐकायची आहेत पण कार्यक्रमात आता थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

0: श्रोते हो गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी ठीक 8:40 ऐकायला विसरू नका
1: आकाशवाणी नागपूर निर्मित नारळी पौर्णिमेनिमित्त विशेष रूपक
0: बंध प्रेमाचे वंदन सागराला.
1: लेखिका आहेत सुचिता लाडे.
0: निवेदन राखी पाटील आणि आशिष सातपुते यांचं.
1: संचालन रोहिणी सूर्यवंशी.
0: आणि सादर करते आहेत आशिष बिनश्याम सातपुते.
2: आजी आज घरात दोन ताटं का सजवली आहेत? एका ताटात राखी आणि दुसऱ्यात नारळ.
3: अगं आज दोन सुंदर सण, रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा.
2: प्रत्येक सण आपल्याला काहीतरी शिकवतो. रक्षाबंधन आपल्याला नाती जपायला शिकवतं. नारळी पौर्णिमा निसर्गाबद्दल कृतज्ञ राहायला शिकवते.
4: हे श्रीफळ आमच्या कृतज्ञतेचं प्रतीक, आमच्या संसारावर कृपा ठेव.
5: नारळी पौर्णिमेचा
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
0: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
1: तेव्हा ऐकायला विसरू नका
0: नारळी पौर्णिमेनिमित्त आकाशवाणी नागपूर निर्मित विशेष रूपक
1: बंध प्रेमाचे
0: वंदन सागराला.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 6:10 झालेली आहेत संध्याकाळचे. आता चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

तुमचं आमचं जमलं या सिनेमातलं उषा मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत होतं. याबरोबरच गीत बाहेर कार्यक्रम संपला श्रोते हो. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 6:20 होत आहेत. आता दिल्लीहून प्रसारित होणारं संस्कृतमधलं बातमीपत्र संस्कृत समाचार आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: द्वितीय निमज्जन सहायकपोत आईएनएस निपुण विधिवत नौसेनायां सम्मेलितः। समारोहं संबोधयन् नौसेना प्रमुख एडमिरल कृष्ण स्वामीनाथन अवदत् यत् रणनीतिक परिवर्तनस्य अस्मिन् समये समुद्रे बहुक्षेत्रीय गभीर जल अभियानेभ्यः नौसेनायाः विशिष्ट अंतर्जालीय क्षमतासु निपुण इति पोतः एकं सशक्तं संयोजनं भविष्यति। विशाखापत्तनम स्थितया हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड इत्यनया संस्थया स्वदेशी ज्ञानेन परिकल्पितः निर्मितश्च निपुण पोतः निमज्जनस्य अथ च अंतर्जालीय अभियानानां विविधानां आवश्यकतानां पूर्णाय विशेषतया निर्मितः। नेपाल देशे गत सप्ताहे विनाशकारी जलाप्लावनेन मृत्तिका स्खलनेन च मृतानां संख्या 3,900 यावत् वर्धिता। प्रायः सपाद चतुस्सहस्रतोप्यधिकाः जनाः विलुप्ताः एव सन्ति। नेपाल देशस्य राष्ट्रीय आपत् संकट न्यूनीकरण प्रबंधन प्राधिकरणस्यानुसारं रविवासरात् एषा संख्या वर्धिता अस्ति। नेपाल देशस्य अष्ट प्रभावित मण्डलेभ्यः शवाः प्राप्ताः, रक्षकाः लुप्तान् अन्वेष्टुं रक्षयितुं च लग्नाः सन्ति। अत्रांतरे प्रायः विभिन्नासु जल विद्युत परियोजनासु न्यूनातिन्यूनं 33,900 यावत् कर्मकराः बाधिताः इति मन्यन्ते। तिब्बत क्षेत्रे सम्प्रति मृतकानां संख्या 16 अस्ति, 44,500 यावत् जनाः लुप्ताः सन्ति इति उच्यते। भारतीयः टेबल टेनिस क्रीडकः अंकुर भट्टाचार्यः इत्येषः चेक रिपब्लिक इत्यत्र WTT फीडर ओलोमोक स्पर्धायां स्वस्य प्रथमं WTT पुरुषैकल उपाधिं विजितवान् इति वार्ताः।
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत। आता साहित्य सौरभ कार्यक्रम
2: प्रसारित करीत आहोत। मराठी साहित्यावर आधारित कार्यक्रम साहित्य सौरभ। आजच्या कार्यक्रमामध्ये युवा गझलकार सुधीर महाजन यांचं गझल गायन आणि त्यानंतर कवी गोकुळ शिवाजी पाटील यांचं कविता वाचन। कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार, निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची। तर श्रोते हो, सुरुवातीला ऐकूया युवा गझलकार सुधीर महाजन यांचं गझल गायन।
3: नमस्कार, गझल घेतो। वनवा मोठा त्यास विझवणे इतके सोपे नसते, उभ्या पिकाला जळत पाहणे इतके सोपे नसते। पगार होतो आणि लगेचच संपून असा जातो, पगार होतो आणि लगेचच संपून असा जातो, बाकी महिना हसत थांबणे इतके सोपे नसते। गझला कविता पाठांतरमी ठेवत नाही हल्ली, गझला कविता पाठांतरमी ठेवत नाही हल्ली, शब्दांसोबत मेळ साधणे इतके सोपे नसते। सागरास्तर सगळे मिळती त्यात नवलते कसले, होऊन नदी सतत वाहणे इतके सोपे नसते। आणि शेरे बघा की येथे जखमा देणारे तर जागो जागी मिळती, येथे जखमा देणारे तर जागो जागी मिळती, जखम कुणाची भरून काढणे इतके सोपे नसते। जगात नसते कुणी कुणाचे कळले मित्रा आता, जगात नसते कुणी कुणाचे कळले मित्रा आता, खिसा रिकामा घेऊन फिरणे इतके सोपे नसते। आणि बघा शेरे पुढचा की शनी रवीची सुट्टी मोठी मजेत गेल्यानंतर, शनी रवीची सुट्टी मोठी मजेत गेल्यानंतर, सोमवारला लोकल धरणे इतके सोपे नसते। बायको मला विचारते की आज कशी मी दिसते, बायको मला विचारते की आज कशी मी दिसते, खोटे खोटे सुंदर म्हणणे इतके सोपे नसते। आणि पुढचा शेर बघा की भार्या माझी रुसल्यानंतर खूपच सुंदर दिसते, आनंदाने तिला मनवणे इतके सोपे नसते, इतके सोपे नसते। पुढची गझल घेतो की ठरवून मार्ग माझा मी गाठले न भाला, तेव्हा कुठे जगाला हा चेहरा कळाला। दुःखामध्ये जगाच्या माझाच भाग आला, नशिबास आज माझ्या दोषी धरू कशाला। आणि जरा वेगळा शेर आहे की पैसाच आज मोठा मित्रास हे कळाले, पैसाच आज मोठा मित्रास हे कळाले, घेण्यास मग सुपारी तोही तयार झाला। ना ओळखी कुणाची ना साथ सावली,

ची हा एकटाच रस्ता मग सोबतीस आला. या सावली समाजा मी पाहिलेच नाही, या सावली समाजा मी पाहिलेच नाही, अंधार सोबतीला अन दीप तो मिळाला. आणि मग त्याचा शेर असा आहे, शेवटचा शेर आहे गझलेचा की गझले तुझ्यामुळे ही ओळख नवी मिळाली, मी भाग्यवान आहे हे समजले स्वतःला, मी भाग्यवान आहे हे समजले स्वतःला. एक गझल ठेवतो आपल्या समोर की मनात माझ्या फिरण्यासाठी तुलाच आहे मुख संमती, मनात माझ्या फिरण्यासाठी तुलाच आहे मुख संमती, प्रीत पाखरू तुझ्याच असते सखे नेहमी अवती भवती. कर्जापायी हताश झालो छाटत गेलो इच्छा माझ्या, कर्जापायी हताश झालो छाटत गेलो इच्छा माझ्या, मरण्यासाठी दोर टांगला मी झाडाच्या फांदीवरती. नशिबानेही थट्टा केली आभाळाने वैर साधले, मरण पाहिले उभ्या पिकाचे दगड ठेवला हृदयावरती. ध्येय गाठण्या वेड्यावानी जो रक्ताचे पाणी करतो, ध्येय गाठण्या वेड्यावानी जो रक्ताचे पाणी करतो, आळ सात जो बुडेल त्याची होते फक्त दुर्गती. संवाद किती मनासारखा मिठतल्या त्या मौनामध्ये, संवाद किती मनासारखा मिठितल्या त्या मौनामध्ये, हवा हवासा म्हणून असतो प्रेमामध्ये एक सोबती. शेतामध्ये पीक पिकवले वादळ आले पीक नासले, शेतामध्ये पीक पिकवले वादळ आले पीक नासले, पाहून किती नुकसान असे डोळ्यांमधूनी नीर ओघळती. जीवनामध्ये हार कधीही नसे मानली या सुधीरने, जीवनामध्ये हार कधीही नसे मानली या सुधीरने, गर्दीमधल्या हजार नजरा इथे तुलाही रोज झोंबती. अनलज्वाला वृत्तामधली गजल ठेवतो आपल्या समोर. स्वभाव शीर्षक आहे, बघा. स्वभाव त्याचा समजत जातो नंतर नंतर, प्रेमामध्ये फसवत जातो नंतर नंतर, कधी कोवळा कधी खडतर उमगत नाही, कधी कोवळा केव्हा खडतर उमगत नाही, भल्या भल्यांना हिनवत जातो नंतर नंतर, तीर नजरेने असे सोडतो जखमी करतो, तीर नजरेने असे सोडतो जखमी करतो, मलम शब्दांचे लावत जातो नंतर नंतर, शब्दांच्या या दुनियेमध्ये गुरफटलेला, शब्दांच्या या दुनियेमध्ये गुरफटलेला, कविता त्याची फुलवत जातो नंतर नंतर, सुधीर आता संथ वाटतो शर्यतीतया, सुधीर आता संथ वाटतो शर्यतीतया, स्पर्धकासतो हरवत जातो नंतर नंतर, स्पर्धकासतो हरवत जातो नंतर नंतर. गजल ठेवतो आपल्या समोर, मतला असा आहे त्याचा की कष्ट पित्याचे जीवनात मी पाहत गेलो, कष्ट पित्याचे जीवनात मी पाहत गेलो, मनास माझ्या दुःख मनाचे सांगत गेलो, दुःखी होतो तेव्हा रडलो थोडा थोडा, दुःखी होतो तेव्हा रडलो थोडा थोडा, आयुष्याला घडवत घडवत बदलत गेलो, खूप यातना सोसत होता बाबा माझा, बाबांनाही सुखामध्ये मी ठेवत गेलो, शर्ट फाटका नेहमी असे अंगामध्ये, शर्ट फाटका नेहमी असे अंगामध्ये, स्वाभिमान मी मनासारखा मिरवत गेलो, स्वार्थी आहे दुनिया सारी सुधीर सांगतो, स्वार्थी आहे दुनिया सारी सुधीर सांगतो, जिंकण्यास मग या दुनियेला हरवत गेलो, जिंकण्यास मग या दुनियेला हरवत गेलो. एक तरही गजल घेतो, यातला जो मिसरा आहे, खंतही नाही कशाची खेदही नाही मला, हा जळगाव येथील प्रसिद्ध गझलकार डॉक्टर ज्ञानेश पाटील यांचा मिसरा आहे. बघा मतला असा आहे गझलेचा की दुःख आता फार झाले प्रेमही नाही मला, दुःख आता फार झाले प्रेमही नाही मला, खंतही नाही कशाची खेदही नाही मला, बायको का वागते आता जराशी वेगळी, बायको का वागते आता जराशी वेगळी,

0: शोधण्याला आज थोडा वेळही नाही मला. वेदनांना सांगतो मी आज या भेटायला, वेदनांना सांगतो मी आज या भेटायला, भेटलेले सुख जरासे मान्यही नाही मला. टाळतो मी दुःख माझे अन सुखाला शोधतो, टाळतो मी दुःख माझे अन सुखाला शोधतो, भेटलेल्या या सुखाचा गर्वही नाही मला. का अशी तू याचना करतोस आहे वेगळी, का अशी तू याचना करतोस आहे वेगळी, देव म्हणतो थांबलो मी अंतही नाही मला. हक्क सारे सोडताना बांध फुटला लोचनी, हक्क सारे सोडताना बांध फुटला लोचनी, रागही नाही मला अन शेतही नाही मला, रागही नाही मला अन शेतही नाही मला. नाव मोठे होत आहे भग सुधीर आता तुझे, नाव मोठे होत आहे भग सुधीर आता तुझे, भेटलेल्या या सुखाचे भानही नाही मला, भेटलेल्या या सुखाचे भानही नाही मला. पुढची गजल ठेवतो, लवंगला तरोत्तामध्ये आहे. स्वप्नकालचे आज पुन्हा ती शोधत आहे वेडी, स्वप्नकालचे आज पुन्हा ती शोधत आहे वेडी, दुःखामध्ये साथ भेटली सांगत आहे वेडी. खोटे खोटे भांडण केले कोर्टामध्ये गेली, खोटे खोटे भांडण केले कोर्टामध्ये गेली, तेथे सुद्धा खोट्या गोष्टी बोलत आहे वेडी. प्रेमासाठी आतुरलेली वाटत होती तेव्हा, प्रेमासाठी आतुरलेली वाटत होती तेव्हा, सोबत माझी जीवनातया सजवत आहे वेडी. रमलो होतो गतकाळाच्या गोष्टींमध्ये थोडा, रमलो होतो गतकाळाच्या गोष्टींमध्ये थोडा, मनात माझ्या प्रेमरंग का भरवत आहे वेडी. हरवत जातो सुधीर जेव्हा गोड बोलते भार्या, हरवत जातो सुधीर जेव्हा गोड बोलते भार्या, केविलवाण्या स्वप्नांना ती मिरवत आहे वेडी, केविलवाण्या स्वप्नांना ती मिरवत आहे वेडी. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण युवा गझलकार सुधीर महाजन यांचं गझल गायन ऐकलं. साहित्य सौरभ या कार्यक्रमात आता ऐकूया कवी गोकुळ शिवाजी पाटील यांचं कविता वाचन.
2: नमस्कार, मी कवी गोकुळ शिवाजी पाटील नगरदेवा. मी आपल्या समोर माझ्या काही कविता सादर करीत आहेत. माझ्या कवितेचं शीर्षक आहे पाण्या पावसाचे दिस. पाण्या पावसाचे दिस दिस ढगाळ ढगाळ, पाण्या पावसाचे दिस दिस ढगाळ ढगाळ, मोठ्या अंतराने येतो ऊन सावल्यांचा काळ, मोठ्या अंतराने येतो ऊन सावल्यांचा काळ. पाण्या पावसाचे दिस मन वेल्हाळ वेल्हाळ, पाण्या पावसाचे दिस मन वेल्हाळ वेल्हाळ, कुण्या दैवताच्या कंठी हिरव्या डोंगरांची माळ, कुण्या दैवताच्या कंठी हिरव्या डोंगरांची माळ. पाण्या पावसाचे दिस रान सुगंधी सुगंधी, पाण्या पावसाचे दिस रान सुगंधी सुगंधी, भोळ्या शंकराचं आवत हाके गोरापाननंदी, भोळ्या शंकराचं आवत हाके गोरापाननंदी. पाण्या पावसाचे दिस दिस हिरवे हिरवे, पाण्या पावसाचे दिस दिस हिरवे हिरवे, भिजलेल्या पाखरांचा थवा आभाळ मिरवे, भिजलेल्या पाखरांचा थवा आभाळ मिरवे. माझ्या पुढच्या कवितेचं नाव आहे तुझ्याप्रमाणे जगव आता एक झाड माणसा. हातामधली फेकून दे कुऱ्हाड माणसा, हातामधली फेकून दे कुऱ्हाड माणसा, तुझ्याप्रमाणे जगव आता एक झाड माणसा. या धरतीच्या वैभवास पोखरू नको रे, या धरतीच्या वैभवास पोखरू नको रे, वृक्षांचे कर मुलांप्रमाणे लाड माणसा. तुझ्या कृपेने, तुझ्या कृपेने नग्न जाहली वसुंधराही, बागेच्या जागी दिसते रेताड माणसा. हातामधली फेकून दे कुऱ्हाड माणसा, तुझ्याप्रमाणे जगव आता एक झाड माणसा. सृष्टीच्या सौंदर्याचा कोळसा

करावा, सृष्टीच्या सौंदर्याचा कोळसा करावा, हीच भावना कुठेतरी तू गाढ माणसा, हातामधली फेकून दे कुऱ्हाड माणसा, परपीडेचे दुःख जाणण्यासाठी केवळ, परपीडेचे दुःख जाणण्यासाठी केवळ, एक घाव तू पायावरती पाड माणसा, एक घाव तू पायावरती पाड माणसा, दिसेल नंदन वनापरी मग धरती माता, दिसेल नंदन वनापरी मग धरती माता, थांबव या झाडांची तू चिरफाड माणसा, हातामधली फेकून दे कुऱ्हाड माणसा, महासत्तेचे स्वप्न गुलाबी साकाराया, महासत्तेचे स्वप्न गुलाबी साकाराया, सृष्टीच्या जखमेचे बुज भगदाड माणसा, हातामधली फेकून दे कुऱ्हाड माणसा, तुझ्याप्रमाणे जगव आता एक झाड माणसा. माझ्या पुढच्या कवितेचं नाव आहे जीवन सरिता. काल कुणाच्या गर्द व्यथेची वाऱ्याने गुणगुणली गाणी, काल कुणाच्या गर्द व्यथेची वाऱ्याने गुणगुणली गाणी, व्यथा अशी की गळू लागले दगडाच्या डोळ्यातून पाणी, व्यथा अशी की गळू लागले दगडाच्या डोळ्यातून पाणी, काळोखाने केला सौदा सूर्याच्या किरणांचा आणिक, काळोखाने केला सौदा सूर्याच्या किरणांचा आणिक, मोलाशिवाय जगू लागले आता हिरे मोती माणिक, मोलाशिवाय जगू लागले आता हिरे मोती माणिक, कुणी तरावे कुणी बुडावे अशीच असते जीवन सरिता, कुणी तरावे कुणी बुडावे अशीच असते जीवन सरिता, जगणाऱ्याला भान असावे जगतो आपण मरण्याकरिता, जगणाऱ्याला भान असावे जगतो आपण मरण्याकरिता. माझ्या पुढच्या कवितेचं नाव आहे सुरू जाहला गार महोत्सव. चैतन्याच्या सरी बरसल्या धरतीच्या अंगावर आता, चैतन्याच्या सरी बरसल्या धरतीच्या अंगावर आता, जिकडे तिकडे सुखावणारा मृदगंधाचा वावर आता, जिकडे तिकडे सुखावणारा मृदगंधाचा वावर आता, दीर्घ काहिली तप्त उन्हाची सोसत होती अवघी धरणी, दीर्घ काहिली तप्त उन्हाची सोसत होती अवघी धरणी, गर्जत गर्जत दिला गारवा बघा निळ्या मेघांची करणी, गर्जत गर्जत दिला गारवा बघा निळ्या मेघांची करणी, आता नव्याने बहरून येईल वसुंधरेचे हिरवे वैभव, आता नव्याने बहरून येईल वसुंधरेचे हिरवे वैभव, कोवळ्या कोवळ्या पानांवरती सजून येतील मेघांचे दव, कोवळ्या कोवळ्या पानांवरती सजून येतील मेघांचे दव, ओला हिरवा उत्सव आला दिली नभाने गर्द आरोळी, ओला हिरवा उत्सव आला दिली नभाने गर्द आरोळी, आनंदाने भरून गेल्या मृग सरी धरणीची झोळी, धावत आल्या सरी सावळ्या, धावत आल्या सरी सावळ्या उष्ण धुळीच्या निमंत्रणाने, धावत आल्या सरी सावळ्या उष्ण धुळीच्या निमंत्रणाने, दिशा दिशातून रम्य स्वरांनी निनादले कोकिळचे गाणे, दिशा दिशातून रम्य स्वरांनी निनादले कोकिळचे गाणे, पहिला पाऊस भिजवून गेला नांगरटीच्या उघड्या भेगा, पहिला पाऊस भिजवून गेला नांगरटीच्या उघड्या भेगा, अशी राहू दे कृपा बळीवर आभाळाच्या काळ्या मेघा, आभाळाच्या काळ्या मेघा, सुरू जाहला गार महोत्सव नक्षत्रांचे नारळ फोडून, सुरू जाहला गार महोत्सव नक्षत्रांचे नारळ फोडून, छचोर धारा बरसून गेल्या थेंबांच्या घुंगरांना तोडून, छचोर धारा बरसून गेल्या थेंबांच्या घुंगरांना तोडून. माझ्या पुढच्या कवितेचं नाव आहे संध्याकाळचा सूर्योदय. पानांमध्ये रुबाब असतो फुलात असते निव्वळ भय, पानांमध्ये रुबाब असतो फुलात असते निव्वळ भय, सूर्य फुलाची शेती म्हणजे संध्याकाळचा सूर्योदय, सूर्यफुलाची शेती म्हणजे संध्याकाळचा सूर्योदय, पिवळे पिवळे मऊ रेशमी धुके पांघरून अंगावर, पिवळे पिवळे मऊ रेशमी धुके पांघरून अंगावर,
अलगद हसून सूर्य भाळतो सूर्य फुलांच्या रंगावर।

जलगद हसून सूर्य भाळतो सूर्यफुलाच्या रंगावर टोंगल कंगन हार बांगड्या टोंगल कंगन हार बांगड्या हळद लागते रानाला टोंगल कंगन हार बांगड्या हळद लागते रानाला डुलवतात मग पिवळ्या बाह्या सूर्यफुलाच्या कानाला डुलवतात मग पिवळ्या बाह्या सूर्यफुलाच्या कानाला हिरव्या स्वरात पिवळे गाणे गाण्यांची पण पिवळी लय हिरव्या स्वरात पिवळे गाणे गाण्यांची पण पिवळी लय सूर्यफुलाची शेती म्हणजे संध्याकाळचा सूर्योदय सूर्यफुलाची शेती म्हणजे संध्याकाळचा सूर्योदय. माझ्या पुढच्या कवितेचं नाव आहे घाट माथ्याची कौलारू घरे. घाट माथ्याची कौलारू घरे आणि डोंगरी दुधाचे झरे घाट माथ्याची कौलारू घरे आणि डोंगरी दुधाचे झरे इथे आनंद मिळतो सारा हेच वैभव आमूचे खरे इथे आनंद मिळतो सारा हेच वैभव आमूचे खरे मुक्त मोरांचा संचार छान ताला सुरात पक्ष्यांचं गाणं मुक्त मोरांचा संसार छान ताला सुरात पक्ष्यांचं गाणं नदी नात्याची वळण माळ जणू गळ्यात सोनेरी पानं नदी नात्यांची वळण माळ जणू गळ्यात सोनेरी पानं आम्ही डोंगर वस्तीचे वासी आम्ही शिवारी मथुरा काशी आम्ही डोंगर वस्तीचे वासी आमचे शिवार मथुरा काशी आणि कष्टाच्या सुपात साऱ्या धनधान्याच्या पीक तिराशी आणि कष्टाच्या सुपात साऱ्या धनधान्याच्या पीक तिराशी काट्या कुट्याचा आम्हा आधार हिरव्या चाऱ्याच दुधाची धार काट्या कुट्याचा आम्हा आधार हिरव्या चाऱ्यात दुधाची धार ऊन वाऱ्याच्या सोबत आम्ही पार करतो सारा संसार ऊन वाऱ्याच्या सोबत आम्ही पार करतो सारा संसार आमची लक्ष्मी गोठ्यात गाय हीच बाप आमची आमची माय आमची लक्ष्मी गोठ्यात गाय हीच बाप आमची माय आमचं डोंगर माथ्याचं जिण हिरवा डोंगर सोयर आहाय आमचं डोंगरी माथ्याचं जिण हिरवा डोंगर सोयर आहाय. माझ्या पुढच्या कवितेचं शीर्षक आहे माय सरस्वती. कोण म्हणे आसो द्याची लेख आहे ओ अडाणी कोण म्हणे आसो द्याची लेख आहे ओ अडाणी कसं जगावं जगात शिकवते तिची वाणी तीच झाली तिचा गुरु ज्ञान पाजल जगाले तीच झाली तिचा गुरु ज्ञान पाजल जगाले जणू भर उन्हाळ्यात पाना दाटला ढगाले जणू भर उन्हाळ्यात पाना दाटला ढगाले खेत निंदता निंदता तिने वाचला पाऊस खेत निंदता निंदता तिने वाचला पाऊस आणि मनाच्या डोळ्यात उभा टिपला माणूस आणि मनाच्या डोळ्यात उभा टिपला माणूस तिच्यासाठी पांडुरंग आला धावून पिकात तिच्यासाठी पांडुरंग आला धावून पिकात देव लाडाने नांदतो तिच्या परिभाविकात देव लाडाने नांदतो तिच्या परिभाविकात माझ्या बहिणाबाईची वती सरस्वती माय माझ्या बहिणाबाईची वती सरस्वती माय तिनं जाणलं म्हणाले आणि म्हटलं वढाय तिनं जाणलं म्हणाले आणि म्हटलं वढाय. माझ्या पुढच्या कवितेचं शीर्षक आहे बिनपंखाचं पाखरू. मन दिसेना डोळ्याले कसं हातामध्ये धरू मन दिसेना डोळ्याले कसं हातामध्ये धरू खोप्या वाचून राहते बिनपंखाचं पाखरू खोप्या वाचून राहते बिनपंखाचं पाखरू त्याले नाही हात पाय नाही डोकं नाही कान त्याले नाही हात पाय नाही डोकं नाही कान कोणी दिलं त्याले सदा भटकाचं वरदान कोणी दिलं त्याले सदा भटकाचं वरदान भल्या भल्यांना मनाने देशोधडीले लावलं भल्या भल्यांना मनाने देशोधडीले लावलं देणं घेणं माणसाचं त्याच्या ठाई समावलं देणं घेणं माणसाचं त्याच्या ठाई समावलं कोसा कोसाला हिंडते त्याचा कानाबाना येग कोसा कोसाले हिंडते त्याचा कानाबाना येग भिंत चिरून धावते पडू देत नाही भेग भिंत चिरून धावते पडू देत नाही भेग अरे मना मना तुझा कुठे साचा सापडला अरे मना मना तुझा कुठे साचा सापडला ज्याने घडवलं तुले तो बी कोड्यात पडला ज्याने घडवलं तुले तो बी कोड्यात पडला बाई कोण

0: कोंडता येईना मन वाऱ्याचं लेकरू, बाई कोंडता येईना मन वाऱ्याचं लेकरू, खोप्या वाचून राहते बिन पंखाचं पाखरू, खोप्या वाचून राहते बिन पंखाचं पाखरू। धन्यवाद।
1: श्रोते हो, आताच आपण मराठी साहित्यावर आधारित साहित्य सौरभ हा कार्यक्रम ऐकलात। कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार। ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती।

0: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7 वाजता आहेत. आता प्रादेशिक बातम्या.
1: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची.
2: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीज,
1: झालं सगळं. झालं बजेट तयार?
2: हो.
1: 5,000 वाचले. नवीन साडी घेऊया?
2: नको. मागच्या महिन्यातच तर घेतली होती.
1: आणखी
2: नाही. आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा.
3: आली आहे मोठी.
2: आता जाग बाई.
4: RBI सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.

0: आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. एफआयआर नंतर राज्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध. 2,08,00,000 अधिक नावं वगळली. 30 सप्टेंबर पर्यंत दावे हरकती दाखल करता येणार. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाचा आर्थिक विकास दर 7.8%. नेपाळमध्ये अडकलेल्या 406 नागरिकांशी राज्य सरकारचा संपर्क. अजूनही 206 नागरिक नेपाळ आणि चीनमध्येच. आणि राज्यातल्या अनुदानित खासगी वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये सहयोगी प्राध्यापकाची 5,012 पदं भरण्यासाठी राज्य शासनाची मंजुरी. एसआयआर अर्थात विशेष सखोल पुनरीक्षणाच्या अंतर्गत राज्यातल्या 288 विधानसभा मतदारसंघाच्या प्रारूप मतदार याद्या आज प्रसिद्ध झाल्या. त्यात 21% अधिक म्हणजेच 2,08,88,487 मतदारांची नावं वगळण्यात आली आहेत. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: विशेष सखोल पुनरीक्षणानंतर राज्याच्या प्रारूप मतदार यादीत 7,71,65,562 मतदारांचा समावेश आहे. मतदार यादीत नमूद ठिकाणी अनुपस्थित, स्थलांतर, मृत्यू, दुबार नोंदणी किंवा गणनापत्र भरायला नकार दिल्यामुळे 2 कोटींहून अधिक मतदारांचा प्रारूप मतदार यादीत समावेश नाही. पुणे, ठाणे, मुंबई उपनगर, नागपूर, नाशिक या जिल्ह्यांतून सर्वाधिक तर सिंधुदुर्ग, हिंगोली आणि गडचिरोलीतून सर्वात कमी मतदारांची नावं वगळण्यात आली आहेत. सर्वाधिक 28,66,000 अधिक मतदार पुण्यातले तर 28,59,000 अधिक मतदार ठाणे जिल्ह्यातले आहेत. मुंबई उपनगरमधून 26,58,000 अधिक तर नागपुरातून 14,43,000 अधिक मतदारांची नावं प्रारूप मतदार यादीत नाहीत. सिंधुदुर्गमध्ये हे प्रमाण सर्वात कमी म्हणजेच 82,513 इतकं आहे. गडचिरोली, हिंगोलीच्या यादीतून 1,00,000 कमी मतदार वगळलेले आहेत. मतदार यादीतून नाव वगळलेल्या मतदारांना आजपासून 30 सप्टेंबरपर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येतील. प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांना किंवा 1 ऑक्टोबरला 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या मतदारांना प्रपत्र 6 घोषणापत्रासह भरावं लागेल. पडताळणीनंतर त्यांची नावं मतदार यादीत समाविष्ट होऊ शकतील. सर्व कार्यवाही पूर्ण

0: झाल्यानंतर 4 नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. याविषयी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम म्हणाले,
1: समजा काही कारणामुळे यादीमध्ये आलेले नाही, प्रारूप यादी प्रसिद्धी झाल्यापासून 1 महिन्याच्या आत आपण फॉर्म नंबर 6 भरून देऊ शकतात. परंतु असा गृहित धरू की ते 1 महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला काही भरून देऊ शकलेले नाही. आमच्या अंतिम यादी प्रसिद्धी होणार आहे, त्यांच्या नंतर आपण अर्ज करू शकतात. पुढील निवडणूक येईलपर्यंत आपण भरू शकतात. आमच्या मतदार यादी अपडेशनचा कार्यक्रम निरंतर चालू असतात. म्हणून आपल्याला स्पष्ट सूचना आहे की या वेळामध्ये काही कारणामुळे, कुणाच्या चुकामुळे काही झालं तर सुद्धा आपल्या नाव घेण्यासाठी, अर्ज करण्यासाठी पुरेसा संधी उपलब्ध राहणार आहेत.
0: या प्रक्रियेदरम्यान राज्यातल्या मतदान केंद्रांचंही सुसूत्रीकरण करण्यात आलं आहे. त्यानंतर एकूण 37 मतदान केंद्र कमी झाली आहेत. मतदार कमी झाल्यानं

0: होऊ शकलेले नाही. आमच्या अंतिम यादी प्रसिद्धी होणार आहे, त्यांच्या नंतर आपण अर्ज करू शकता. पुढील निवडणूक येईलपर्यंत आपण भरू शकतात. आमच्या मतदार यादी अपडेशनचा कार्यक्रम निरंतर चालू असतात. म्हणून आपल्याला स्पष्ट सूचना आहे की या वेळामध्ये काही कारणामुळे, कुणाच्या चुकामुळे काही झालं तर सुद्धा आपल्या नाव घेण्यासाठी, अर्ज करण्यासाठी पुरेसा संधी उपलब्ध राहणार आहेत.
1: या प्रक्रियेदरम्यान राज्यातल्या मतदान केंद्रांचंही सुसूत्रीकरण करण्यात आलं आहे. त्यानंतर एकूण 37 मतदान केंद्र कमी झाली आहेत. मतदार कमी झाल्यानं हा बदल झाल्याचं निवडणूक आयोगानं कळवलं आहे. याशिवाय 1403 मतदान केंद्रांचं ठिकाण बदलण्यात आलंय. प्रामुख्यानं मुंबई, ठाणे आणि पालघरमधलीही मतदान केंद्र आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाचा आर्थिक वृद्धी दर 7.8% राहिला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हा दर 6.9% होता. या कालावधीत देशात ढोबळ राष्ट्रीय उत्पन्न 81,36,000 कोटी रुपये होतं. या कालावधीत कृषी, पशुपालन, मासेमारी, खाणकाम यासारख्या क्षेत्रांची वाढ गेल्या वर्षीच्या 5.3% तुलनेत 2.9% होती. उत्पादन, बांधकाम, वीज, गॅस, पाणी पुरवठा यासारख्या क्षेत्रांमध्ये 8.6% वाढ नोंदवली गेली. गेल्या वर्षी हा दर 6.1% होता. व्यापार, हॉटेल, परिवहन, दळणवळण, वित्त, स्थावर मालमत्ता, माहिती तंत्रज्ञान, संरक्षण यासारख्या क्षेत्रात गेल्या वर्षीच्या 8% तुलनेत 10% वाढ झाली. देशाच्या अर्थव्यवस्थेनं साध्य केलेल्या या कामगिरीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. पुरवठा साखळीतले अडथळे आणि जागतिक पातळीवरच्या अनिश्चिततेच्या काळात नागरिकांनी सामूहिक ताकदीच्या बळावरच हा दर साध्य केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. आपल्या देशात 1.5 कोटींपेक्षा जास्त दृष्टीहीन किंवा अंध आहेत, पण अंधत्वाने आयुष्य थांबत नाही. आयुष्य प्रकाशमान करण्याच्या अनेक वाटा आहेत. या अंधत्वासंदर्भातील कोणतेही प्रश्न, शंका आणि माहितीसाठी संपर्क साधा 8800004334. नेपाळमध्ये आलेल्या पुरानंतर मदत, बचाव आणि शोधकार्य आजही सुरू आहे. आतापर्यंत 903 जणांचे मृतदेह सापडले असून 4,000 जास्त जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती नेपाळच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं दिली आहे. दरम्यान 403 भारतीय नागरिक चीनमधून सुरक्षितपणे नेपाळमध्ये पोहोचले असून 500 भारतीय नागरिक चीनमध्ये सुरक्षित आहेत. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडे आपत्तीग्रस्त भागात अडकलेल्या 406 नागरिकांची झाली आहे. त्यापैकी 342 जणांशी संपर्क झाला असून 60 जणांशी संपर्क करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यातले 262 नागरिक अजूनही नेपाळ आणि चीनमध्ये आहेत. राज्यातल्या अनुदानित खासगी वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापकांची 5,012 पदं भरण्यासाठी राज्य शासनानं मंजुरी दिली आहे. तसंच भरतीच्या वेळी मुलाखतीचं CCTV चित्रीकरण अनिवार्य करण्यात आलं आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने आज त्याची अधिसूचना जारी केली. विद्यार्थी पटसंख्या आणि कार्यभार यासंबंधी ऑक्टोबर 2025 तयार केलेल्या समीकरणानुसार ही पदं मंजूर केली आहेत. रस्ते अपघातातले वाढते मृत्यू रोखण्यासाठी राज्यात अत्याधुनिक वाहतूक यंत्रणा उभारली जाणार असून त्यासाठी 250 कोटींची तरतूद केल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. ठाण्यात एका कार्यक्रमात ते बोलत होते. मागण्या पूर्ण झाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही आणि आंदोलनासाठी मुंबईला जाणारच असा निर्धार मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी आज पुन्हा व्यक्त केला. मराठा आरक्षणाच्या मुख्य मागणीसाठी आंतरवाली सराटी इथे त्यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस होता. मराठा समाज बांधवांनी गनिमी काव्याचा वापर करून 12 तारखेपर्यंत मुंबईत दाखल व्हावं आणि निरोप मिळताच आंदोलनात सहभागी व्हावं अशा सूचना त्यांनी केल्या. जरांगे यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. त्यांच्याशी चर्चा करतानाच ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही असं आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत दिलं. तर जरांगे यांना मुंबईत यायची गरज भासणार नाही यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं आमदार प्रसाद लाड म्हणाले. मराठा आणि ओबीसी समाजामध्ये संघर्ष निर्माण करणारे मुद्दे पुढे करून राज्य सरकार जनतेच्या

0: मूळ प्रश्नांपासून लक्ष विचलित करत आहे असा आरोप काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला. मराठा, धनगर, ओबीसी आणि आदिवासी समाजांमध्ये संघर्ष निर्माण करण्याऐवजी सरकारनं बेरोजगारी, रोजगार आणि विकासाच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावं असंही त्यांनी सुचवलं. फेक नरेटिव्हच्या माध्यमातून देशाची आणि राज्याची प्रतिमा खराब करायचा प्रयत्न सध्या सुरू आहे आणि त्याला वैचारिक पातळीवर चोख प्रत्युत्तर देण्याची गरज आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. पुण्यात भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते. देश आत्मनिर्भरतेच्या दिशेनं वाटचाल करत असताना विकसित भारताची घोडदौड रोखण्यासाठी अनेक शक्ती प्रयत्नशील आहेत, राज्यघटनेचा गैरवापर करत आहेत असा आरोप त्यांनी केला. काँग्रेस नेते राहुल गांधी पुण्यात खोटं बोलले असा दावाही त्यांनी केला. गणेशोत्सव सांस्कृतिक पद्धतीनं साजरा व्हावा असं मुख्यमंत्र्यांनी सुचवलं. 52 भटक्या विमुक्त समाजांना एकत्र आणून त्यांच्या हक्कासाठी देशव्यापी चळवळ उभारण्याकरता राज्य सरकार वचनबद्ध असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितलं. भटके विमुक्त दिनानिमित्त मुंबईत शिवसेनेतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या समाजाला शिक्षण, उद्योग, नेतृत्व आणि विकासात वाटा मिळाला पाहिजे याकरता प्रयत्न करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. तसंच लोककला, हस्तकला आणि पारंपरिक व्यवसायांचं जतन करण्यासाठी राज्यस्तरीय संमेलन भरवण्यात येईल असंही ते म्हणाले. शिवसेनेचे नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसने ग्रामीण भागात संघटन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या गाभा समितीची बैठक आज मुंबईत राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांना समन्वयक नेमण्यात आलं असून येत्या 27 सप्टेंबरला नाशिक इथं राज्यव्यापी शिबिर आयोजित करणार असल्याचं तटकरे यांनी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. एसआयआर नंतर राज्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध. 2,08,00,000 अधिक नावं वगळली. 30 सप्टेंबरपर्यंत दावे हरकती दाखल करता येणार. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाचा आर्थिक विकास दर 7.8%. नेपाळमध्ये अडकलेल्या 406 नागरिकांशी राज्य सरकारचा संपर्क. अजूनही 206 नागरिक नेपाळ आणि चीनमध्येच. आणि राज्यातल्या अनुदानित खासगी वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये सहयोगी प्राध्यापकांची 5,012 पदं भरण्यासाठी राज्य शासनाची मंजुरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे
2: वा.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, आपला भारत देश तीन बाजूंनी समुद्राने वेढलेला आहे. साहजिकच आपल्या समुद्री सीमांचं संरक्षण अत्यंत महत्वाचं आहे. त्यासाठी भारतीय नौदल नेहमीच सज्ज असतं. केवळ प्रत्यक्ष युद्धातच नव्हे तर विविध सागरी दुर्घटनांमध्येही नौदलानं आपली जबाबदारी निभावली आहे. सर्व देशवासियांना अभिमान वाटेल असंच कार्य आपल्या संरक्षण दलानं केलं आहे. श्रोते हो, किनाऱ्यावर किंवा समुद्रावरच्या अनेक आव्हानांचा आपलं नौदल सामना करत असतं. त्यात समुद्राच्या तळात उद्भवणाऱ्या विविध बाबींचा आणि समुद्राखालच्या संरक्षणाचाही समावेश आहे. या समुद्र तळात घडणाऱ्या विविध घडामोडींचा आणि पाणबुडीच्या संकट काळात त्याच्यापर्यंत जाऊन मदत करण्याचं महत्वाचं कार्यही केलं जात असतं. अशाच प्रकारे पाण्याच्या तळापर्यंत जाण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रणाली आणि सहाय्यक उपकरणांसह सज्ज असलेलं निपुण हे डायव्हिंग सपोर्ट जहाज आज नौदलाच्या ताफ्यात सामील झालं आहे. हे जहाज, त्याची कार्यपद्धती, सागरी संरक्षणात आणि बचाव कार्यांमध्ये होणारी त्याची मदत याविषयी आपण आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात जाणून घेणार आहोत. भारतीय नौदल, त्याची कार्यपद्धती आणि या साऱ्या पार्श्वभूमीवर निपुण या युद्धनौकेचं नौदलाच्या ताफ्यात सामील होणं याविषयी आपल्याला अधिक माहिती देत आहेत ज्येष्ठ संरक्षण तज्ञ लेफ्टनंट कर्नल सतीश ढोले. श्रोते हो, देशाच्या संरक्षणामध्ये नौदलाची भूमिका फार महत्वाची आहे. बदलत्या काळानुसार आणि नव्या तंत्रज्ञानाच्या शोधानंतर नौदलातही अनेक बदल होत आलेले आहेत. या बदलांविषयी लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे म्हणाले,
1: भारतीय नौदलाच्या आधुनिकीकरण मोहिमेला मागच्या काही काळामध्ये विशेष वेग मिळालेला आहे. जून 2026 मध्ये नौदलानं 5 स्वदेशी युद्ध नौका एकाच महिन्यामध्ये ताफ्यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. यामध्ये 2 प्रोजेक्ट 17A स्टेल्थ फ्रिगेट्स, 1 सर्वेक्षण नौका आणि 2 पाणबुडी विरोधी नौकांचा समावेश केलेला आहे. यापुढच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नेव्हल प्लॅटफॉर्म्स भारताच्या नौदलामध्ये सामील होणार आहेत. निलगिरी श्रेणीमधले प्रोजेक्ट 17A च्या अंतर्गतले स्टेल्थ फ्रिगेट्स, ज्यामध्ये उदयगिरी, तारागिरी, महेंद्रगिरी, हिमगिरी, डुनागिरी आणि विंध्यगिरी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या 6 फ्रिगेट्स या टप्प्याटप्प्याने भारतीय नौदलामध्ये सामील होणार आहेत. यामध्ये ब्रह्मोज क्षेपणास्त्र यंत्रणा, मध्यम पल्ल्याची MRSAM म्हणजेच मीडियम रेंज सरफेस टू एअर मिसाईल्स आणि अत्याधुनिक सेन्सर सुट यांचा समावेश असणार आहे. दुसरी बाब म्हणजे ASWSWC.

0: म्हणजेच पाणबुडी विरोधी शॅलो वॉटरक्राफ्ट आय एन एस अमिनी सारख्या लहान वेगवान आणि किनारपट्टीजवळ कार्यक्षम नौका या असणार आहेत आणि या जुन्या अभय श्रेणीमधल्या कॉर्वेट्सची जागा घेणार आहेत. प्रोजेक्ट 75 आय च्या माध्यमातून ज्या पाणबुड्या तयार केल्या जात आहेत त्या सुद्धा भारतीय नौदलामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका अदा करणार आहेत. जर्मनीच्या थिसेन क्रूप मराईन सिस्टम्स आणि माझगाव डॉकच्या भागीदारीमधून या 6 प्रगत पारंपरिक पाणबुड्या बांधल्या जाणार असून याबाबतचा करार 2026 अखेरीपर्यंत अंतिम होण्याची शक्यता आहे. प्रोजेक्ट 76 अंतर्गत स्वदेशी पाणबुडी कार्यक्रम हा भारतामध्ये तयार केला जातोय. संपूर्णत भारतीय बनावटीच्या 6 पाणबुड्यांचा हा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प वेगवेगळ्या टप्प्यांच्या माध्यमातून पुढे सरकतोय. या सगळ्या गोष्टींवरून स्पष्ट होतं एकाच वेळी भारतीय नौदलाच्या आणि भारत सरकारच्या माध्यमातून काम सुरू आहे आणि हे भारताच्या जहाज बांधणी उद्योगाची एकूणच वाढलेली क्षमता स्पष्टपणे दाखवून देतं.
1: नौदलाच्या ताफ्यात आज आयएनएस निपुण हे डायव्हिंग सपोर्ट जहाज सामील झालं. या जहाजाची कार्यपद्धती, त्याची वैशिष्ट्य याविषयी सतीश ढगे यांनी सांगितलं.
0: आयएनएस निपुण ही पारंपरिक अर्थानं फ्रंटलाईन कंबॅट वॉरशिप नाहीये, तर ती डायव्हिंग सपोर्ट वेसल आहे. आयएनएस निपुण ही निस्तार क्लास मधली दुसरी स्वदेशी डायव्हिंग सपोर्ट वेसल आहे. तिची एक प्रकारे मोठी बहीण आपण म्हणूया. आयएनएस निस्तार जुलै 2025 मध्ये भारतीय नौदलामध्ये दाखल झाली होती. निपुण आज मुंबईमध्ये दाखल झाल्यामुळे भारताकडे आता पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही सागरी किनाऱ्यांवर एक प्रकारे स्पेशलाइज्ड डायव्हिंग सपोर्ट क्षमता प्राप्त झालेली आहे. ही जहाज भारताच्या हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड विशाखापट्टणम यांनी भारतीय नौदलासाठी स्वदेशी पद्धतीने डिझाईन आणि कन्स्ट्रक्ट केलेली आहे. आणखीन महत्वाचं म्हणजे निपुण मध्ये जवळपास 75% भारतीय बनावटीचंच कंटेंट आहे. म्हणजे हे फक्त एक जहाज नाहीये तर भारताच्या स्पेशलाइज्ड नेव्हल शिप बिल्डिंग कॅपेबिलिटीचं एक उत्तम उदाहरण आहे. मग नेमकं हे आयएनएस निपुण काय करतं? कल्पना करा की समुद्रामध्ये एखाद्या पाणबुडीला गंभीर अपघात झालेला आहे. पाणबुडी समुद्राच्या खोल भागात आहे, तिथे सामान्य जहाज किंवा हेलिकॉप्टर पोहोचू शकत नाही. मग अशा वेळी सबमरीन रेस्क्यू ऑपरेशन करण्यासाठी विशिष्ट प्रकारचं जहाज आवश्यक असतं आणि आयएनएस निपुण अशा परिस्थितीमध्ये डीप सबमर्जन्स रेस्क्यू व्हेसल म्हणजेच DSRV साठी मदरशिप म्हणून काम करू शकतं. म्हणजेच या DSRV ला आवश्यक सपोर्ट, डिप्लॉयमेंट आणि रिकव्हरी सुविधा हा निपुण त्याला प्राप्त करून देतो. डीप सी डायव्हिंग निपुणमध्ये अत्याधुनिक अशा प्रकारची इक्विपमेंट त्याच्याशी संदर्भात आहे. डीप सी सॅच्युरेशन डायव्हिंग करण्याची क्षमता याच्याकडे, तिच्याकडे साईड डायव्हिंग स्टेज देखील आहे. यामुळं ज्या समुद्रामधले जे डायव्हर्स असतात त्यांना समुद्राच्या खोल भागामध्ये दीर्घकाळ काम करता येऊ शकतं. दुसरी महत्वाची बाब म्हणजे अंडर वॉटर इंटरव्हेन्शन. समुद्राखाली एखादं महत्वाचं इक्विपमेंट किंवा एखादी महत्वाची पायाभूत सुविधा किंवा नेव्हल असेट जर खराब झालेला असेल तर त्याची पाहणी करण्यासाठी, रिपेअर करण्यासाठी अशा प्रकारच्या प्लॅटफॉर्मची गरज त्या ठिकाणी लागत असते. निपुणमध्ये रिमोटली ऑपरेटेड व्हेकल्स म्हणजेच ROVs देखील आहेत आणि हे मानवाला थेट धोकादायक समुद्राच्या खोलात पाठवण्याच्या ऐवजी रिमोट कंट्रोल्ड अंडर वॉटर व्हेकल्सचा वापर करून निरीक्षण आणि सलवाज करण्यासाठी अत्यंत महत्वाची ठरतात. तिसरी महत्वाची बाब म्हणजे मेडिकल सपोर्ट. डीप सी डायव्हिंग मध्ये डी कंप्रेशन सिकनेस किंवा इतर डायव्हिंग रिलेटेड इमर्जन्सीसचा धोका असतो, कारण समुद्राच्या खोलावर आपण जसं जाऊ तसा एक प्रकारे प्रेशरचा परिणाम, विपरीत परिणाम हा मानवी शरीरावर होत असतो. म्हणूनच अशा जहाजावर स्पेशलाइज्ड मेडिकल सपोर्ट फॅसिलिटीज असणं अत्यंत महत्वाचं आहे आणि या आयएनएस निपुण मध्ये डायव्हिंग, अंडर वॉटर इंटरव्हेन्शन आणि मेडिकल सपोर्ट या क्षमतांचं एक प्रकारे इंटिग्रेशनच करण्यात आलेलं आहे. सामरिक दृष्ट्या आयएनएस निपुण ही 3 स्तरांवर अत्यंत महत्वाची भूमिका अदा करते. पहिला स्तर म्हणजे सबमरीन सेफ्टी, म्हणजेच भारताची सबमरीन फ्लीट, एक प्रकारे पाणबुड्यांची फ्लीट ही दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. त्यामुळं सबमरीन रेस्क्यू कॅपेबिलिटी देखील भारताला वाढवणं आवश्यक आहे आणि या अनुषंगानं निपुणची अत्यंत महत्वाची भूमिका असणार आहे. दुसरी बाब म्हणजे अंडर वॉटर वॉरफेअर आणि पायाभूत सुविधा. भविष्यामध्ये समुद्र तळावरच्या केबल्स, पाईपलाईन, सेन्सर्स आणि अन्य पायाभूत सुविधा यांचं स्ट्रॅटेजिक महत्व वाढणार आहे आणि त्या अनुषंगानं निपुण

0: अत्यंत महत्वाचं ठरतं. तिसरी टू कोस्ट केपेबिलिटी, आयएनएस विस्तार पूर्व किनाऱ्यावर आणि आयएनएस निपुण पश्चिम किनाऱ्यावर असल्यामुळे भारतीय नौदलाला अधिक व्यापकपणे अंडर वॉटर सपोर्ट आणि रेस्क्यू कव्हरेज करता येणार आहे. म्हणूनच आयएनएस निपुणकडे फक्त एक नवीन जहाज म्हणून न पाहता भारताच्या अंडर वॉटर स्ट्रॅटेजिक केपेबिलिटी मधला अत्यंत महत्वाचा असा एक धागा, एक महत्वाची गुंतवणूक म्हणून पाहिलं पाहिजे. आपल्या भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या माहितीच्या अनुसार 30 जुलै 2026 रोजी नौदलाला ही सुपूर्त करण्यात आली होती आणि 31 ऑगस्ट 2026 रोजी अधिकृतरित्या तिचं कमिशनिंग झालेलं आहे.
1: श्रोते हो, देशाच्या नौदलाचा सर्वच पातळींवर विकास होत आहे. त्यासाठी विविध नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान असलेल्या निपुण यासारख्या विविध विशेष कार्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या जहाजांचा येत्या काळात नौदलात समावेश होत आहे. भारतीय बनावटींच्या या युद्धनौका आणि जहाजं भविष्यात नौदलाला अधिक मजबूत करणार आहेत. येत्या काळात होणाऱ्या काही नौकांविषयी लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे म्हणाले.
0: 21वे शतक हे महासागरांचं शतक मानलं जातं. भारतीय नौदलाची भूमिका अत्यंत व्यापक झालेली आहे. केवळ युद्ध नौका, पाणबुड्या किंवा क्षेपणास्त्रांपुरतं ते मर्यादित राहिलेलं नाही, तर राष्ट्रीय सुरक्षितता, आर्थिक सुरक्षा, ऊर्जा सुरक्षा, व्यापार मार्गांची सुरक्षा आणि एकूणच भारताच्या परराष्ट्र धोरणाचं हे एक अत्यंत महत्वाचं साधन बनलेलं आहे. आणि या अनुषंगानं भारतीय नौदलाची भूमिका ही अत्यंत महत्वपूर्ण बनलेली आहे. या सगळ्याच दृष्टिकोनातून विचार केला तर 4-5 महत्वाचे बदल आपल्याला लक्षात घ्यावे लागतील. पहिला बदल म्हणजे भारताचं नौदल हे कोस्टल डिफेन्स पासून ब्लू वॉटर केपेबिलिटीकडे एक प्रकारे गतिमानपणे काम करतंय. भारताचं नौदल आता केवळ भारताच्या किनारपट्टीचं संरक्षण करणारं एक नेव्हल फोर्स राहिलेलं नाही, तर भारतीय नौदलाची क्षमता ही हिंद महासागराच्या विस्तीर्ण भागामध्ये दीर्घकाळ कार्य करण्याची राहिलेली आहे. एअरक्राफ्ट कॅरियर्स, नेव्हल डिस्ट्रॉयर्स, स्टिल्थ फ्रिगेट्स, सबमरीन्स, मेरीटाईम पेट्रोल एअरक्राफ्ट, हेलिकॉप्टर्स आणि फ्लीट सपोर्ट व्हेसल्स यांचं एकत्रितपणे नेटवर्क तयार करून भारतीय नौदल हे समुद्रामध्ये दूरवर आपली उपस्थिती ठेवत आहे. यालाच आपण ब्लू वॉटर नेव्ही असं म्हणतो. दुसरा महत्वाचा बदल म्हणजे आता भारतीय नौदल हे बायर्स नेव्ही पासून बिल्डर्स नेव्हीकडे एक प्रकारे गतिमानपणे कार्यरत होत आहे. पूर्वी भारताला अनेक अत्याधुनिक नेव्हल प्लॅटफॉर्म्स हे परदेशाकडून विकत घ्यावे लागत होते, परंतु आता परिस्थिती वेगाने बदलतीये. आज भारतीय नेव्हीसाठी बांधली जाणारी सर्वच्या सर्व 52 प्लॅन्ड वॉरशिप्स भारतामध्येच बांधली जात आहेत. 2025 पर्यंत भारतामध्ये 177 पेक्षा जास्त शिप्स आणि सबमरीन्स बांधून ती एक प्रकारे कमिशन्ड करण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहे. आयएएस विक्रांत एअरक्राफ्ट कॅरियर असो किंवा विशाखापट्टणम या क्लासचे नेव्हल डिस्ट्रॉयर्स असो, निलगिरी क्लासचे स्टेल्थ फ्रिगेट्स असो, कलवरी क्लासचे सबमरीन्स, निस्तार क्लासचे स्पेशलाइज्ड व्हेसल्स, या सगळ्या गोष्टी याच परिवर्तनाची उदाहरणं आहेत. तिसरा महत्वाचा बदल म्हणजे आता भारतीय नौदल हे नेटवर्क सेंट्रिक वॉरफेअर साठी तयार होत आहे. आजच्या युद्धामध्ये एखादं जहाज हे एकटं लढत नसतं, तर सॅटेलाइट्स, UAV, मेरीटाईम पेट्रोल एअरक्राफ्ट, कोस्टल रडार, वॉरशिप सेन्सर्स, सबमरीन्स आणि कमांड सेंटर्स यांच्याकडून मिळणारी माहिती एकत्रित करून रिअल टाइम मेरीटाईम पिक्चर तयार केलं जात असतं. यालाच आपण नेटवर्क सेंट्रिक वॉरफेअर म्हणतो. म्हणजेच शत्रूचं जहाज किंवा सबमरीन आपल्याला दिसण्यापूर्वीच त्याची माहिती मिळवणं, त्याचा मागोवा घेणं आणि योग्य प्लॅटफॉर्मला योग्य वेळी कारवाईसाठी पाठवणं ही आधुनिक नौदलाची ताकद बनलेली आहे. चौथा महत्वाचा बदल म्हणजे अंडर वॉटर डोमेन हे अधिक महत्वाचं बनत चाललेलं आहे. आज समुद्राच्या पृष्ठभागा इतकंच समुद्राखालचं क्षेत्र सुद्धा स्ट्रॅटेजिकली अत्यंत महत्वाचं बनलेलं आहे. सबमरीन्स, अंडर वॉटर ड्रोन्स, सी बेड सेन्सॉर्स, अंडर सी कम्युनिकेशन केबल्स, पाईपलाईन्स आणि समुद्र तळावरचं इन्फ्रास्ट्रक्चर यांचं महत्व हे दिवसेंदिवस वाढतच चाललेलं आहे. आणि त्याचमुळं अंडर वॉटर डोमेन अवेअरनेस ही भविष्यामधील नौदलाची अत्यंत महत्वाची क्षमता असणार आहे. आयएनएस निपुण सारख्या जहाजांचं महत्व याच संदर्भामध्ये आपल्याला लक्षात घ्यावं लागणार आहे. पुढचा महत्वाचा बदल म्हणजे युद्ध नौदलापासून मल्टी मिशन नेव्हीकडे भारतीय नौदलाची वाटचाल सुरू आहे. भारतीय नौदलाची भूमिका आता फक्त युद्धापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर पायरेसी विरुद्ध कारवाया असो, ह्युमॅनिटेरियन असिस्टन्स अँड डिझास्टर रिलीफ असो, इव्हॅक्युएशन ऑफ सिव्हिलियन्स, सर्च अँड रेस्क्यू मिशन

0: मर्चंट शिपिंग प्रोटेक्शन आणि मेरीटाईम सर्व्हिलन्स अशा वेगवेगळ्या भूमिका भारतीय नेव्ही ही लिलया वेळोवेळी पार पाडत आलेली आहे. म्हणूनच माझ्या मते भारतीय नौदलातील सध्याचं परिवर्तन जर एका वाक्यात सांगायचं असेल तर आज भारताची नेव्ही ही केवळ समुद्रामध्ये लढण्यासाठी तयार होत नाहीये, तर ती भारताच्या समुद्री हितसंबंधांचं संरक्षण, संकटाच्या वेळेस मदत आणि इंडियन ओशन मध्ये स्ट्रॅटेजिक इन्फ्लुएन्स निर्माण करण्यासाठी जबरदस्त वाटचाल करते.
1: श्रोते हो, आत्मनिर्भर भारतासाठी देशाचं संरक्षण दल अत्याधुनिक असणं आवश्यक आहे. या क्षेत्रात देशानं नव्या तंत्रज्ञानाच्या स्वीकाराबरोबरच देशांतर्गत साधन सामग्रीच्या वापरानं आपलं संरक्षण साहित्य अधिकाधिक अत्याधुनिक आणि कालसुसंगत राखलं आहे. देशाच्या संरक्षण सामग्रीत निरंतर होत जाणारी वाढ आणि विकास हा भारतीय नागरिकांच्या अभिमानाचा विषय आहे. आपल्या सीमांचं रक्षण करणारं निपुण संरक्षण दल आपल्याकडे असल्याचा सर्वच देशवासियांना अभिमान आहे. श्रोते हो, आपला वृत्त विशेष कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन नंदिनी मथुरे.

0: तुमच्या पैशांना सुरक्षितता, तुमच्या स्वप्नांना कर्जाची साथ आणि व्यवहारांना आधुनिक डिजिटल सुविधा,
1: हे सगळं एका विश्वासाच्या नावात. द कोल्हापूर अर्बन बँक, 114 वर्षांची परंपरा आजही तुमच्या सेवेत.
0: द कोल्हापूर अर्बन बँक.
2: आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ऍपवरून. श्रोते हो, वेळ झालीय कृषी विषयक कार्यक्रमाची. आता ऐकूया माझं शेत माझं शिवार.
3: माझं शेत माझं शिवार.

0: माझं शेत माझं शिवार हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सगळ्या शेतकरी बंधू भगिनींचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आणि सायली चौधरीचा नमस्कार. मंडळी, आज सोमवार आहे. आज आपल्या कार्यक्रमात शेतकरी बंधू भगिनींनी पाठवलेल्या पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम रामराम पाहुणं आपण ऐकत असतो. हा कार्यक्रम तर आपण ऐकूयाच, पण सुरुवातीला जाणून घेऊया ग्रामीण कृषी महोत्सव सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉ मयूर सुतार यांनी दिलेला हवामान अंदाज.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 31 ऑगस्ट आणि 1 व 2 सप्टेंबर रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागात 29 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या दरम्यान काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात 29 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 2 सप्टेंबर पर्यंत कमाल तापमान 27 ते 29 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 88 ते 90 टक्के, दुपारची सापेक्ष आर्द्रता 72 ते 74 टक्के, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 13 ते 18 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्हा, सांगली जिल्ह्यामध्ये 31 ऑगस्ट रोजी आणि 1 व 2 सप्टेंबर रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 29 ऑगस्ट ते

0: 2 सप्टेंबर या दरम्यान तुरळक ठिकाणी खूप हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 2 सप्टेंबर पर्यंत कमाल तापमानामध्ये 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता असून कमाल तापमान 30 ते 32 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची तसेच किमान तापमान 21 ते 22 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 85 ते 87%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 64 ते 67%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 18 ते 22 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्यामध्ये 31 ऑगस्ट आणि 1 व 2 सप्टेंबर रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यातील घाट भागामध्ये 29 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात 29 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 2 सप्टेंबर पर्यंत कमाल तापमान 30 ते 31 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची तसेच किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 87 ते 90%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 78 ते 80%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 16 ते 19 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर, सांगली व सातारा या 3 जिल्ह्यांच्या मध्य व पूर्व भागातील शेतकरी बांधवांनी जमिनीमध्ये ओलावा टिकून ठेवण्यासाठी खरीप पिकांमध्ये आच्छादनांचा वापर करावा. खरीप पिकांना आवश्यकतेनुसार संरक्षित पाणी द्यावे. म्हशी, गायी, शेळ्या व मेंढ्या यांमध्ये तज्ज्ञ पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जंत निर्मूलन करून घ्यावे. धन्यवाद.
1: ग्रामीण कृषी महसूल सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉ मयूर सुतार यांनी दिलेला हवामान अंदाज आत्ताच आपण ऐकलात. मंडळी, कार्यक्रमात आता पुढे जाऊया. शेतकरी बंधू भगिनींनी पाठवलेल्या पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम रामराम पाहुणं आता ऐकूया. सहभाग अंजर मुजावर आणि रश्मी कुंभार.
2: रामराम पाहुणा ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं कार्यक्रमात स्वागत. भाऊचा रामराम
3: आणि अक्काचा नमस्कार.
2: मंडळी, आम्ही नेहमीप्रमाणे हजर आहोत तुमच्या हुमानाच्या उत्तरादाखल आणि अभिप्रायादाखल आलेल्या पत्रांना पोहोच द्यायला.
3: आणि नेहमीप्रमाणेच कार्यक्रमाच्या सुरुवातीला आम्ही उशिरा आलेल्या पत्रांना पोहोच देणार आहोत.
2: नक्कीच.
3: तर उशिरा आलेलं हे पहिलं पत्र आपल्याला पाठवलंय श्री मल्लिकार्जुन श्रोता संघ आडी तालुका निपाणी इथून. लक्ष्मणभाऊ लोखंडे, रुक्मिणी, भगवंत, सुशीला, पूनम, नम्रता, अंजली, सीमा, शीतल, स्नेहल, भूमिका, हरी, राजवी, शौर्य, संकेत, आनंदा, संभाजी, तानाजी, गणेश, अभिनव, सर्वेश, बाबूराव कुंभार, मल्लू शेवाळे, लक्ष्मी शेवाळे, लिंगणूर कापशी इथून संजय मोरे, संगीता मोरे, तर नेर्ले तामगाव इथून शंकर मोरे, रंजना वरद, वैदही, स्वप्नील, स्नेहल मोरे आणि सुवर्णा पाटील. तर यांनी आपण काठीबद्दल जे हुमान विचारलं होतं त्याचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय. आणि आपल्या केंद्रावरून प्रसारित होणारे सगळेच कार्यक्रम आम्हाला खूप आवडतात आणि आम्ही ते नियमित ऐकत असतो असं त्यांनी कळवलं आहे.
2: पुढचं पत्र, काठीबद्दल आपण जे हुमान विचारलं होतं त्याचं अचूक उत्तर देणार. हे श्रोते म्हणतायत की टीव्हीपेक्षा रेडिओचे कार्यक्रम ऐकणं हे कधीही मी पसंत करतो. घरी माझ्या खोलीत मी रेडिओ ठेवलाय आणि त्यावर आकाशवाणी कोल्हापूर केंद्र ट्यून करून काटा स्थिर ठेवलाय.
3: वा छान.
2: या श्रोत्यांचं थोडंसं अक्षर मला ओळखता येत नाही अक्का, तरीही मी त्यातील काही नावं वाचायचा प्रयत्न करतो. विजयंता, गंगाधर शंकर ताटीरकर यांनी लक्ष्मीनगर उगारखुर्द तालुका कागवाड जिल्हा बेळगावी इथून हे पत्र पाठवलंय.
3: वा खूप छान. पण भाऊ, मला काय वाटतंय आपल्या कार्यक्रमातले हे नवीन श्रोते असावेत, त्यामुळे तुमचं आमच्या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत.
2: नक्कीच.
3: तर वळूयात आता पुढच्या पत्राकडे. हे पत्र आपल्याला पाठवलंय सर्जेराव कोळी, संग्राम कोळी यांनी हमीदवाडा इथून. तर यांनी आपण काठीबद्दल जे हुमान विचारलं होतं त्याचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय आणि आम्हाला आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचे कार्यक्रम खूप आवडतात असं त्यांनी कळवलं आहे.
2: बर
3: भाऊ, हे श्रोते सुद्धा आपल्या कार्यक्रमातले नवीन असावेत बर का.
2: तर त्यांचंही आपण स्वागत करूया.
3: नक्कीच.
2: आणि हे पत्र आहे वारणा रेडिओ श्रोता संघ इथून विजय चव्हाण, तेजस्विनी, अंकिता, अनिकेत, माई चव्हाण, वारणा शहापूरचे हे श्रोते. तर सतीश, आतिश, स्वाती, वर्षा, श्रमण आणि श्रुमेण वाघमारे एमआरडीसी चंदननगर साताराचे हे श्रोते.
3: बर.
2: यांनी काठी हे हुमानाचं अचूक उत्तर दिले आणि चिंतन आणि परिसर हे कार्यक्रम प्रबोधनात्मक असतात असं लिहून पाठवलंय.
3: नक्कीच. तर याच हुमानादाखल आलेलं हे

0: पुढचं पत्र आणि आपल्या या श्रोत्यांनी अचूक उत्तर लिहून पाठवलंय. तर हे श्रोते आहेत पोद्दार परिवार रेडिओ श्रोता संघ पाडळी खुर्द इथून शशिकांत, संदीप, विश्वासराव, लक्ष्मी, सोन्या, मयुरेश, कल्पना आणि प्रमिला. तर अभिप्राय दाखल हे असं म्हणतायत की 16 ऑगस्ट रोजी प्रसारित झालेल्या शेतकऱ्यांची आवड हा कार्यक्रम आम्हाला खूप खूप खूप आवडला. आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचे प्रसारित होणारे सर्वच कार्यक्रम उत्कृष्ट असतात, श्रवणीय, बहारदार आणि मनोरंजनात्मक असतात. रामराम पाहुणा हा कार्यक्रम तर आम्हाला विशेष आवडतो. आम्ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या बातम्या नियमित ऐकत असतो. आमच्या रेडिओवर आकाशवाणी कोल्हापूर केंद्र हे सकाळी उजाडल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत चालू असतं.
1: वा, वळूया पुढच्या पत्राकडे. संपत्ती राणी, अंकिता, तानाजी, अंकुश पार्थ आणि धनाजी खेमलापुरे यांचं पत्र आहे दत्तवाड तालुका शिरोळहून. यांनी सुद्धा काठी हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय.
0: याच हुमानादाखल आलेलं हे पुढचं पत्र आणि पाठवणारे श्रोते आहेत सुप्रिया बोलकेवाडीकर, एकता कांबळे, मेघना कुरणे, उत्कर्ष चिऊ, तुषार प्रसिंक कांबळे, रेखाताई यळगुडकर, संघमित्रा महिला श्रोता संघ चंदूर इथले श्रोते.
1: काठी हे हुमानाचं अचूक उत्तर देणारं पुढचं पत्र रामदास लोले, दगडू बेडगे, सागर कांबळे, दिलीप कांबळे, श्यामसुंदर जत्राटकर, सुलेंद्र आवटे, दिलीप निगवे, अरविंद कांबळे, यळगुड इथून.
0: तर हे पत्र पाठवले अतुल गौतमी, धम्मदिना, अरुण काळे, एडी कांबळे यळगुड, रेवण, अनिता, राहुल भंबिष्टे कबनूर, विलास पाटील, बाळू बोडके, काका पाटील सोमान, अरुण कांबळे, अरुण यळगुडकर चंदूर इथून. तर यांनी देखील काठी हे हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलं आहे.
1: पुन्हा एक अचूक उत्तर देणारं पत्र स्वरगंगा रेडिओ श्रोता संघ शिवाजीपेठ कोल्हापूर इथून संतोष जमदाडे, सतीश जोशी, अरुण पाटील, बापू नलवडे, भारत निकम, विश्वास भोसले, गणेश जाधव, व्यंकटेश कट्टी, अभिजित शिंदे, महेश निकम, संतोष परब, उमेश माडगूत आणि सोन्या आणि बब्या. हे अभिप्रायादाखल पुढे म्हणतायत की 18 ऑगस्ट रोजी वनिता मंडळ या कार्यक्रमात गर्भारपण आणि गरोदर महिलांनी घ्यायची काळजी हा फोन इन कार्यक्रम जो प्रसारित करण्यात आला आणि आरती खाडीलकर यांची मुलाखत खूप उपयुक्त वाटली. मंगळवारी 18 तारखेला किसानवाणी कार्यक्रमामध्ये भरड धान्याविषयी योगेश बन यांनी दिलेली माहिती सुद्धा खूप उपयुक्त आणि चांगली वाटली.
0: तर उशिरा आलेलं हे शेवटचं पत्र आणि पाठवणारे श्रोते आहेत डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक गणेश, कार्तिक, अश्विनी भुतेकर जळगाव, वैष्णवी जगदाळे, हर्सुल सावंगी औरंगाबाद, वैभव गौरव लोखंडे, भावसिंगपुरा औरंगाबाद, मेघरा जीवराज कोलते रिधुरा देवी, रुद्र कोळकर वाकुळणी तालुका बदनापूर इथले. तर यांनी आपण काठीबद्दल जे हुमान विचारलं होतं त्याचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय. यासोबतच हे असं म्हणतायत की 17 ऑगस्ट रोजी प्रसारित झालेला रामराम पाहुणा हा कार्यक्रम आपण खूप छानरित्या प्रसारित केला. या कार्यक्रमामध्ये 44 पत्रांचा समावेश होता पण माझ्या पत्राचा समावेश नसल्यामुळं माझं मन थोडंसं नाराज झालं. पण मला यांना इथं हे सांगावंसं वाटतं की कदाचित आपलं पत्र आमच्यापर्यंत पोहोचलं नसावं त्यामुळं त्याचा समावेश झाला नाही. कारण आमच्यापर्यंत आलेल्या सगळ्याच पत्रांचा आम्ही समावेश हा करतच असतो.
1: म्हणूनच तर अक्का ते पत्र या आठवड्याच्या उशिराच्या पत्रांमध्ये आहे.
0: तर भाऊ, माझ्या मते उशिरा आलेल्या सगळ्या पत्रांना पोहोच देऊन झालेली आहे आणि आता वेळ आहे ती गेल्या आठवड्यातल्या हुमानादाखल आलेल्या पत्रांना पोहोच देण्याची.
1: नक्कीच, पण त्याआधी गेल्या आठवड्यात आपण हुमान काय सांगितलं होतं ते सांगूया. तर गेल्या आठवड्यात आपण विचारलं होतं वर्षातून एकदाच येतो हा सण, बहीण भावाच्या हातावर बांधते धागा छान, भाऊ देतो तिला संरक्षणाचं वचन, ओळखा पाहू कोणता आहे हा सण.
0: आणि या हुमानाचं अचूक उत्तर आहे रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमा.
1: तर बघूया कुठल्या कुठल्या श्रोत्यांनी या हुमानाचं अचूक उत्तर आणि अभिप्राय आपल्याला लिहून पाठवले आहेत.
0: नक्कीच. तर हे पहिलं पत्र आपल्याला पाठवलंय बंडोपंत शहागुरुजी यांनी गावभाग सांगली इथून. तर यांनी रक्षाबंधन हे हुमानाचं अचूक उत्तर तर लिहून पाठवलेलंच आहे. यासोबतच त्यांनी रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा, ईद ए मिलाद आणि श्रावणी पौर्णिमेच्या शुभेच्छा लिहून पाठवल्या आहेत.
1: रक्षाबंधन हे हुमानाचं अचूक उत्तर देणारं पुढचं पत्र सेवानिवृत्त माजी सैनिक दत्तात्रय बाबूराव कुरणे, हिटणी तालुका गडहिंग्लज इथले.
0: काय म्हणतायत ते?
1: ते पुढे पत्रात म्हणतायत की आकाशवाणीमुळे माझा वेळ खूप चांगला जातो आणि आकाशवाणीचे विविध कार्यक्रम आम्हा सर्वांनाच खूप आवडतात. प्रसारणाबद्दल त्यांनी धन्यवाद दिले आहेत.
0: नक्कीच. हे पुढचं पत्र आपल्याला पाठवलंय निसर्गप्रेमी रेडिओ श्रोता संघ मुक्काम पोस्ट महे इथून एकनाथ इंगवले, ओंकार इंगवले, उदय माने, अजित कांबळे अतिग्रे, आयशा

0: रमजान डफेदार, मंगला पोवार, वंदना आवळेकर, अर्चना सावंत मगदूम आपले हे श्रोते. तर यांनी रक्षाबंधन हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय. आणि आम्हाला कृषी वार्ता हा कार्यक्रम खूप आवडतो, कारण या कार्यक्रमामधून कमीत कमी वेळात जास्तीत जास्त माहिती आम्हाला मिळत असते. तर या कार्यक्रम प्रसारणाबद्दल त्यांनी आपल्याला धन्यवाद कळवला आहे.
1: अंजू, शनिराज, रवी, छाया आणि तानाजी चौगले, उजळाईवाडी तालुका करवीरचे हे श्रोते, यांनी सुद्धा रक्षाबंधन हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय.
0: हे पुढचं पत्र पाठवलंय सर्जेराव कोळी आणि संग्राम कोळी यांनी हमीदवाडा इथून. तर यांनी रक्षाबंधन हे हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलं आहे. आणि पुढे ते असं म्हणतायत की आम्हाला आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचे सगळेच कार्यक्रम खूप आवडतात.
1: रक्षाबंधन हे हुमानाचं अचूक उत्तर देणारं पत्र श्रोते आहेत मैत्री श्रोता संघ, सुरेश रामू साबळे, रेखासागर साबळे, आशा अंकुश गोरे, छाया शामराव शिवडकर, आर्या अथर्व, दीपाली सुनील शिवडकर, बजरंग आणि नंदाताई श्रीपती कुंभार कापशीचे श्रोते. आणि हे पत्र आले तमनाकवाडाहून.
0: हे पुढचं पत्र आपल्याला पाठवलंय प्रणिता, मनीषा, अभिषेक, अमोल आणि शशिकांत मुसळे वसंत कॉलनी इचलकरंजी इथून. तर यांनी देखील रक्षाबंधन हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय. आणि अभिप्राय दाखल हे असं म्हणतायत की गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी दुपारी 12:10 प्रसारित झालेला वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला. या कार्यक्रमामध्ये श्रावण महिन्यातील सण आणि त्यांचं पारंपरिक महत्व याविषयीची उपयुक्त, महत्वपूर्ण आणि छान माहिती आम्हाला मिळाली.
1: रक्षाबंधन हे हुमानाचं अचूक उत्तर देणारं पत्र आणि सोबत अभिप्राय दाखल हे श्रोते म्हणतायत की आकाशवाणीचे विविध कार्यक्रम आम्ही नियमित ऐकत असतो आणि आम्हाला ते खूप आवडतात. पत्रांवर आधारित कार्यक्रमात आमच्या पत्रांना पोहोच मिळते, त्यामुळं खूप आनंद होतो. आणि हे श्रोते आहेत जांभरुण तालुका अर्धापूरहून दुर्गादास, गंगाधर, गजानन, संजय, आशिष, पृथ्वीराज आणि साध्वी जोशी, तर परभणीहून गणेश हारगावकर.
0: हुमानाचं अचूक उत्तर आपल्या या श्रोत्यांनी सुद्धा दिलंय. श्रोते आहेत सुप्रिया बोलकेवाडीकर, एकता कांबळे, मेघना कुरणे, चिव उत्कर्षा, तुषार, प्रसिंग कांबळे, रेखाताई येळगुडकर, वनिता जत्राटकर, संघमित्रा महिला श्रोता संघ चंदूर इथले श्रोते.
1: पुढच्या पत्राकडे वळतोय. अतुल गौतमी, धम्मदिना, अरुण काळे, एडी कांबळे येळगुडचे हे श्रोते, तर अरुण येळगुडकर चंदूरचे श्रोते यांनी सुंदर असं राखीचं चित्र आपल्या पत्रावर रेखाटून आपल्या हुमानाचं उत्तर दिलेलं आहे.
0: खूप छान राखी यांनी रेखाटून पाठवलेले आहे. वळूयात पुढच्या पत्राकडे. हे पत्र आपल्याला पाठवलंय धूमधडाका ग्रुपचे रसिक श्रोते सुधीर लोले, रमेश डावकरे, अनिल कुंभार, समीक्षा, अथर्व, चंगू, मंगू, अविरा, आरव, सुहास लोले, शानू, विश्वास, निर्मला आणि गजानन लोले, संग्राम चौक इचलकरंजी, हर्षल, प्रणव, अनुराधा, पुष्पा आणि संजय वरुटे बेडकेहाळ तालुका निपाण इथले श्रोते. तर आपल्या या श्रोत्यांनी रक्षाबंधन हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय. आणि शुक्रवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 प्रसारित झालेला इंद्रधनू हा कार्यक्रम आवडल्याचं त्यांनी कळवलं आहे.
1: आपल्या पत्रातून एक हुमान लिहून पाठवणारे हे श्रोते, त्याचबरोबर रक्षाबंधन हे हुमानाचं अचूक उत्तर सुद्धा यांनी दिलंय. श्रोते आहेत महादेवराव शरण्या आणि आदित्य डोंगळे घोटवडे तालुका राधानगरीचे, तर गोकुळ शिरगाव तालुका करवीरहून रेयांश शिवतेज आणि रश्मीन खतकर.
0: हे पुढचं पत्र आपल्याला पाठवलंय श्री मल्लिकार्जुन श्रोता संघ आडी तालुका निपाणी इथून. लक्ष्मणभाऊ लोखंडे, रुक्मिणी, भगवंत, हरी, सुशीला, पूनम, नम्रता, शौर्य, अंजली, शीतल, सीमा, स्नेहल, भूमिका, राजवी, अनुसया, अभिनव, सर्वेश, संकेत, आनंदा, संभाजी, गणेश, तानाजी, बाबूराव कुंभार, मल्लू शेवाळे, लक्ष्मी शेवाळे, लिंगनूर कापशी इथून संजय मोरे, संगीता मोरे, तर नेरली तामगाव इथून शंकर मोरे, रंजना वरद, वैदही, स्वप्नाली, स्नेहल मोरे आणि सुवर्णा पाटील. तर यांनी आपण विचारलेल्या हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलंय. आणि नेहमीप्रमाणेच आपल्या केंद्रावरून प्रसारित होणारे सगळेच कार्यक्रम आम्हाला खूप आवडतात असं त्यांनी कळवलं आहे.
1: वळतोय पुढच्या पत्राकडे. शनिवारी सकाळी 10:00 आपकी पसंद आणि रविवारी संध्याकाळी 7:30 प्रसारित झालेला शेतकऱ्यांची आवड हे दोन्ही कार्यक्रम आम्हाला खूप आवडले. या कार्यक्रमात निवडलेली गाणी खूप छान होती. यासोबतच यांनी रक्षाबंधन हे हुमानाचं अचूक उत्तर सुद्धा दिलेलं आहे. आणि हे श्रोते आहेत सुप्रिया, ओमकार, विद्या, साईनाथ, संस्कार, प्रतीक, सरिता आणि प्रकाश सुतार बनाचीवाडी तालुका राधानगरीचे.
0: भाऊ, हुमानाचं अचूक उत्तर आपल्या या श्रोत्यांनी सुद्धा दिलंय. श्रोते आहेत त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघ, श्रुतिका, प्रथमेश ज्ञानदेव, भक्ती भूषण नामदेव, आकाशकुमार, अनुराधा, तुकाराम कांबळे, छाया कांबळे, गीतांजली, सयाजी वरुटे, रघुनाथ भोईटे, हसूर दुमाला इथले श्रोते, कार्तिक, अर्पित, अनुराधा, आकाश शिंदे कंदलगाव, तेजस,

0: तुषार दीक्षा सीमा दगडू सुतार श्रुतिका भाटणवाडी कोमल सागर आरव सरकार राधिका दयानंद कांबळे आमजई भरवडे इथले श्रोते.
1: हुमानाचं अचूक उत्तर देणारं पुढचं पत्र माझ्या हातात आहे. चंद्रशेखर विमल पूजा आणि सागर पाटील राजू मिठारी स्टॉप रवी ग्रुप चंदूरचे हे श्रोते.
0: हे पुढचं पत्र आपल्याला पाठवलंय महेश्वर रेडिओ श्रोता संघ सारिका लहुराज नवाळे नवाळे परिवार यांनी मुक्काम पोस्ट महे इथून. तर यांनी रक्षाबंधन हे हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलंय आणि सोबतच आपल्या केंद्रावरून प्रसारित होणारे सर्वच कार्यक्रम आम्हाला खूप आवडतात असं त्यांनी कळवलं आहे.
1: रक्षाबंधन हे हुमानाचं अचूक उत्तर देणारं पुढचं पत्र माझ्या हातात आहे. हे श्रोते अभिप्राय दाखल म्हणतायत की 22 ऑगस्ट रोजी प्रसारित झालेला किसानवाणी हा कार्यक्रम खूप आवडला. यामध्ये कृषी संवाद अंतर्गत नर्सरी व्यवस्थापन याविषयी प्रगतशील शेतकरी सागर माने यांची मुलाखत खूप उपयुक्त वाटली. त्याचबरोबर 23 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 वाजता प्रसारित झालेला लोकसंगीताचा कार्यक्रम देखील आम्हाला खूप आवडला. या कार्यक्रमात मधुमती जनार्दन खडके यांनी सादर केलेलं प्रवचन हे खूप आवडलं. त्याचबरोबर 23 ऑगस्ट रोजीच गप्पा गाणी हा जो कार्यक्रम प्रसारित झाला तो सुद्धा खूप आवडला. या कार्यक्रमात अवयवदानाविषयी विविध क्षेत्रातले मान्यवर डॉक्टर आणि श्रोत्यांनी साधलेला संवाद खूपच उपयुक्त वाटला. या कार्यक्रमातून अवयवदानाचं महत्व आम्हाला समजून आलं. याशिवाय या श्रोत्यांनी एक हुमान सुद्धा लिहून पाठवले आणि हे श्रोते आहेत स्वप्नपूर्ती रेडिओ श्रोता संघ लक्ष्मीनगर हातकणंगले इथून महादेव अरुणा प्राजक्ता पल्लवी आणि तुषार खोत त्याचबरोबर गार्गी आणि शची पाटील.
0: हे पुढचं पत्र आपल्याला पाठवलंय पोद्दार परिवार रेडिओ श्रोता संघ पाडळी खुर्द इथून शशिकांत संदीप विश्वासराव लक्ष्मी सोन्या आणि मयुरेश यांनी. तर भाऊ हे पत्रामध्ये असं म्हणतायत की आमच्या मागच्या सोमवारचा म्हणजे 17 ऑगस्ट रोजी जो रामराम पाहुणा हा कार्यक्रम प्रसारित झाला त्या कार्यक्रमात आम्ही पत्र पाठवलं होतं त्याचा समावेश आपण केला नाही त्यामुळे आम्ही थोडेसे नाराज आहोत. पण माझ्या मते कार्यक्रमाच्या सुरुवातीला उशीरा आलेल्या पत्रांमध्ये त्या पत्राचा समावेश झालेला आहे त्यामुळे आपल्या या श्रोत्यांची नाराजी थोडी दूर झाली असेल
1: नक्कीच.
0: आणि पुढे त्यांनी रक्षाबंधन हे हुमानाचं अचूक उत्तर सुद्धा लिहून पाठवलं आहे.
1: वळतोय पुढच्या पत्राकडे. दही मॅन धर्मेंद्र ग्रुप रेडिओ श्रोता संघ आणि मित्रपरिवार बस्तवाड तालुका शिरोळ इथून विजयकुमार स्वामी शिवप्रसाद वीरभद्र महादेवी मियारा श्रुती स्नेहा प्रीती अनिकेत अभिलाष सोहम आणि सर्व जंगम परिवार बस्तवाड इथले हे श्रोते. तर मित्रपरिवार बाजीराव वाघमारे केरूर गजबर अत्तार कुरुंदवाड आणि भोला नृसिंहवाडीचे. तर या श्रोत्यांनी अभिप्राय दाखल हे पत्र पाठवले. विविध कार्यक्रमांचा अभिप्राय त्यांनी आपल्या पत्रातून आपल्यापर्यंत पोहोचवलाय. डॉक्टर अमित दाग यांची मुलाखत जी प्रसारित झाली होती शरीरासाठी आणि मानसिक आरोग्यासाठी झोपेचं महत्व याविषयी यात माहिती देण्यात आली होती आणि एकूणच झोपेचं किती महत्व आहे आपल्या आयुष्यामध्ये हे या कार्यक्रमातून कळलं असं ते म्हणतायत.
0: वा खूप छान. पुढचं पत्र आपल्याला पाठवलंय वंदे मातरम श्रोता संघ अक्षय पूनम अभय प्रथमेश मयुरेश सुनीता अरुण शिंदे नवरत्न चौक पट्टणकोडोली इथून सुशांत कविता लोहार कागल दिव्या आकाश नीता मांडवकर सरनोबतवाडी इथून. तर यांनी रक्षाबंधन हे हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलं आहे आणि 24 तारखेला प्रसारित झालेला रामराम पाहुणा हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला असं देखील त्यांनी कळवलं आहे.
1: पुढच्या पत्राकडे वळतोय. दे दणादण ग्रुप सुवर्णा कांबळे ताराबाई पार्क कोल्हापूर विठ्ठल रुक्मिणी विशाल बापू आणि पूजा डेळेकर सुलाताई जाधव सर्व पोस्ट अधिकारी छत्रपती शिवाजी महाराज चौक पट्टण कोडोली इथले हे श्रोते यांनी रक्षाबंधन हे हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलंय.
0: हे पुढचं पत्र आपल्याला पाठवलंय रेवण अनिता राहुल भांबिष्ठे कबनूर विलास पाटील बाळू बोडके काका पाटील अरुण कांबळे चंदूर इथले श्रोते. तर यांनी रक्षाबंधन हे हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलं आहे.
1: रामदास लोले दगडू बेडगे सागर कांबळे दिलीप आणि पांडुरंग कांबळे दिलीप निगवे श्यामसुंदर जत्राटकर अरविंद कांबळे येळगुडचे हे श्रोते यांनी सुद्धा रक्षाबंधन हे हुमानाचं अचूक उत्तर दिलंय.
0: हुमानाचं अचूक उत्तर आपल्या या श्रोत्यांनी सुद्धा दिलंय. श्रोते आहेत शिवानी कांबळे अलाहाबाद दीपाली अमोल सुला एकनाथ डी कांबळे मौजे सांगावीतले श्रोते.
1: रक्षाबंधन हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवणारं हे पत्र. त्याचबरोबर काठी हे सुद्धा गेल्या आठवड्यातल्या हुमानाचं उत्तर या श्रोत्यांनी लिहून पाठवले. आणि हे श्रोते आहेत संगीता काशीनाथ रेश्मा अंकुश विराज अर्जुन चेतना वनिता भिकाजी गायकवाड पंचशील नगर वरणगेचे.
0: हुमानाचं अचूक उत्तर आपल्या या श्रोत्यांनी सुद्धा दिलंय. श्रोते आहेत विद्यानगर कवठे महांकाळ इथून संजीवनी सुयोग सुजाता सुरेश कुलकर्णी एसपी म्हैसाळकर. तर अचूक उत्तरासोबत अभिप्राय दाखल हे असं म्हणतायत की मागील आठवड्यात

0: कृषी वार्तामध्ये स्थानिक शेळ्या यासंबंधी माहिती जी आपण प्रसारित केली ती शेतकऱ्यांना खूपच फायद्याची ठरणार आहे. यासोबतच परिसरमध्ये पाणी साठवण्यासाठी काय करता येईल याचं विशेष ज्ञान प्राप्त झालं. ही मोलाची माहिती आपण आपल्या आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित केली त्याबद्दल त्यांनी धन्यवाद कळवला आहे.
1: नक्कीच. विश्वनाथ बाबू मोरे कणेरीवाडी तालुका करवीरचे हे श्रोते यांनी रक्षाबंधन हे हुमानाचं अचूक उत्तर दिलंय आणि आकाशवाणीचे विविध कार्यक्रम खूप उपयुक्त असतात असं म्हटलेलं आहे.
0: हे पुढचं पत्र पाठवलंय तेजस, प्रतीक्षा, वैशाली आणि दत्ता चौगले यांनी दोनवडे इथून, तर यांनी अभिप्राय लिहून पाठवलाय. हे असं म्हणतायत की शुक्रवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी सकाळी कृषी वार्तामध्ये शेळ्यांचे किती प्रकार आहेत आणि कोणत्या शेळ्या चांगल्या आहेत याची छान माहिती आम्हाला मिळाली याबद्दल त्यांनी धन्यवाद कळवला आहे.
1: अवयवदान हा जिव्हाळ्याचा विषय आहे आणि याबद्दल गेल्या आठवड्यातल्या गप्पा गाणी कार्यक्रमात खूप उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल या श्रोत्यांनी आभार मानले आहेत. आणि सोबतच रक्षाबंधन हे हुमानाचं अचूक उत्तर दिलेलं आहे आणि या श्रोत्या आहेत मनीषा रावसोगस्ते राजापूर तालुका शिरोळच्या.
0: आणि हे पुढचं पत्र आपल्याला पाठवलंय मनप्रसन्न रेडिओ श्रोता संघ आरग तालुका मिरज इथून. शशिकांत डी कांबळे, फुलाताई, ऋषिकेश, दीक्षा, शीतल, सायली, चार्ली, प्रतिभाताई आरग आणि सय्यद हवालदार बोलवाड तालुका मिरज इथले श्रोते तर यांनी रक्षाबंधन हे हुमानाचं अचूक उत्तर तर लिहून पाठवलंच आहे. आणि आम्हाला शेतकऱ्यांची आवड हा कार्यक्रम खूप खूप खूप आवडतो असे देखील त्यांनी कळवलं आहे.
1: वळतोय शेवटच्या पत्राकडे. नाते हे स्नेहाचं, चिरंतर हे जपायचं, राखी बांधूनी हातात कायम ते टिकवायचं, अशा भावना आपल्या पत्रातून व्यक्त करत रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा देणारं हे पत्र आणि सोबत रक्षाबंधन हे हुमानाचं अचूक उत्तर देणारं पत्र. श्रोते आहेत स्नेह जिव्हाळा रेडिओ श्रोता संघ, भक्ती प्रसाद, शोभा, संजय डी गवळी, गणेशनगर बांबवडेचे, तर कीर्ती, अहिल्या, स्वरा, साईराज, सीमा, उमा आणि उत्तम पाटील वारणा कापशीचे.
0: भाऊ, आजच्या कार्यक्रमात आलेल्या बऱ्याचशा पत्रांमध्ये रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्याला लिहून पाठवल्या होत्या. भाऊ, कार्यक्रमात आलेल्या सगळ्या पत्रांना आता पोहोच देऊन झालेली आहे आणि आता वेळ आहे ती या आठवड्यातल्या हुमानाची.
1: नक्कीच. तर मंडळी, या आठवड्यातलं हुमान लिहून घ्या. उंच टांगलेली हंडी मानवी मनोरे रचून आम्ही गाठतो, लाह्या पोहे आणि दही लोण्याचा प्रसाद एकत्र वाटतो, गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी हा आनंदाचा उत्सव आम्ही साजरा करतो, तर ओळखा पाहू हा कोणता उत्सव.
0: भाऊ, खूपच छान हुमान विचारलेस बरं का. आणि मला असं नाही वाटत की या हुमानासाठी तुला काही क्ल्यू द्यायची गरज आहे, कारण नेहमीप्रमाणेच या हुमानामध्येच याचं उत्तर लपलेलं आहे आणि हा उत्सव सगळ्यांच्या आवडीचा उत्सव आहे.
1: खरंय.
0: पण भाऊ, मी हुमान मात्र पुन्हा एकदा सांगते.
1: नक्कीच.
0: उंच टांगलेली हंडी मानवी मनोरे रचून आम्ही गाठतो, लाह्या पोह्या आणि दही लोण्याचा प्रसाद एकत्र वाटतो, गोकुळ अष्टमीच्या दुसऱ्या दिवशी हा आनंदाचा उत्सव आम्ही साजरा करतो, तर ओळखा पाहू हा उत्सव कोणता ते. तर मंडळी, या हुमानाचं उत्तर आमच्यापर्यंत लिहून पाठवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे
1: रामराम पाहुणा, किसानवाणी विभाग, द्वारा सहाय्यक केंद्र निदेशक, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, सरदार कॉलनी, ताराबाई पार्क, कोल्हापूर, पिन 416003.
0: तेव्हा मंडळी, तुमचं हुमानाचं उत्तर आणि अभिप्राय लवकरात लवकर आमच्यापर्यंत लिहून पाठवा, कारण तुमच्या पत्रांची आम्ही वाट पाहत आहोत.
1: पण आता मात्र कार्यक्रमात या टप्प्यावर आम्हाला इथंच निरोप द्या. पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात एका नवीन हुमानासह आणि तुमच्या पत्रांसह. तोपर्यंत भाऊचा रामराम
0: आणि अक्काचा नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनी पाठवलेल्या पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम रामराम पाहुणं आत्ताच आपण ऐकल्यात. सहभाग अंजर मुजावर आणि रश्मी कुंभार. मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची, पण जाता जाता आपण जाणून घेऊया आमच्या उद्याच्या कृषीविषयक कार्यक्रमांविषयी. उद्या सकाळी आपण ऐकू शकाल कृषी वार्ता, त्याचबरोबर संध्याकाळी 7:30 किसानवाणी या कार्यक्रमात सेंद्रिय शेती याविषयी प्राध्यापिका स्नेहल घोरपडे नकाते यांच्या डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा आणि शेवटचा भाग आपण ऐकू शकाल. तर मंडळी, आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरच्या कृषीविषयक कार्यक्रमांचा आपण जरूर लाभ घ्या. पण आता मात्र कार्यक्रमात आम्हाला इथंच निरोप द्या. पुन्हा आपण भेटूया उद्या संध्याकाळी 7:30 किसानवाणी या कार्यक्रमात. तोपर्यंत सायली चौधरीचा नमस्कार.

माझं शेत माझं शिवार। माझं शेत माझं शिवार हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात। हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं। माझं शेत माझं शिवार निवेदन सायली चौधरी, सादर करते डॉक्टर दीपक ठमके। आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 MHz वरून। श्रोते हो, यानंतर मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत।

0: आकाशवाणी मुंबई। सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाचा आर्थिक विकास दर 7.8%। एसआयआरनंतर राज्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध। 2,08,00,000 अधिक नावं वगळली। 30 सप्टेंबरपर्यंत दावे हरकती दाखल करता येणार। उत्तर प्रदेशात अवैध फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात 11 जणांचा मृत्यू। आणि युक्रेनसोबतचे युद्ध संपवण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना आवाहन। चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाचा आर्थिक वृद्धी दर 7.8% इतका राहिला आहे। गेल्या वर्षी याच कालावधीत हा दर 6.9% इतका होता। या कालावधीत देशात ढोबळ राष्ट्रीय उत्पन्न 81,36,000 कोटी रुपये होतं। या कालावधीत कृषी, पशुपालन, मासेमारी, खाणकाम यासारख्या क्षेत्रांची वाढ गेल्या वर्षीच्या 5.3% तुलनेत 2.9% होती। उत्पादन, बांधकाम, वीज, गॅस, पाणी, पुरवठा यासारख्या क्षेत्रांमध्ये 8.6% वाढ नोंदवली गेली आहे। गेल्या वर्षी हा दर 6.1% इतका होता। व्यापार, हॉटेल, परिवहन, दळणवळण, वित्त, स्थावर मालमत्ता, माहिती तंत्रज्ञान, संरक्षण यासारख्या क्षेत्रात गेल्या वर्षीच्या 8% तुलनेत 10% वाढ झाली आहे। देशाच्या अर्थव्यवस्थेनं साध्य केलेल्या या कामगिरीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे। पुरवठा साखळीतले अडथळे आणि जागतिक पातळीवरच्या अनिश्चिततेच्या काळात नागरिकांनी सामूहिक ताकदीच्या बळावरच हा दर साध्य केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं आहे। देशात चीप उत्पादनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारनं सेमिकॉन योजनेचा दुसरा टप्पा सुरू केला आहे। यासाठी 1,27,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। भारतीय कंपन्यांनी या चीपची रचना करणं, त्यांच्या उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या उपकरणांसाठी उत्पादन केंद्र उभारणं, सेमीकंडक्टर फॅब्स, चिप्सची जोडणी, पॅकेजिंग आणि चाचण्या अशा 6 भागांचा समावेश या योजनेत करण्यात आला आहे। सेमीकंडक्टर उद्योगाच्या संपूर्ण मूल्य साखळीला आर्थिक पाठबळ देण्यात येईल असं सरकारनं याबद्दलच्या अधिसूचनेत म्हटलं आहे। एसआयआर अर्थात विशेष सखोल पुनरीक्षणाच्या अंतर्गत राज्यातल्या 288 विधानसभा मतदारसंघांच्या प्रारूप मतदार याद्या आज प्रसिद्ध झाल्या आहेत। त्यात 21%हून अधिक म्हणजेच 2,06,88,487 मतदारांची नावं वगळण्यात आली आहेत। याविषयी अधिक जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधीकडून।
1: विशेष सखोल पुनरीक्षणानंतर राज्याच्या प्रारूप मतदार यादीत 7,71,65,562 मतदारांचा समावेश आहे। मतदार यादीत नमूद ठिकाणी अनुपस्थित, स्थलांतर, मृत्यू, दुबार नोंदणी किंवा गणनापत्र भरायला नकार दिल्यामुळे 2 कोटींहून अधिक मतदारांचा प्रारूप मतदार यादीत समावेश नाही। पुणे, ठाणे, मुंबई उपनगर, नागपूर, नाशिक या जिल्ह्यांतून सर्वाधिक तर सिंधुदुर्ग, हिंगोली आणि गडचिरोलीतून सर्वात कमी मतदारांची नावं वगळण्यात आली आहेत। सर्वाधिक 28,66,000 अधिक मतदार पुण्यातले तर 28,59,000 अधिक मतदार ठाणे जिल्ह्यातले आहेत। मुंबई उपनगरमधून 26,58,000 अधिक तर नागपुरातून 14,43,000 अधिक मतदारांची नावं प्रारूप मतदार यादीत नाहीत। सिंधुदुर्गमध्ये हे प्रमाण सर्वात कमी म्हणजेच 82,513 इतकं आहे। गडचिरोली, हिंगोलीच्या यादीतून 1,00,000 कमी मतदार वगळलेले आहेत। मतदार यादीतून नाव वगळलेल्या मतदारांना आज

0: पासून 30 सप्टेंबर पर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येतील. प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांना किंवा 1 ऑक्टोबरला 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या मतदारांना प्रपत्र 6 घोषणापत्रासह भरावं लागेल. पडताळणीनंतर त्यांची नावं मतदार यादीत समाविष्ट होऊ शकतील. सर्व कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर 4 नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. याविषयी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम म्हणाले,
1: समजा काही कारणामुळे यादीमध्ये आलेले नाही, प्रारूप यादी प्रसिद्धी झाल्यापासून 1 महिन्याच्या आत आपण फॉर्म नंबर 6 भरून देऊ शकतात. परंतु असा गृहीत धरू की ते 1 महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला काही भरून देऊ शकलेले नाही. आमच्या अंतिम यादी प्रसिद्धी होणार आहे त्यांच्या नंतर आपण अर्ज करू शकतात. पुढील निवडणूक येईलपर्यंत आपण भरू शकतात. आमच्या मतदार यादी अपडेशनचा कार्यक्रम निरंतर चालू असतात. म्हणून आपल्याला स्पष्ट सूचना आहे की या वेळामध्ये काही कारणामुळे कुणाच्या चुकामुळे काही झालं तर सुद्धा आपल्या नाव घेण्यासाठी अर्ज करण्यासाठी पुरेसा संधी उपलब्ध राहणार आहेत.
0: या प्रक्रियेदरम्यान राज्यातल्या मतदान केंद्रांचंही सुसूत्रीकरण करण्यात आलं आहे. त्यानंतर एकूण 37 मतदान केंद्र कमी झाली आहेत. मतदार कमी झाल्यानं हा बदल झाल्याचं निवडणूक आयोगानं कळवलं आहे. याशिवाय 1403 मतदान केंद्रांचं ठिकाण बदलण्यात आलंय. प्रामुख्यानं मुंबई, ठाणे आणि पालघर मधलीही मतदान केंद्र आहेत.
2: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. उत्तर प्रदेशमधल्या कौशांबी इथं फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या प्रचंड स्फोटामुळे 2 मुलांसह 11 जण मृत्युमुखी पडले असून अन्य 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. या कारखान्यात फटाक्यांची अवैध निर्मिती तसंच साठवण करणाऱ्या 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. मणिपूरमध्ये जनगणनेची प्रक्रिया केंद्र सरकारनं पुढे ढकलली आहे. तिथं उद्यापासून घर नोंदणीची प्रक्रिया सुरू होणार होती, पण विविध स्थानिक संघटनांनी जनगणनेच्या आधी एनआरसी अर्थात राष्ट्रीय नागरिक नोंदणी प्रक्रिया करण्याची मागणी केल्यानं सरकारनं हा निर्णय घेतला आहे. पंजाबमध्ये विधानसभा निवडणूक स्वबळावर लढायचा निर्णय भाजपानं घेतला आहे. सर्व 117 जागांवर भाजपाचे उमेदवार उभे राहतील असं भाजपाचे प्रदेश प्रभारी सतीश पुनिया म्हणाले. या निवडणुकीत भाजपा कुठल्याही पक्षासोबत युती करणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. युक्रेनबरोबरचं युद्ध लवकरात लवकर संपवावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना केलं. किर्गिस्तानची राजधानी बिश्केक इथं होणाऱ्या शांघाय सहकार्य संस्था एससीओच्या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी पुतिन यांची भेट घेतली. निरंतर चालणाऱ्या युद्धाकडून युद्ध संपवण्याकडे वाटचाल करणं अतिशय महत्वाचं आहे असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं.
3: भारत शांति के सभी प्रयासों का समर्थन करता है और शांति के हर प्रयास के लिए आगे भी समर्थन करता रहेगा. युद्ध में बिताया एक एक दिन मानवता को पीछे धकेलता है और शांति की तरफ बढ़ाया एक एक कदम पूरी मानवता को नई आशा से भर देती है, उमंग से भर देती है.
2: युद्ध समाप्तीच्या मार्गातल्या सगळ्या अडचणींवर लवकरात लवकर शांतीपूर्ण मार्गानं तोडगा काढावा हीच मानवतेची हाक आहे आणि भारताचा संदेश आहे असंही मोदी यावेळी म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज इराणचे अध्यक्ष डॉ मसूद पेजेशकियान यांच्याशी बैठक घेतली. आखाती भागातल्या वाढत्या तणावाबद्दल प्रधानमंत्री मोदी यांनी चिंता व्यक्त केली आणि सर्व समस्या संवाद आणि मुत्सद्देगिरीनं सोडवाव्यात या भारताच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. कोणत्याही परिस्थितीत नागरिक आणि नागरी पायाभूत सुविधा, व्यावसायिक नौवहन आणि दर्यावर्दींना धोका पोहोचता कामा नये असं आवाहन त्यांनी केलं. त्यानंतर प्रधानमंत्र्यांनी किर्गिस्तानचे अध्यक्ष सादिर झापारोव आणि आर्मेनियाचे प्रधानमंत्री निकोल पाशिन्यान यांचीही भेट घेतली. पाकिस्तानचे प्रधानमंत्री शाहबाज शरीफ सुद्धा या परिषदेसाठी पोहोचले आहेत. एससीओ प्लस परिषदेतही ते सहभागी होणार आहेत आणि एससीओच्या देशप्रमुखांच्या परिषदेचं पाकिस्तानचं अध्यक्षपद स्वीकारणार आहेत. यंदाचा ऑगस्ट हा 1901 पासूनचा सर्वात उष्ण ऑगस्ट असून यात सरासरी तापमान 28.1° होतं अशी

माहिती हवामान विभागानं दिली आहे. सप्टेंबर महिन्यात सरासरी कमाल तापमान सामान्य पातळीपेक्षा जास्त असेल असंही हवामान विभागानं म्हटलं आहे. सप्टेंबर महिन्यात देशभरात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं मासिक अंदाजपत्रकात व्यक्त केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाचा आर्थिक विकास दर 7.8%. एसआयआर नंतर राज्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध. 2,08,00,000 अधिक नावं वगळली. 30 सप्टेंबरपर्यंत दावे हरकती दाखल करता येणार. उत्तर प्रदेशात अवैध फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात 11 जणांचा मृत्यू. आणि युक्रेनसोबतचं युद्ध संपवण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना आवाहन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

जिजामातीची कूस कशी होती, जिची कूस रत्नाची खान, जिची कूस रत्नाची खान, निबजे बुद्धिमान कर्तबगार महान, अशी कूस लावली जिजाईला, शंकराने पुन्हा

आला ते साल 1630 आला ध्यानाला शिवनेरी शिवाई देवी पावली नवसाला जिजाईच्या पोटी शिवराज आले जन्माला रसतळा गाडीले पार यवन जुलमाला स्वतंत्र महाराष्ट्र संघ जाने

सोळाशे शेचाळीस साला बांधले तोरण तोरणागडाला, 1656 साला खरी सुरुवात झाली कार्याला, जवळ प्रांत शिवरायांनी पुरा घेतला, गरगरा गरा गरगरा फिर भी तलवार करी जेर जेर जुलम कर त्याला जी जुलम कर त्याला जी। 1656 साला अफजल खान

तिला पाठून पकडण्यासाठी शाहिस्ते खानजी आजी, शाहिस्ते खानजी आजी आजी। 1664 साली शाहिस्ते खान आला पुण्याला, शुभाने विचार करून निकावा हो केला। रात्रीच्या वेळेला वाड्यात गाठलं त्याला, त्याला वार शाहिस्त्यावर।

त्याची औरंगाची दाढी ना दिरशाची कंबर मोडी, त्याची औरंगाची दाढी ना दिरशाची कंबर मोडी, तख्त दिल्लीचे ते पोडी रोहिलाचे हाडे काढी, उत्तरेतून आली

0: जंजिरा लढता लढविता हिरोजी फरजंदरनी पडे प्रतापगडाच्या पायथ्या खाली अब्दुल खानाचे पहाथडे
1: दाजीरे दाजीरे है जीजी है जीजी
0: बल्लेराच्या लढाई वरती मोर पंत पिंगळे पुढे देशासाठी प्राण देऊन अमरी

0: विजापूरची आदिलशाही, अहमदनगराची निजामशाही, बादरची ती बहादीरशाही, वराडची ती इमादशाही, दिल्लीची ती मोंगलशाही. आणि पोर्तुगीज वेगळे होते शिवाजी राजांचे. 1674 आला, 1674 आला राजा करण्याला छत्रपती शिवाजी राजांना. 1674 आला राजा करण्याला गागा बट्टाला, जाऊन आणले काशीमुनखात राजाचा अभिषेक करण्यात. सुवर्ण तत्त शोभे शुभास,
1: सुवर्ण तत्त शोभे शुभास, सुवर्ण तत्त शोभे शुभास.
0: सहा वर्ष राज चालविले राजांनी, भले आनंदित झाले. रात्र न दिने सोटीला तास, राजवाडीचा मनाला द्यास, हिंदवी स्वराज आले उदयास.
1: हिंदवी स्वराज आले उदयास, हिंदवी स्वराज आले उदयास.
0: कर्नाटकावर स्वारी केली, मद्रासी भूमी हाती आली, दगदग फार वाढ आली, प्रकृती खालवत गेली, तापाने

बर कृपा आणि वार म्हणून ही रचना केली साकार माफी आज तू कबूल असणार साई रमजान कव

0: तुझा वयाला करीन म्हटलं चांगलं चुंगलं, पण मागाईनं डोकं उलट टांगलं.
1: असं का?
0: अहो काय सांगायचं?
1: काय सांगताय?
0: पगार झाला कमी आणि महागाई झाली जास्त.
1: जास्त
0: आणि म्हणून म्हणायचंय.
1: काय म्हणायचंय?
0: कधी नव्हतं.

0: जवळाला करीन म्हटलं पुर्यानी भात।
1: अहो
0: कधी नवस जवळ आलं आणि काहीतरी चांगलं करावं म्हणून म्हटलं। जवळाला करीन म्हटलं पुर्यानी भात, पण बोलता बोलता झाली बघा ही रात। अहो कधी नवत आले जावाई, त्यांची विचारपूस करता करता रात्र झाली आणि म्हणून मग काय म्हणायचं, कधी नवत।

0: वाचीन म्हटली खाट
1: खाट
0: अहो जावयाला कधी नवत आलेत आणि त्यांना कुठेतरी खाट टाकावे आणि आराम करतील
1: करू द्या
0: आणि म्हणून म्हणायचंय
1: काय म्हणायचंय
0: जावयाला टाकीन म्हटली खाट पण तिच्या पायाची लागली या वाट अहो नवऱ्याला मी म्हणत होते
1: काय म्हणत होता
0: की कुठून तरी तिथं ते पाय तुटलेलं आहे लाकूड तोडून आणा
1: लाकूड तोडून
0: पण नवरा काय म्हणाला
1: काय म्हणाला
0: की महाराष्ट्र शासनाने वनीकरण बंद केलेलं पाय लाकूड तोडायचं तेव्हा ते अधुरच राहिलं
1: राहिलं का
0: आणि म्हणून काय म्हणायचं
1: काय म्हणायचं
0: कधी नव्हतं.

0: घेईन म्हटलं घडी.
1: घडी म्हणजे हातातलं वाजायची का?
0: हो, लग्नाच्या वेळेस दवायला सांगितलं होतं घडी घेईन म्हणून.
1: हा,
0: पण म्हणून काय झालं?
1: काय सांगितलं?
0: दवायला घेईन म्हटलं घडी.

0: अहो पण दवाई याची जात मोठी वेळी
1: वेळी
0: अहो चार दवाई अहो एकाच दवायला जर घडी घेतली तर सर्व दवायला घडी घ्यावी
1: लागेल
0: आणि म्हणून मला काय म्हणायचं
1: म्हणायचं
0: कधी नव्हता.

0: जर धनी म्हणे जवळ नाही शिकला शाळा, माझ्या पोरीच्या पदरी पडला अडाणी गोळा।
1: अडाणी गोळा
0: अहो, आज प्रौढ शिक्षण मिळालं झालेलं आहे, त्याचा आधार ते आपण घेतला पाहिजे। आणि म्हणून काय म्हणायचं आहे,
1: काय म्हणायचं आहे,
0: अरे एका जनार्दनी म्हणे जवळ नाही शिकला शाळा,
1: शिकला शाळा,
0: माझ्या पोरीच्या पदरी पडला अडाणी गोळा। आणि म्हणून काय म्हणायचं
1: आहे,
0: कधी नव्हतं आलं।

वामनराव घोरपडे आणि सहकार्याने गायलेलं हे लोकगीत होतं आणि याबरोबरच श्रोते हो आजचा लोकसंगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आणि आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.

रात्रीचे 10 वाजलेले आहेत. शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. आज सुभाष नारिंगरेकर यांनी सरोदवर वाजवलेला राग यमन आपण ऐकणार आहात. विलंबित गत 3 तालात निपत्त आहे. त्यांना तबल्याची साथ शंतनू किंजवडेकर यांनी केलेली आहे. ऐकूया सुभाष नारिंगरेकर यांनी सरोदवर वाजवलेला राग यमन.

विलंबित लय एक तालात निबद्ध आहे आणि द्रुत लय तीन तालात निबद्ध आहे. विलंबित लयीचे बोल आहे तन मन सब. यांना तबला साथ केली आहे आशुतोष देवाग्रिया आणि हार्मोनियम साथ केली आहे अनिरुद्ध गोस्वामी.

नादब्रह्मा हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. निषाद बाकरे यांनी गायलेला राग हेमंत आपण ऐकत होतात. त्यांना तबला साथ केली होती आशुतोष देगारिया यांनी आणि हार्मोनियम साथ होती अनिरुद्ध गोसावी यांची.

यानंतर ठीक 11 वाजता हिंदीतून बातमीपत्र आणि 11 वाजून 5 मिनिटांनी इंग्रजी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.